कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतकार राम फाटक.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23/1948 अर्थात 14 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 झालेली आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या या देशभक्तीपर रचनेबरोबर श्रोते हो, आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आज आपल्या

त्यासोबत मी सुलभा सौमित्रा. जगण्याची, सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ती मिळत असते, मिळवावी लागते आणि ती आपल्या आसपासच असते. श्रोते हो, आज आपल्याला इतक्या सोयी सुविधा आहेत, प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे, जग आपल्याजवळ आहे, अगदी आपल्या मुठीत जग आहे. आणि किती सोयी सुविधा आहेत आपल्याला, पण काय पण मन मात्र आपलं रिकामं आहे, हो की नाही? हां, म्हणजे आपला बँक बॅलन्स वाटतो आहे, आपले फॉलोअर्स वाटत आहेत सोशल मीडियावरती, पण आपल्या मनातली शांतता मात्र खालवत चाललेली आहे. आपण हसत असतो, बोलत असतो एकमेकांबरोबर, पण या हसऱ्या चेहऱ्याआड दबलेली असते कुणाला न सांगता येणारी अस्वस्थता असते की नाही? लाईक्स मिळतात पण समजून घेणं नाही, कमेंट्स मिळतात पण खऱ्या भावना कोणी आपल्या ऐकतच नाही, फॉलोअर्स असतात पण खरं साथ देणारा, खरेपणाने साथ देणारा क्वचितच एखादी मैत्रीण, एखादा असतो. श्रोते, आपण इतके व्हर्च्युअल झालो आहोत की आपलं माणूस पण खरंच हरवत चाललं आहे का? आणि म्हणूनच आपलं मन अशांत आहे, आतून आपण खालावत चाललेलो आहोत, मन एकटं आहे. सगळं अवतीभोवती असूनही आपण अस्वस्थ असतो, मन गुदमरतं. मन स्क्रीन वाचण्यापेक्षा मन वाचणं आपण विसरत चाललो आहे, वाचायला पाहिजे नाही का? संवेदना जोडली पाहिजे, दिसणं नव्हे तर समजणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी काय आहे की लाईव्ह असणं महत्त्वाचं आहे, जिवंत असणं महत्त्वाचं आहे. माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही, आणि त्याच्या मनात खळबळ असू शकते, काहीतरी वेगळं चाललेलं असू शकतं जी आपल्यापर्यंत, त्याची खळबळ, त्याची अस्वस्थता आपल्यापर्यंत पोचत नसते, आणि तो त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड आपली अस्वस्थता लपवत असेल, कदाचित लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या मनातला स्ट्रेस बाहेर काढायला आपल्याजवळ आउटलेट पाहिजे. खरंच हे आउटलेट इतकं महत्त्वाचं असतं का? तर हो, असतं, खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला एखादी मैत्रीण हवी, एखादा मित्र हवा, ज्याच्या खांद्याचा आधार आपल्याला मिळत असतो, म्हणजे आपल्या नातेवाईकांपेक्षा आपले मित्रमैत्रिणी अधिक जवळ असतात हो की नाही? हां, आणि म्हणजे खरं तर बेस्ट आउटलेटवर परिवार आपला आणि मित्रपरिवार हा खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा हसा, बोला, भांडा, रडा, एकमेकांशी खूप खूप खूप बोला आतलं, आणि व्यक्त व्हा, मुक्त व्हा, म्हणजे जी जगण्याची सकारात्मक अनुभूती आहे ती आपोआपच मिळत जाते. आणि आनंदी जीवन म्हणजे काय, किंवा आनंदी जगणं जगणं म्हणजे काय, आनंदी असणं म्हणजे काय, तर हेच आहे. इतकं छोटं छोटं की आपण एकमेकांना बोलतच नाही, आपण संवादच साधत नाही. एनिवेज, काळजी घ्या. काय आहे की सोडून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत विथ यू आपण म्हटलं पाहिजे. आणि आणखी एक, हां, आपुलकीचे माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं, म्हणूनच जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

0: आजच्या या सकाळच्या प्रसारणात श्रोते हो आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयीची माहिती, सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसरमध्ये पावसाळ्यातील पर्यटन याविषयी आपल्याला माहिती देतील प्राध्यापक बापूराव आंधळे. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिकेमध्ये सरीवर सरी या मालेत इंदिराबाई संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमय्या यांनी घेतलेला काव्यवेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस, सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, सकाळी 11:05 आपली आवड, दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका कोमल कुंभार आणि होमिओपॅथी समजून घेऊया याविषयी डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत, दुपारी 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात तन्वी गुंडये यांचं काव्यवाचन, संध्याकाळी 6:30 अमृत कलशमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे उपचार याविषयी आशिष दरवडे यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझावर माझे शिवार कार्यक्रमात पावसाळ्यातील साथीचे रोग आणि पशुधनाची घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर हिराचंद पालमपल्ले यांची मुलाखत, रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 आणि मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि रात्री 10:30 नभोनाट्य अंताक्षर लेखक शिरीष सुकटणकर. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 10:30 रणजित पाठक यांचं संतुरवादन राग परमेश्वरी, दुपारी 2:30 आदित्य खांडवे यांचं गायन राग गौडमल्लार, संध्याकाळी 5:02 पंडित कैलाश पात्र यांचं वॉलिनवादन राग ललिता गौरी, आणि रात्री 10:00 शालमली जोशी यांचं गायन. हे होते अस्मिता वाहिनीचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कुलाबा इथं कमाल तापमान 33, सांताक्रूझ इथं 33, किमान तापमान कुलाबा इथं 28, सांताक्रूझ इथं 27° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील आणि उपनगरांमध्ये वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 33 तर किमान तापमान 27° सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील. आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्रात वारे वेगाने वाहतील, वादळात त्यांचा वेग वाढलेला असेल, लाटा उंच उसळलेल्या असतील, 3.5 मीटर्सवरती लाटा उसळलेल्या असतील. हे होतं हवामान वृत्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित. 6:40 झालेली आहे. तथा कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली जीवनसत्व असलेलं आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गांडूळ पाणी म्हणजेच व्हर्मी वॉश, गांडूळं, टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ कुजवतात, सेंद्रिय पदार्थांचं सेवन आणि पचन करत असतात. पचनानंतर ही गांडूळं आप

या शरीरातील पाचक रस या सेंद्रिय पदार्थात मिसळत असतात. पदार्थांचं पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात ती विष्ठा शरीरातून बाहेर टाकतात. या विष्ठेलाच गांडूळ खत म्हणतात. गांडूळाच्या विशिष्ट क्रियेमुळे होणाऱ्या खतानिर्मितीबरोबर गांडूळ पाण्याचीही निर्मिती करता येते. यामध्ये विद्राव्य नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्याशिवाय पिकांच्या वाढीस उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. गांडूळ पाण्यात सेंद्रिय अमिनो आम्ल, विकर, जीवनसत्व, स्त्रावक, उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो. या पाण्यातील अमिनो आम्ल पिकांना सहज उपलब्ध होतात. तसंच याच्या फवारणीमुळे काही पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गांडूळ पाणी तयार करण्यासाठी एक उभट 100 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त आकारमानाचं आणि साधारण 46 सेंटीमीटर व्यासाचे प्लॅस्टिकचं बॅरल घ्यावं. टाकीच्या तळाशी एका बाजूला नळ बसवावा. तळाशी वाळू आणि विटांच्या चुऱ्याचा 15 सेंटीमीटर उंचीचा थर रचावा. या थरावर जाळी किंवा लवकर न कुजणाऱ्या काडीचा थर ठेवावा. या थरावर 30 सेंटीमीटर जाडीचा 15 ते 20 दिवस अंशतः अर्धवट कुजलेल्या शेणाचा थर रचावा. यावर पाणी शिंपडून तो थर ओला करावा. या थरावर पूर्ण वाढ झालेले 1/2 ते 1 किलो गांडूळ सोडावी. त्यावर पुन्हा अर्धवट कुजलेलं शेणखत, पालापाचोळा, भाजीपाल्यांचा अवशेष यांचा 30 सेंटीमीटर थर रचावा. या थरावर पाणी शिंपडून पुरेसा ओलावा ठेवावा. दर 2 ते 3 दिवसांनी पाणी शिंपडून टाकीतील गांडूळाचं खाद्य सतत ओलं ठेवावं. 1 ते 1.5 महिन्यानंतर टाकीतील सर्व सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष कुजल्याचं आढळून येतं. तसतसा गांडूळाचा खाद्याचा थर कमी होत जातो. तसतसं नवीन गांडूळांना खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ घालावे. टाकीमध्ये गांडूळ आणि सेंद्रिय पदार्थ टाकल्यापासून 1.5 महिन्याच्या अंतरानं सेंद्रिय पदार्थांवर स्प्रे पंपाच्या साह्यानं पाणी फवारावं. फवारलेलं पाणी हे सेंद्रिय पदार्थ आणि गांडूळ यांच्या थरातून पाझरून वाळू विटांच्या थरातून गाळून टाकीच्या तळाशी साचवलं जातं. टाकीच्या तळाशी सुमारे 1 ते 2 दिवस साचलेलं हे गांडूळ पाणी नंतर नळाद्वारे गोळा करावं. या तयार करण्याच्या पद्धतीला वर्मी वॉश असं म्हणतात. गांडूळ पाण्याचा वापर मुख्यतः तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळझाडं आणि फुलझाडांवर करावा. गांडूळ पाणी फवारणीमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे गांडूळाच्या कार्याचं महत्त्व लक्षात घेता नैसर्गिक सेंद्रिय शेताचा व्यापक प्रमाणावर अवलंब करण्यासाठी कमी खर्चाचं, जास्त फायद्याचं आणि आर्थिक बचतीचं हे गांडूळ पाणी निर्मितीचं तंत्र पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण

0: या त्वचाविकाराविषयी त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गचकर्ण. तर आज गचकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गचकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गचकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गचकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला का येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं, ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्या

0: फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले, धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावर जे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. वियतनाम देशस्य फुक्वोक द्वीपस्य समीपे जातायाम् स्पीडबोट इत्येतस्यां दुर्घटनायां दिवंगतानां 15 भारतीय पर्यटकानां पार्थिवावशेषाः स्वदेशं प्रत्यानीताः. वियतनामस्थेन भारतीय दूतावासेन सामाजिक संचारपटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे उक्तं यत् एते पार्थिवावशेषाः हो चि मिन् नगरात् वियतनाम विमानयानसेवया मुम्बईनगरम् अभ्युपगताः. गतशुक्रवासरे फुक्वोक द्वीपस्य समीपे 32 भारतीय पर्यटकान् 4 स्थानीय नौका कर्मचारिणश्च वहन्ती स्पीडबोट इति द्रुतनौका जले निमग्ना जाता. अस्यां दुर्घटनायां 5

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, पावसाळा आला ना की अगदी सगळं चित्रच पालटतं. मग आठवणीने छत्री आणि रेनकोट हे घेऊन जावंच लागतं बाहेर, कारण हा पाऊस कधी ठरलेल्या वेळी येईलच अशी काही शाश्वती नाही आणि तो कधीही कोसळतो. बघा ना, कधी शाळेत जाताना येईल, कधी शाळा सुटताना येईल, कधी कामावर जाताना येईल. बहुतेक वेळा तो गंमतच बघायला येतो की काय काय माहिती. इतकंच नाही तर हा पाऊस राजा घराची डागडुजी, घराची स्थिती कशी आहे याची सुद्धा माहिती देऊन जातो बर का. कवयित्री इंदिराबाई संत यांनी आपल्या पावसावरच्या एका कवितेत काहीस हेच वर्णन केलंय. इंदिराबाईंच्या कवितेत आपल्याला स्त्री सुलभता, काळ सुसंगतता ही वैशिष्ट्य अगदी आवर्जून पाहायला मिळतात. सहज, साधी, सोपी पण रसाळपूर्ण शैली रसिकांच्या मनाला मोहिनी घालते आणि म्हणूनच आजही इंदिराबाईंच्या कविता अनेकांच्या मनावर गारूड घालतात. ऐकूयात इंदिराबाईंची सुंदर कविता. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी माती तलोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकन, वाटे वरी माझा सखा त्याला माघारी आणन. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत, विजे बाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, धालक कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. श्रोते हो, किती सुंदर आहे नाही ही कविता. या कवितेत इंदिराबाई एका गृहिणीचं मन किती सुंदररित्या टिपतात. खरं सांगू का, ही कविता ना मला अनेक बाजूंनी पाहावीशी वाटते. म्हणजेच एक गृहिणी किती वेगवेगळ्या बाजूने या पावसाकडे पाहत असेल ना. ती पत्नी म्हणून या पावसाला विनवणी करतेच, पण त्या घराची मालकीण म्हणूनही या पावसाला विनवणी करते. आकाशात काळे काळे ढग जमायला लागले की गृहिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या ढगांची दाटी होते. बाहेर वाळत घातलेले कपडे आणायला जायचंय, आणखीन काही असेल तर तेही सोबत घेऊन यायचंय, भिजायला नको. अहो इतकंच नाही तर आपलं माणूस बाहेर गेलं तर ते पावसात अडकायला नको, त्याला पावसाचा त्रास व्हायला नको. एकदा तो सुखरूप घरी आला की पावसाला जितका धिंगाणा घालायचाय तितका घालू देत. खरंय, पावसाळा कितीही आवडत असला तरी सुद्धा आपलं माणूस सुखरूप परत यावं ही भावना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या एका गृहिणीची कायम तशीच राहणार. या गृहिणीचं प्रेम, तिची काळजी हे मात्र कधीही कमी होणार नाही. इंदिराबाईंच्या कवितेप्रमाणे पावसाला साथ घालणारी आणि आपलं माणूस सुखरूप माघारी यावं म्हणून वाट पाहणारी ही गृहिणी कधीही बदलणार नाही आणि तिचं प्रेम हे असंच अक्षय्य राहणार.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: सकाळचे 7:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा। सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते। प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते। यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत। यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल। या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल। योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे। राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे। यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे। गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे। राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा तिसरा क्रमांक आहे. 2014 ते 2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
6: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचं क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10 ते 12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
5: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार

जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून। अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:25 झालेली आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गट शेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरीही अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दांनी हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉईंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉईंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
0: या फार्मर कपमध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येतं आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात आता, म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशनच होईल, पण ते जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही आहे. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
0: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज जो रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
1: अगदी अगदी, आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
0: म्हणजे जी गोष्ट त्यांना पण मार्ग दाखवण्याचं काम,
1: कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
0: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी इथं एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
1: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर

0: यावरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट ह्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहिंदळे आज आपल्या सोबत आहेत गप्पा मारायला आणि फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: सो विक्रम, आपण बघतो की हल्ली सगळ्यांनाच कुठली ना कुठली तरी मेडिकल तक्रार आहे, त्याच्यात वय वाढल्यानंतर तर ह्या तक्रारी अधिक कॉमन होतात. सो आज जी आपली केस आहे ती जयंत सरांची आहे. 70 वर्षाचे ते आहेत, त्यांना बीपीच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ चालू आहेत. त्यांची उंची 161 सेंटीमीटर आणि वजन 87.2 किलो, जे 3 महिन्यात 9 किलो कमी होऊ शकले.
3: बरोबर आहे.
2: सो या केस बद्दल तू काय सांगशील?
3: सांगतो जयंत सरांची केस. आता ऍक्च्युली जयंत सरांची तशी हेल्थ बघायला गेली तर फॉर्च्युनेटली चांगली होती. म्हणजे ऍट द एज ऑफ 70 ब्लड प्रेशर सोडून ऍक्च्युली कुठला त्रास नव्हता. गुडघे दुखी नव्हती, विकार वगैरे नव्हते. पण आपण जर का वजन बघितलं तर ते निश्चित जास्त होतं आणि ते काही त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येत नव्हतं. ऍट द एज ऑफ 70 त्यांचं वजन वाढत होतं. आता पहिली गोष्ट म्हणजे मी हे सांगतो की त्यांचा जो फिटनेस चांगला होता तर त्याच्या मागचं कारण काय. ते रोज चालणं सकाळी आणि संध्याकाळी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा योगा किंवा स्ट्रेचेस वगैरे असे एक्सरसाइजेस करत होते गेले भरपूर वर्ष. तर त्यामुळे त्यांना फंक्शनल इश्यूज हे कुठलेच नव्हते. डायबिटीस नव्हता, काही नव्हतं. पण वजन त्यांचं कंट्रोलमध्ये काही राहत नव्हतं. आणि ऍक्च्युली आपल्याकडे येण्याची कारणं दोन. पहिली गोष्ट वजन कमी करायचं निश्चितच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर करता त्यांना एक वर्षाआधी पहिली एक गोळी चालूच होती जी सकाळी घ्यायची होती. पण त्यांचं ब्लड प्रेशर त्या एक गोळीच्या म्हणजे तशी बऱ्याच जास्त पोटेन्सीची गोळी होती. ती घेऊन देखील त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये संध्याकाळी राहत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी संध्याकाळी अजून एक सप्लिमेंटरी मेडिकेशन त्याच्याकरता दिलं होतं. ते लागल्यानंतर त्यांनी निश्चय केला की आता आपल्याला वजन कमी करायला पाहिजे आणि हे एवढ्या रेटनी बीपी जे काय म्हणजे कंट्रोलमध्ये राहत नाहीये ते आपल्याला काहीतरी त्याबद्दल केलं पाहिजे.
2: सो विक्रम, ह्या केस बद्दल आपण अधिक बोलणारच आहोत. फक्त श्रोते हो, त्याआधी कोणतेही गॅजेट्स न वापरता रोजचा सकस घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेस ना कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5, तसंच मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड येथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी संपर्क 90111 32500, 90111 32500, 9011 3250. सो विक्रम, जयंत सर ऑलरेडी 70 वर्षाचे आहेत. सो यासाठी आपण त्यांचं वय लक्षात घेता काही वेगळं स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट केली का?
3: हा, तर आता पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा 60 वर जे क्लायंट्स येतात तर त्यांनी समजा रुटीन मेडिकल चेकअप जो आपला असतो एक वर्षाचा, त्याच्यामध्ये सगळं असतं. लिपिड प्रोफाईल असतं, HbA1c असतं, बाकी ECG असतं. ECG काही चुकला तर कलर डॉपलर वगैरे सुद्धा करायला सांगतात. आणि जर का ह्या टेस्ट त्या व्यक्तीने केल्या नसतील गेल्या बऱ्याच वर्षात तर मी त्यांना एकदा सांगतो की जॉईन करायच्या आधी पहिले तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट करा, त्याच्यानंतर कुठल्या तरी डॉक्टरांना जाऊन दाखवा की ह्याच्यावरती काही मेडिकल इन्फरन्स तुम्हाला किंवा इंटरव्हेन्शन लागणार आहे का.
2: बरोबर.
3: नसेल लागणार तर या, आणि लागणार असेल किंवा कुठले एक्सरसाइजेस वगैरे रिस्ट्रिक्टेड असतील त्या व्यक्तीसाठी रिपोर्ट बघितल्यानंतर असं डॉक्टर म्हणले तर ते मला कळतं.
2: ओके.
3: आता त्यांचे इश्यूज म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डाएट ची जी त्यांची पद्धत होती ती चांगली नव्हती. म्हणजे अननेसेसरी कार्बोहायड्रेट्स त्यांचे खूप जास्त जात होते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खाण्याला जरा फिक्स्ड वेळा नव्हत्या. भरपूर वेळेस मी असं बघतो की रात्री उशीर झाला एखाद्या व्यक्तीला झोपायला तर सकाळी सनराईज नंतर कधी कधी झोप उघडते आणि परत लागत नाही. तर त्यामुळे स्लीप डेप्रिवेशन थोड्याफार प्रमाणामध्ये होतं. तर ते त्यांचं थोडंसं होत होतं आणि अशा काही कारणांमुळे वजन वाढत होतं. सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यांना, त्या पटल्या. डाएट होममेड फूड्स असल्यामुळे प्रश्न नव्हता. एक्सरसाइजही घरच्या घरी करायचा होता विदाऊट इक्विपमेंट, त्यामुळे त्याचाही काही इश्यू नव्हता. छान पद्धतीने पहिल्या महिन्यापासून मस्त फॉलो करायला त्यांनी चालू केलं. कारण का बेसिक डिसिप्लिन हा त्यांच्याकडे होता. आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने ऑलमोस्ट कम्प्लीट होत आले. या 4 महिन्यात आज त्यांचं 9 किलोनी वजन कमी झालंय. म्हणजे 87.2 जे होतं त्यांचं वजन ते आता ऍक्च्युली 77.8, म्हणजे 9 पेक्षा थोडंसं जास्तच कमी झालंय. सर्वात यातली महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या एजमध्ये देखील त्यांची जी रात्रीची एक्स्ट्रा ब्लड प्रेशर कंट्रोल मेडिकेशन डॉक्टरांनी जे चालू केलं होतं ते एक्स्ट्राच त्यांनी डॉक्टरांनी बंद केलं. आता मला माहिती नाही, मला वाटत नाही की ह्या वयामध्ये त्यांचं ब्लड प्रेशरचं मेडिकेशन कम्प्लिटली बंद होईल. पण ऍटलीस्ट इट इज अ गुड स्टार्ट. वजन कमी झालं, फिजिकल कपॅसिटी वाढली, ब्लड प्रेशरचं जे वरचं एक्स्ट्राचं मेडिकेशन होतं ते बंद झालं. आणि काय केल्यानंतर आपलं वजन कमी होतं, काय केल्यानंतर वाढतं आज, ते त्यांना व्यवस्थित लक्षात आलं.
2: सो विक्रम, आज जयंत सरांची केस स्टडी करून आपण आज इथेच थांबूया. श्रोते हो, उद्या पुन्हा भेटायचंच आहे. विक्रम कडून अधिक माहिती घेण्यासाठी विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट ह्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे.

0: म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
0: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके.
0: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी यांना.

चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार प्रभात आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्यसाखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं

सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विनापरतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग 3रा रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोर्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे.
पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा

0: मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहे. आता भावधारा कार्यक्रम रवींद्र बिजोर यांना सुरुवातीला ऐकूया.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: एकोणीसशे 1944 साली SS फोर्ट स्टायकिन हे लंडनहून मुंबईला निघालेलं मालवाहू जहाज कराची बंदरात पोचलं. आपण आधीच बघितल्याप्रमाणे या जहाजावर प्रचंड दारूगोळा आणि सोनं असा साठा होता. आधीच प्रचंड प्रमाणावर दारूगोळ्याचा साठा असलेल्या या जहाजात कापूस, तेल, रेझिन, लाकूड इत्यादी अतिशीघ्र ज्वालाग्रही सामान भरलं जात होतं. हे सामान भरलं जात असल्याचं पाहून जहाजाचा कॅप्टन नायस्मिथ खवळला. त्यानं त्याचा विरोध प्रकट केला. त्याचा विशेष विरोध होता तो कापसाच्या 87,000 गासड्यांना. नेमक्या

0: दारू गोळ्यांच्या साठ्यावर ठेवल्या गेलेल्या ह्या गासड्या एप्रिल मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे आणि बोटीच्या इंजिनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे पेट घेण्याची मोठी शक्यता होती. त्यात बोटीचं वाफेवर चालणारं इंजिन कुरकुरत होतच, त्याचा स्फोट झाला तर कापूस आणि दारू गोळा एकदम पेट घेऊन क्षणात होत्याचं नव्हतं होण्याची दाट शक्यता होती. बोटीवरचा एकही जण वाचणार नव्हता. सगळं माहीत असूनही हे आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासारखं होतं. बोटीवर आधीच असलेल्या तीव्र ज्वालाग्राही सामानाची तुम्हाला संपूर्ण माहिती असताना तुम्ही कापूस, तेल आणि लाकूड या बोटीवर कसं काय भरू शकता असा संतप्त सवाल नायस्मिथनं कराचीतल्या अधिकाऱ्यांना केला. पण नायस्मिथच्या या विरोधाकडं संपूर्ण दुर्लक्ष करून कराचीतल्या अधिकाऱ्यांनी त्याला युद्ध काळातल्या त्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली. त्याच्या समाधानासाठी जहाजावर दिवस रात्र पहारा देण्याकरता गार्ड्स देण्यात आले आणि त्याला कराची बंदर सोडायचा आदेश दिला गेला. हुकुमाचा ताबेदार नायस्मिथ असहाय्य आणि हतबल होता.
1: तीस मार्चला कराचीत पोहोचलेलं जहाज 9 एप्रिलच्या सकाळी मुंबईच्या दिशेनं निघालं. जहाजावरचं स्फोटक वातावरण कमी होतं की काय म्हणून फोर्ट स्टायकिनला ज्या ताफ्यासोबत मुंबईपर्यंत जायचं होतं तो ताफा होता इराणच्या आखातातून तेल घेऊन चाललेल्या तेलवाहू जहाजांचा, म्हणजे ऑइल टँकर्सचा. आता हा चालता बॉम्ब सोबतच्या तेलवाहू जहाजांसोबत कडक उन्हातून खुल्या समुद्रातून 2500 मैलावरच्या मुंबईकडे घेऊन जाणं म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यूला कवटाळण्याची तयारी ठेवण्यासारखंच होतं. त्यात बोटीवरच्या माशांच्या खताचा कुजलेला वास सर्वत्र भरून राहिला होता. तो प्रकारही कमी जीवघेणा नव्हता. त्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या उलट्यांनी जहाजावरचे सगळेच अधिकारी कर्मचारी हैराण झाले होते. मुंबईपर्यंतचा प्रवास सुखरूप पार पडो यासाठी जहाजावरच्या सर्वांनीच आपापल्या दैवताचा धावा सुरू केला.
0: सुदैवानं वाटेत काहीही विघ्न न येता 12 एप्रिलच्या पहाटे फोर्ट स्टायकिन मुंबई बंदराच्या बाहेर दाखल झालं आणि नांगर टाकून त्याला बंदरात ओढून नेणाऱ्या पायलट बोटीची वाट पाहायला लागलं.
1: खरं तर जहाज मुंबई बंदरात पोहोचल्यापासूनच एका मागोमाग एक चुका व्हायला लागल्या होत्या. चुकांची मालिकाच सुरू झाली. काहीतरी चुकतंय हे कॅप्टन नायस्मिथच्या ध्यानात येत होतं पण तोही फारसं काही करू शकत नव्हता.
0: ज्या बोटीवर दारू गोळा आणि स्फोटक असतात त्या बोटींनी बंदरात पोहोचल्यावर लाल रंगाचा झेंडा, रेड फ्लॅग फडकवायचा असतो असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. ह्या लाल निशाणाचा अर्थ असतो आय एम टेकिंग ऑन, डिस्चार्जिंग और कॅरिंग डेंजरस कार्गो. जहाजावर लाल रंगाचा झेंडा दिसला की जहाजावर धोकादायक सामान आहे असा संकेत बंदरातल्या अधिकाऱ्यांना मिळतो आणि त्या जहाजातलं साहित्य रिकामं करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. फोर्ट स्टायकिनवर असा लाल झेंडाच नव्हता. त्यामुळे पहाटेच मुंबई बंदराच्या बाहेर नांगर टाकून उभ्या असलेल्या फोर्ट स्टायकिनची तात्काळ दखल बंदर अधिकाऱ्यांकडून घेतलीच गेली नाही. ही पहिली चूक.
1: सकाळी 10:30 दरम्यान बंदरावरचे अधिकारी फोर्ट स्टायकिनची कागदपत्र तपासण्यासाठी जहाजावर पोहोचले. तेव्हा त्यांना ह्या जहाजात स्फोटक असल्याचं लक्षात आलं आणि मग मात्र त्यांनी कॅप्टन नायस्मिथला ग्रेव्ह अर्जन्सी असं प्रमाणपत्र दिलं. त्याचं जहाज धक्क्याला लावायची परवानगी दिली. ग्रेव्ह अर्जन्सी प्रमाणपत्राचा अर्थही साधारण तोच असतो जो रेड फ्लॅगचा असतो. पण या जहाजावरचं सामान त्वरित उतरवून घेणं गरजेचं आहे असा जास्तीचा अर्थ ह्या प्रमाणपत्राचा होतो. हे प्रमाणपत्र प्राप्त होताच फोर्ट स्टायकिनला लगेच व्हिक्टोरिया डॉक मधल्या नंबर 1 च्या धक्क्यावर आणण्याचे आदेश दिले गेले. मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर जवळ

0: जवळपास 4-5 तासांनी सकाळी साधारण 11:30 वाजता जहाज त्याला मिळालेल्या आदेशानुसार व्हिक्टोरिया डॉकच्या धक्का नंबर 1 बर्थ नंबर 1 इथे लागलं.
1: अशा प्रकारे फोर्ट स्ट्रायकिंग धक्क्याला लागलं खरं, पण बराच वेळ त्याच्याकडे कुणीच फिरकलं नाही. बोटीवरचं सामान त्वरित उतरवणं गरजेचं होतं हे माहीत असूनही त्या दिशेनं कोणतीच हालचाल होताना दिसेना. धक्क्यावर कुणी जबाबदार अधिकारी नव्हता. कॅप्टन नायस्मिथ आणि त्याचा क्रू जहाजावरच असहाय्यपणे ताटकळत उभे होते. जहाजातली जोखीम जास्तीत जास्त लवकर उतरवून घेणं आवश्यक होतं. जसजसा वेळ जात होता तसतसा त्यांचा धीर सुटत चालला होता. जहाजावर रेड फ्लॅग नसल्यामुळं शेजारी उभ्या असलेल्या जहाजातला माल उतरवून घेणाऱ्या हमालांसाठी फोर्ट स्ट्रायकिन हे नेहमीसारखंच एक जहाज होत. त्यांच्या हातातलं चालू काम आटपल्यानंतरच ते फोर्ट स्ट्रायकिन कडे वळणार होते.
0: शेवटी एकदाचे बंदरावरचे जबाबदार अधिकारी फोर्ट स्ट्रायकिन वर पोहोचले. धक्क्यावरच्या अजस्र क्रेन्स हलवून त्या जहाजाच्या शेजारी आणून ठेवण्यात आल्या. जहाजावरच्या सामानाच्या स्टोवेज प्लान्सची तपासणी करून जहाजातलं कोणतं सामान आधी उतरवायचं त्याची नायस्मिथ बरोबर चर्चा केली. जहाजावर असलेल्या कापसाच्या गासड्या आणि तेलाची पिंप आधी उतरवून घ्यायचं ठरवण्यात आलं. त्याचवेळी जहाजाच्या समुद्राकडच्या बाजूकडून जहाजातली स्फोटकं आणि दारूगोळा उतरवून घेण्याचंही ठरलं.
2: आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 5वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. झपाटलेला या सिनेमासाठी ऐकूया सुरुवातीला अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांना.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
8: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
7: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांना.

शोभा जोशी यांना श्रोते हो आपण ऐकत होतात. मधुकर जोशी यांचं हे आत्ताचं गीत होतं. आणि आता ऐकूया शांताराम नांदगावकरांचं गीत सुरेश वाडकर यांनी गायलेलं.

0: श्यामा चितार यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं, या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं, या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा कप्य छळ छळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाच काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा, अशा वाघिणीचा त्योच्छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, अन ठरल्याप्रमाणे

0: बर का जीवा महाला नावाचा डोंबारी होता औ म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिव शिवबाच्या संगती महाला
1: शिवबाच्या संगती महाला
0: राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ

नंदेश उमप आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं. अजय समीर अतुल यांनी संगीतबद्ध हे केलेलं गीत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI आर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया शास्त्रीय वाद्य संगीत. रणजित पाठक यांचं संतुरवादन राग परमेश्वरी. विलंबित गत झप तालात निबद्ध आहे तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे अमित चौबे यांनी. ऐकूया रणजित पाठक यांच्या संतूर वादनात राग परमेश्वरी.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मैथिली पांडेचा नमस्कार. श्रोते हो, तुम्ही खूप छान छान पत्र आम्हाला पाठवत असता आणि ती सगळी पत्र बघून खरंच खूप आनंदही होत असतो. खूप छान छान फरमाईशी आमच्यापर्यंत येतात आणि त्या फरमाईशी पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. चला तर सुरू करूया आपली आवडचा आजचा कार्यक्रम. कार्यक्रमातील पहिलं गीत घेतलंय देवकी नंदन गोपाळा या चित्रपटातील. हे गीत आहे भीमसेन जोशी आणि सहकारी यांच्या स्वरातील. गदी माडगुळकर यांचं हे गीत आहे, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं. आणि या गीताची फरमाईश आपल्याला कळवली आहे समतानगर परळी वैजनाथ इथून शिवदास गलांडे, सौ जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे या सर्व श्रोत्यांनी. तर श्रोते हो, कार्यक्रमातील पहिलंच गीत आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या पसंतीचं, चला तर ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकता कार्यक्रम आपली आवड. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. सुरेश भट यांचं संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताची आवड आपल्याला कळवली आहे संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांनी. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या पसंतीचं लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

0: श्रोता, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
0: विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण एकदा हा कार्यक्रम आपली आवड प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, तुमचे इतके छान छान पत्र आमच्याकडे येत असतात आणि ते पत्र बघून खरंच खूप आनंद होत असो. तुमचे हे पत्र म्हणजे आकाशवाणीशी असलेला हे जिव्हाळ्याचा तुमचा संबंध किंवा आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे नातेच हे या पत्रातून दिसून येत असतात, नाही का? श्रोते हो, आज जे नवीन श्रोते आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी पत्ता सांगते आहेत. श्रोते हो, आमच्या या पत्त्यावर तुमची छान छान पत्र पाठवा, तुमच्या फरमाईशी पाठवा. आमच्या कार्यक्रमात त्या फरमाईशी पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. आमचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम आपली आवड अस्मिता वाहिनी द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, पोस्ट बॉक्स नंबर आहे 11034, पिनकोड 400020, मुंबई. या पत्त्यावर आम्हाला छान छान पत्र पाठवा, तुमच्या फरमाईशी कळवा. आमच्या कार्यक्रमात त्या फरमाईशी पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील हे गीत आहे, देव दीनाघरी धावला या चित्रपटातील. या गीताची आवड आपल्याला कळवली आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगी इथून, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड इथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद, मिहिरा सय्यद या सर्व श्रोत्यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे पी सावळाराम यांचं. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी आणि या गीताची आवड आपल्याला कळवली आहे श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटूदादा इंगोले, तसंच श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे या श्रोत्यांनी, अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके या श्रोत्यांनी. याच गीताची आवड आपल्याला कळवली आहे गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदोर इथून रेखा संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र रघुवंशी, बबीता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विकी रघुवंशी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे या श्रोत्यांनी. याच गीताची आवड आपल्यापर्यंत पोहोचवली आहे मधुरा देशपांडे, आसावरी जोशी या श्रोत्यांनी सांगली इथून, हेमलता मोहोड आणि परिवार अमरावती इथून. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं भालू या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम आपली आवड आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातील हे गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी. आणि या गीताची आवड आपल्याला कळवली आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथनं डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव इथून, तसंच वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद इथून, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र काळे कोळकर वाकुळी तालुका बदनापूर इथून. या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय अरुण दाते यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, यानंतर ऐकूया जिंदगी विराट या चित्रपटातील हे गीत आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. या गीताची आवड आपल्याला कळवली आहे शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी, शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर इथून. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. खरं तर तुमचे इतके छान छान पत्र आमच्याकडे आहेत, तुम्ही खूप साऱ्या फरमाईशी आमच्यापर्यंत पोहोचवत आहात, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. पण तरी जाता जाता आमचा पत्ता एकदा लिहून घ्या, आणि या पत्त्यावर तुमची छान छान पत्र आम्हाला पाठवा. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो तेही आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम आपली आवड, अस्मिता वाहिनी द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र. पोस्ट बॉक्स नंबर आहे 11034, पिनकोड 400020, मुंबई. श्रोते हो, आमच्या या पत्त्यावर आपली आवड कळवा, आपली छान छान पत्र पाठवा. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय तेही नक्की कळवा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मैथिली पांडे आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 11:40 होऊन गेलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कौस्तुभ दातार यांच्या स्वरातील हे गीत.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

श्रोतेहो, सुनीता टिकरे यांच्या स्वरातील हे गीत होतं सुरेश भट यांचं, आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे 2 जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेनासं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा. आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची.
1: खरं,
0: नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, काय रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके, आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय, राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं,
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले. पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली, आठवली ही गोष्ट. ब्राईक, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा खरंच. अरे बेल वाजली. आत्ता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
0: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये
2: हॅलो, अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटतं.
0: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले तर. कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं आणि थेट मारामारीवर आलं आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती, पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
1: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
1: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
1: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
1: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र ओरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
0: मग विशेष तसा आहे ना. पण एक कबुली देतो, हा

0: काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
1: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगरीचे अवतार असतातच आसपास.
0: हो हो खरंय, पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
1: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
0: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळे एका क्षणात.
1: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी
0: बोलाचाली
1: झाली. 2 दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला,
0: बापरे.
1: आणि त्याच समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली
0: आहे. खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात है.
1: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.
2: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
0: का ग,
2: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
0: खरच खरच, माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
1: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
0: ओ क्या बात है, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
2: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते, ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट.
0: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग, काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
1: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
0: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता, मी म्हटलं लाल, तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता, त्यावर मी काही बोललोच नाही, त्यावर तो म्हणाला काका सोपं आहे इंद्रधनुष्य.
2: अरे वा काय गोड विचार आहे.
1: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
0: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
2: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल,
1: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
0: आपण आज जरा तात्विक बोलतोय का, काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
1: काय संबंध आहे का, म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
0: तर पूर्वी बघ गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
2: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
0: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
1: काल लोकलमध्ये एक छान प्रसंग पाहिला, एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला आजी इथे बसा.
2: वा त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
0: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
1: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
2: वा वा मस्त.
0: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
1: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते, पण मनात मिळत नाही.
0: क्या बात है. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
1: कसला रे.
0: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
1: बर.
0: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा, आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
2: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
1: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही, तर माणुसकीने होतो.
0: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं, नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
2: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
1: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत चार माणसं पण चार वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
0: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
2: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
1: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
0: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो, किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
2: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
0: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
2: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
0: त्याचं कारण माहितीये का तुला?
2: काय?
0: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
1: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
0: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
2: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
0: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
1: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
0: अगं एकदा काय, 10 वेळा करीन.
2: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
0: अरे बापरे. ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल, आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
1: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
0: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
2: खरंच, आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो, आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
0: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
1: चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
0: बरं बरं ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्यसेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 आणि भाग 2 असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंटला.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्यूट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेजसुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसते आहे, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली आहे. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. ज्या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉस्ट टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्पटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँग्झायटी बरीच असते. आता ती अँग्झायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँग्झायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँग्झायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँग्झायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिम्पटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतो. म्हणजे जेव्हा अँग्झायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव होणार आहेत तेही कमी होतात.
0: अच्छा. पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो, कारण 2 पेशंट आले, 3 पेशंटले IBS चे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचं सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिम्पटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही IBS लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्पटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अॅग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काहींना सकाळी उठलं असतं खूप, काहींना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत. डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते. व्हेरी व्हेरी स्पेसिफिक, आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काहींना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
0: बर,
1: काहींना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्व्हॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काहींना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अॅग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काहींना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काहींना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, मग हळूहळू पेन किलर कमी होतात.
0: अच्छा,
1: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
0: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
1: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की ह्या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो, टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
0: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
1: कसं आहे, सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
0: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
1: कसं आहे, ते आमच्याकडे जे सिमटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत, जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
0: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते. दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत, कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: ह्याच्यामध्ये
1: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली आणि नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखत आहेत. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली आहे, मी पाणीच नाही प्यायले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्टम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्टम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काही ना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो. हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीय त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो.
0: प्रतिकार शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं,
1: कारण हे जे सिम्टम आहे हे त्यांचे स्वतःचे सिम्टम आहेत. स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिम्टम येत आहेत ते आहेत.
0: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी तापच तरी किंवा सर्दी खोकलाच आहे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतो.
1: कारण बघा, आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसानंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यानेही औषध बदलतं.
0: बरोबर. तुम्ही मगाचपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
1: बघा, निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळं आहे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
0: म्हणजे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल?
1: होय. पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात ते ऑलरेडी,
0: त्यामुळे ऑलरेडी करून आलेले
1: 80% वेळेला असंच होतं.
0: होमिओपॅथीचे औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं, कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते, कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्टम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, त्यामुळे ते अवॉइड करावं, कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या. आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी. जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेसमधनं किंवा इतर मिनरल्समधनं बनतात, अशा बऱ्याच

0: बरेच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस मधनं बनवतो आम्ही औषधं,
1: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी,
0: अगदी वेगळी हो. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेन्टाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसात 3 घ्या.
1: अच्छा,
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा.
0: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसे पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात, आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्यानी इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात, म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं, आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये, तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं आहे,
0: होय ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा,
0: की आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंटचा आणि लवकर येतो
1: त्याच्यामध्ये
0: स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिम्पटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिम्पटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिम्पटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँझायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँझायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँझायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज

0: ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतो.
1: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
0: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ॲडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय,
1: बर,
0: व्यसन. आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता, कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही, आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचं जॉब सुद्धा जायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटीसारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th नंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत
1: त्यांना आम्ही करत आणायचं
0: आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो, कारण व्यायाम केल्यानंतर एन्डॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेशन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये ह्या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसनं का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं ह्याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार त्यामुळे. आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचं तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंता धोक्यात. पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो, कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे. ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा, आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज, आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्त त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्त्वाचे आहे.
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय. आणि काय खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकारशक्तीवर काम करून प्रतिकारशक्ती चांगली करतं, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्त्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झालं, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्यानंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंगमध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही, आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे 1-1.5 तास त्याच्यानंतर बदलतो. आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं, आणि त्यामुळे ते बदलतात. आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं, जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो, कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो, कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, म्हणून या काही गोष्टी,
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषत केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज 1 सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर 3-4 सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाईड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे किमोथेरपीची, पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते,
1: झेपत
0: नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं?
0: होमिओपॅथी ॲक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचंच उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो, किंवा पेशंटचा एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या, त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरला आहे की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर त्या म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हती. अशा वेळेला ते असे बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ॲक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना, त्याच्यानंतर औषध दिलं, त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्शुअर की आता हे सिमटम येत नाही आहे, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे, ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिमटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली ते सिमटमही आता येत नाही आहेत, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमुळे आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिमटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठली डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्यान पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहेत. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला?
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो, आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी ह्याच्यामध्ये बरेच फाटेफुटर तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ॲसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काही ना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो, असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या ह्याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला

0: गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथ आश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांवर.
1: लहान मुलांसाठी काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आत्तापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची दोन पुस्तकं आहेत. ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलं आहे. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम

0: प्रॉब्लेम सॉल्व करायचा तर मी केले 2009 सुरू केलं, 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः तुमचं हे पुस्तक आहे
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे, तुमचे वडील बालरोगतज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला, ते म्हणाले होमिओपॅथी अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं, पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरं, डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजतोय. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे. इंदिरा संत यांचं संगीतबद्ध केलंय भास्कर चंदावरकर यांनी.

हमाल दे धमाल या चित्रपटातील हे गीत होतं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूया अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट नटरंग.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 श्रोते हो आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला।
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आए हैं। अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए हैं। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय। वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे RBI ही वाढ केली आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे। मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। नीट UG फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत। उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली। त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही। 9वीमध्ये

जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील, त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग 3रऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल, मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15,00,000 तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5,00,000 बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्तसेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ.
पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजय.

0: सलामी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:40 आणि 18 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र।
1: श्रोते हो नमस्कार। आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ। जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी। जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द। आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान। या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक।
2: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता। त्यामुळे नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती। नाशिकमध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली। त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले। कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला। राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते। धोकादायक ठिकाणून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं। तसेच नांदूर मध्यमेश्वर येथे बेटावर अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। नाशिकमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। इगतपूर येथील दारणा धरण 7% इतके होते, त्यात आता 31% इतका साठा वाढल्याची नोंद झाली आहे। अवघ्या 2 दिवसात हा साठा वाढला आहे। तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा 30% 71% इतका झाला आहे। अर्थात गंगापूर धरणात 75% साठा झाल्याशिवाय नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येणार नाही असं नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे। नाशिक जिल्ह्यात जून ते जुलै दरम्यान 2 वेळा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाची अपेक्षित पेरणी झालेली नाही। नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6,40,550 हेक्टर इतकं आहे। त्यापैकी जेमतेम 34% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत। नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% इतक्या पेरण्या झाल्या आहेत। आदिवासी भागात सलग पाऊस नसल्यानं भात लागवड खोळंबली आहे। आतापर्यंत केवळ 3.76% इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे। त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तनाथ महाराज पालखीचे पंढरपूरसाठी नुकतेच प्रस्थान झाले। संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखवट्याची महापूजा आणि मिरवणूक काढण्यात आली। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यावेळी उपस्थित होत्या। त्र्यंबकेश्वर येथून आधी नाशिक, त्यानंतर सिन्नर आणि पुढे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान झालं। या पालखीत 25,000 वारकरी सहभागी झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चरण सेवा उपक्रम या निमित्ताने पार पडला। नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे। हा आराखडा जिल्हा बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला। नाशिकच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील मखमालाबाद येथे ग्रीनफील्ड टीपी स्कीम राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती, मात्र शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता। अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिकेने या संदर्भात तसे पत्रही जारी केले आहे। स्मार्ट सिटी कंपनीने 2018 हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती, मात्र 50% अधिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध होता, त्यामुळे हा विषय न्यायालयातही गेला होता। अखेरीस नाशिक महापालिकेने ही योजना रद्द केली आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना तर वी वा शिरवाडकर लेखन पुरस्कार अभिमन भडकमकर यांना प्रदान करण्यात आला। नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सामंत हा पुरस्कार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे। नाशिक विभागात 20 हॉटेल्स आणि अन्य अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच परवाना नसतानाही चालवल्या जाणाऱ्या 4 आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: श्रोते हो, याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
0: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45:36 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांच्या स्वरातील हे गीत.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558

0: लोहर्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.

0: ती कामावर जाताना येईल. बहुतेक वेळा तो गंमतच बघायला येतो की काय काय माहिती. इतकंच नाही तर हा पाऊस राजा घराची डागडुजी, घराची स्थिती कशी आहे याची सुद्धा माहिती देऊन जातो बर का. कवयित्री इंदिराबाई संत यांनी आपल्या पाऊसावरच्या एका कवितेत काहीसं हेच वर्णन केलंय. इंदिराबाईंच्या कवितेत आपल्याला स्त्री सुलभता, काळ सुसंगतता ही वैशिष्ट्य अगदी आवर्जून पाहायला मिळतात. सहज, साधी, सोपी पण रसाळपूर्ण शैली रसिकांच्या मनाला मोहिनी घालते. आणि म्हणूनच आजही इंदिराबाईंच्या कविता अनेकांच्या मनावर गारूड घालतात. ऐकूयात इंदिराबाईंची सुंदर कविता. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी माती त लोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकन, वाटे वरी माझा सखा त्याला माघारी आणन. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत, विजे बाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, ढाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. श्रोते हो, किती सुंदर आहे नाही ही कविता. या कवितेत इंदिराबाई एका गृहिणीचं मन किती सुंदररित्या टिपतात. खरं सांगू का, ही कविता ना मला अनेक बाजूंनी पाहावीशी वाटते. म्हणजेच एक गृहिणी किती वेगवेगळ्या बाजूने या पावसाकडे पाहत असेल ना. ती पत्नी म्हणून या पावसाला विनवणी करतेच, पण त्या घराची मालकीण म्हणूनही या पावसाला विनवणी करते. आकाशात काळे काळे ढग जमायला लागले की गृहिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या ढगांची दाटी होते. बाहेर वाळत घातलेले कपडे आणायला जायचंय, आणखीन काही असेल तर तेही सोबत घेऊन यायचंय, भिजायला नको. अहो इतकंच नाही तर आपलं माणूस बाहेर गेलं तर ते पावसात अडकायला नको, त्याला पावसाचा त्रास व्हायला नको. एकदा तो सुखरूप घरी आला की पावसाला जितका धिंगाणा घालायचा आहे तितका घालू देत. खरंय, पावसाळा कितीही आवडत असला तरी सुद्धा आपलं माणूस सुखरूप परत यावं ही भावना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या एका गृहिणीची कायम तशीच राहणार. या गृहिणीचं प्रेम, तिची काळजी हे मात्र कधीही कमी होणार नाही. इंदिराबाईंच्या कवितेप्रमाणे पावसाला साथ घालणारी आणि आपलं माणूस सुखरूप माघारी यावं म्हणून वाट पाहणारी ही गृहिणी कधीही बदलणार नाही आणि तिचं प्रेम हे असंच अक्षय्य राहणार.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयी माहिती.
3: बंधुभगिनींनो नमस्कार. पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली जीवनसत्व असलेलं आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गांडूळ पाणी म्हणजेच व्हर्मी वॉश, गांडूळ, टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ कुजवतात, सेंद्रिय पदार्थांचं सेवन आणि पचन करत असतात. पचनानंतर ही गांडूळ आपल्या शरीरातील पाचक रस या सेंद्रिय पदार्थात मिसळत असतात. पदार्थांचं पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात ती विष्ठा शरीरातून बाहेर टाकतात. या विष्ठेलाच गांडूळ खत म्हणतात.

0: म्हणतात. गांडुळाच्या विशिष्ट क्रियेमुळे होणाऱ्या खतानिर्मितीबरोबर गांडूळ पाण्याचीही निर्मिती करता येते. यामध्ये विद्राव्य नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्याशिवाय पिकांच्या वाढीस उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. गांडूळ पाण्यात सेंद्रिय अमिनो आम्ल, विकर, जीवनसत्व, स्त्रावक, उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो. या पाण्यातील अमिनो आम्ल पिकांना सहज उपलब्ध होतात. तसंच याच्या फवारणीमुळे काही पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गांडूळ पाणी तयार करण्यासाठी एक उभट 100 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त आकारमानाचं आणि साधारण 46 सेंटीमीटर व्यासाचे प्लॅस्टिकचं बॅरल घ्यावं. टाकीच्या तळाशी एका बाजूला नळ बसवावा. तळाशी वाळू आणि विटांच्या चुऱ्याचा 15 सेंटीमीटर उंचीचा थर रचावा. या थरावर जाळी किंवा लवकर न कुजणाऱ्या काडीचा थर ठेवावा. या थरावर 30 सेंटीमीटर जाडीचा 15 ते 20 दिवस अंशतः अर्धवट कुजलेल्या शेणाचा थर रचावा. यावर पाणी शिंपडून तो थर ओला करावा. या थरावर पूर्ण वाढ झालेले 1/2 ते 1 किलो गांडूळ सोडावी. त्यावर पुन्हा अर्धवट कुजलेलं शेणखत, पालापाचोळा, भाजीपाल्यांचा अवशेष यांचा 30 सेंटीमीटर थर रचावा. या थरावर पाणी शिंपडून पुरेसा ओलावा ठेवावा. दर 2 ते 3 दिवसांनी पाणी शिंपडून टाकीतील गांडुळाचं खाद्य सतत ओलं ठेवावं. 1 ते 1.5 महिन्यानंतर टाकीतील सर्व सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष कुजल्याचं आढळून येतं. तसतसा गांडुळाचा खाद्याचा थर कमी होत जातो. तसतसं नवीन गांडुळांना खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ घालावे. टाकीमध्ये गांडूळ आणि सेंद्रिय पदार्थ टाकल्यापासून 1.5 महिन्याच्या अंतरानं सेंद्रिय पदार्थांवर स्प्रे पंपाच्या साह्यानं पाणी फवारावं. फवारलेलं पाणी हे सेंद्रिय पदार्थ आणि गांडूळ यांच्या थरातून पाझरून वाळू विटांच्या थरातून गाळून टाकीच्या तळाशी साचवलं जातं. टाकीच्या तळाशी सुमारे 1 ते 2 दिवस साचलेलं हे गांडूळ पाणी नंतर नळाद्वारे गोळा करावं. या तयार करण्याच्या पद्धतीला व्हर्मी वॉश असं म्हणतात. गांडूळ पाण्याचा वापर मुख्यतः तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळझाडं आणि फुलझाडांवर करावा. गांडूळ पाणी फवारणीमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे गांडूळाच्या कार्याचं महत्त्व लक्षात घेता नैसर्गिक सेंद्रिय शेताचा व्यापक प्रमाणावर अवलंब करण्यासाठी कमी खर्चाचं, जास्त फायद्याचं आणि आर्थिक बचतीचं हे गांडूळ पाणी निर्मितीचं तंत्र पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.
1: पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयी माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. वाचकस्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतेहो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
1: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
5: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गच्चकरण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गच्चकरण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गच्चकरण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गच्चकरण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गच्चकरण असतं काय. गच्चकरण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, दोन दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, दोन टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं, कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी दोन टाइम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
4: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. भारत ने होर्मुज जलडमरो मध्य में 30 भारतीय नाविकों को ले जा रहे 2 जहाजों पर हुए हमले की कड़ी निंदा की. कहा, अंतर्राष्ट्रीय जलमार्गों में हिंसा स्वतंत्र और सुरक्षित नौवहन को बाधित कर रही है. भारत ने संयुक्त राष्ट्र की सदस्यता के लिए फलस्तीन के दावे का समर्थन किया. फलस्तीन और इसराइल के बीच संघर्ष को समाप्त करने के लिए द्विराष्ट्र समाधान के लिए समर्थन फिर से दोहराया. भारत और ब्रिटेन के बीच व्यापक आर्थिक और व्यापार समझौता कल से

0: श्रोते हो, आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा

0: ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म, फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
1: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला। पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे। होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता। या हल्ल्यात एमटी अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला। तसंच एमटी मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली। राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली, त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील। तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील। राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल। शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली। पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे। मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक

0: स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. दोन आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्धेश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग इथे भेटते HPCSC मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली, त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: KHz श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकता आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या प्रसारणाचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:12:10 झालेले आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. काल कोकणात काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली. उर्वरित राज्यात काल हवामान कोरडे होते. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे: कर्जत जिल्हा रायगड इथे 39 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. सांताक्रूज इथे 43, नंदुरबार इथे 57 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता, तर दोंडाईच्या जिल्हा धुळे इथे 56 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. लातूर इथे 43, तर बीड येथील अंबेजोगाई इथे 43 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. काल काही ठिकाणी वादळी वारे तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाचीही नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. संध्याकाळी आणि रात्री काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 33 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:13:13 आणि 53 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया कार्यक्रम आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे, आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची.
1: खरं,
0: नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, काय रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली.
1: हा,
0: म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी, माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय, राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं,
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली, आठवली ही गोष्ट. ब्राईक, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा, खरंच. अरे बेल वाजली. आत्ता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
0: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये
2: हॅलो, अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
0: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले तर. कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं आणि थेट मारामारीवर आलं आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
1: जसं

0: हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही
1: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
1: काय ग?
0: ते म्हणतात, राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
1: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
1: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र ओरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना,
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
1: मग विषयच तसा आहे ना, पण एक कबुली देतो. हा, काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगदीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो, खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
1: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुपमधून काढून टाका सगळे एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलात आली. हा, बोलात आली.
1: बापरे,
0: दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं, तुमचं तर भांडण झालं होतं ना? तर त्या काकू म्हणाल्या, भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीये.
1: क्या बात है. खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात आहे.
0: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, ही

0: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला, काका सोप आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल एक

0: दास दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्या हातात आहे.
2: काल लोकलमध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते, आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा, मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात है. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर.
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईलकडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं, नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
0: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
2: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो, किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
0: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
0: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
0: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
2: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
0: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
2: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: अगं एकदा काय, 10 वेळा
0: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना, घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
2: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं, मज्जा येणार. आण लवकर.
0: खरंच आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
2: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल. बरं
1: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकलीत. लेखिका होत्या कोमल कुंभार, सहभागी कलाकार नेहा खरे, दिनेश अडावतकर, मधुलिका कोशे. आणि श्रोते हो याबरोबरच आज कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्याच. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:35 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित आहे कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते आहेत सुमित श्रीवाद. ऐकूया साहित्य सौरभ.

मराठी साहित्य विश्वातील प्रतिभासंपन्न प्रगल्भ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृती दिन. खरं सांगायचं तर इंदिरा संत आपल्या विस्मृतीत कधी गेल्याच नाहीत. विशेषतः बाहेर वेडावाकडा पाऊस पडायला लागला की आपल्या ओठावर इंदिराबाईंच्या कवितेचे शब्द सहजच येतात. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. कुब्जा ही त्यांची कविता तरी कुठे विसरलोय आपण. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. आणि त्यांची आणखी एक कविता, पत्र लिही पण नको पाठवू.

शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. इंदिराबाईंच्या कितीतरी कविता आपल्या मनाच्या तळघरात आपण अगदी जपून ठेवल्यात. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 तवंदी नावाच्या बेळगाव जवळच्या लहानशा खेड्यात बाईंचं बालपण गेलं. शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, फर्ग्युसन कॉलेजात शिकायला लागल्या. तिथेच त्यांना कवी ना मा संत भेटले. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी म्हणजे साधारण 1930-31च्या सुमारास इंदिराबाई कविता लिहू लागल्या. 1935 साली त्यांचा प्रेमविवाह कवी नामासंत यांच्याशी झाला आणि एका अभिरुचीसंपन्न सहजीवनाची सुरुवात झाली. साहित्यप्रेमाच्या भक्कम पायावरच त्यांचं सहजीवन उभं होतं. लग्नानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इंदिराबाई कवितेपेक्षा कथाच अधिक लिहायच्या. कारण काय तर कथेला त्या काळी चक्क 12 रुपये मानधन मिळायचं आणि त्या पैशातून पुस्तकं विकत घेता यायची, म्हणून बाई असं करायच्या. पुस्तकाचा विषय निघालाय, त्यामुळे मला बाईंची मोरपीस नावाची कविता आठवली आहे. बालपणीच्या गमती जमती एक त्यातली अजून हसते, पुस्तकातले मोर पीसते हळूच गालावरुनी फिरते. सक्तीचे करी भकास पुस्तक, सक्तीचे करी भकास पुस्तक, अर्थ जातला येत न उमजून, आगंतुकाची मल्ली नाथी सगळा याचा चोथा आपण. अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बालपणीच्या पुस्तक वाचतानाच्या गमती जमतीवरची गोड अशी ही कविता. आजही ही कविता वाचताना खुणेसाठी पुस्तकात ठेवलेलं मोरपीस आपल्याही गालावरून नकळत फिरू लागतं. लग्नानंतर इंदिराबाईंचं कथालेखन, आवडीच्या पुस्तकांचं वाचन सुरूच होतं आणि त्याचबरोबर कवितालेखनही. 1940 साली त्यांचा आणि त्यांचे पती नामा संत यांचा एकत्रित कविता संग्रह सहवास प्रसिद्ध झाला. पुढे 1944 साली नामासंतांना बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि दोघंही बेळगावला स्थायिक झाले. त्यावेळचं बेळगाव छोटस पण हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं सुंदर असं गाव होतं. बेळगावात राहत असतानाची एक लोभस आठवण इंदिराबाईंनी मृद्गंध या त्यांच्या ललित लेखसंग्रहात लिहून ठेवली आहे. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते, पावसाळा कधीही सुरू होईल असं वातावरण झालं होतं. एके संध्याकाळी 8च्या सुमारास दाराशी टांगा थांबला. टांग्यातून कोण आलंय ते पाहायला इंदिराबाई दाराशी आल्या. पाहिलं तर टांग्यातून नामा संत हसत हसत खाली उतरले आणि बाईंना म्हणाले, चल चल आपल्याला जायचंय एकीकडे. नेसलेलं पातळ चांगलंच होतं. मग ओचा पदर नीट करून बाई त्यांच्याबरोबर निघाल्या. त्यांचा मुलगा चंदू तसा लहानच होता त्यावेळी, त्यानेही मी बरोबर येतो असा हट्ट धरला म्हणून त्यालाही घेऊन दोघं निघाले. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला. टांग्यातून तिघही खाली उतरले. नामासंत बाईंना म्हणाले, ते बघ तिकडे. त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावं तर काय, असा उत्सव कधी जन्मात बघितला नव्हता. वर ढगाळलेलं आभाळ, किट्ट काळोख, गार गार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले अवाढव्य फांद्या असलेले ते उंच भरगच्छ वृक्ष, त्या वृक्षांच्या पानाफांद्यातून झिलमिल लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची झगमगणारी अगणित नर्तनवलय पाहताना बाईंनी त्या काजव्यांच्या वृक्षाला नाव दिलं नक्षत्र वृक्ष. नक्षत्र वृक्षात हरवून जाण्याचा बाईंचा हा अनुभव मनात रुजलाच होता अगदी खोल. पुढे अनेक वर्षांनी आणखी एक अनुभव त्यांनी घेतला. घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाताना वाटेत त्यांना खणलेली माती दिसली. धरणीच्या गाभ्यातून खणून काढलेली ओलसर लाल अगदी ताजी माती, मानवी स्पर्शही न झालेली ती माती बाईंनी हातात घेतली तेव्हा त्यांना तिचा स्निग्ध मऊ शीतोष्ण स्पर्श अगदी जाणवायला लागला. या अनुभवानंतरही बराच काळ मध्ये निघून गेला. नक्षत्र वृक्षाचा अनुभव आणि हा ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात
अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी

बाईंना कविता सुचली, मृण्मयी. मृण्मयी म्हणजे मातीची, मातीचे धरणीचे गुणधर्म असलेली स्त्री. मातीला पार्थिवतेला अपुरेपणाचा शाप आहे, आणि तो शाप आहे म्हणूनच तिला पूर्णत्वाची, फळत फुलत राहण्याची ओढही आहे. मग त्याच ओढीने ते पुरुषाला साथ घालते, आणि त्याकरताच सर्व ऋतूंचे विभ्रमही तिला हवे असतात. बाईंची मृण्मयी ही कविता याच आशयाची. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे. तवात विजल्या प्राजक्ता परी, ओल्या शरदा मधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली, उद्वावा कचभार तिच्यावर. जर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळावा वेणीवर. आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला घ्यावे तुझला घ्यावे. बाईंच्या याच कवितेत नाही तर आणखी अनेक कवितांमधून विविध झाडांचे, पानाफुलांचे, ऋतूंचे संदर्भ येत राहतात. निसर्गाचे अनेक रंग, त्याच्या मनोहारी छटा, निसर्गाची लोभस रूपही त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत परस्परांमध्ये जणू फेरच धरतायत. शिवाय त्या फेराला एक लय आहे, एक नाद आहे, असंच आपल्याला वाटत राहतं बाईंच्या कविता वाचताना. कधी कधी बाई त्यांच्या शब्दांच्या कुंचल्यातून निसर्गालाच व्यक्तित्व बहाल करतात. याच संदर्भात त्यांची ही निळी पांढरी नावाची एक कविता मला आत्ता आठवते. त्या कवितेत शरद ऋतूतील दुपार रंगवली आहे बाईंनी. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी. त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल. सुस्तीत लोळतो हिरवा खाली माळ, अन बसल्या तेथे गायी करीत रवंथ. वारीत शेपट्या कोणी चरती संथ. याच कवितेत बाई शेवटी म्हणतात, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती. रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती. दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार. टाकीत पावले चाले रम्य दुपार. एखाद्या दिवस भरलेल्या गर्भार स्त्रीसारखी शरदातली ही दुपार इंदिराबाईंना दिसली. इंदिराबाईंची प्रतिभा पाहताना वाटतं हे सगळं कुठून येत असेल. बाई स्वतः त्यांच्या अजिंठा या कवितेत म्हणतात, अजिंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे. बाईंचं हे म्हणणं किती खरं आहे ना. बाईंनी अनुभवलेला निसर्ग, तो अनुभवतानाची त्यांची तरल भावावस्था आणि ती अवस्था शब्दात मांडताना त्या कवितांना आलेलं तेज, त्या शब्दांना लाभलेलं व्यक्तिमत्व, सगळं अलौकिकच आहे. बाईंच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाई आपली भावावस्था, आपल्या मनाची स्थिती आणि बाहेरची परिस्थिती निसर्ग प्रतिमांमधून आपल्यापर्यंत पोचवतात, आणि तेही अगदी सूचकपणे. साध्या अनलंकृत शब्दात उतरलेला आशय इतका घनगंभीर असतो की तो आत खोलवर आपल्या मनात झिरपतच राहतो. म्हणजे कसं तर त्यांची स्थिरचित्र नावाची एक कविता आहे, तीच ऐकवते. वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश. वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश. खाली कठोर करड्या रेषांचा ओसाड माळ. मध्ये उंच कुतुब मिनार, कष्टमापक.
पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, जिच्यावर साकारलेले श्रीशिल्कीचे पूज्य ब्रह्म। एक पोपटी वेल वळसेदार रांगणारी, रांगत रांगत पाषाणावर हिरवी बोटे टेकणारी, हे एक स्थिरचित्र, हे एक स्थिरचित्र। केवळ 11 वर्षांचं सहजीवन, अचानक उद्भवलेल्या विषमज्वराने नामासंतांचं झालेलं अकाली निधन, पदरात 3 मुलं, अशा परिस्थितीत एकटीनं संसार करताना झालेली मनाची आणि संसाराची स्थिती आणि अशाच संसाराचं चित्र कधी पालटेल ते ठाऊक नाही, म्हणूनही कदाचित कवितेला बाईने नाव दिलं असावं स्थिरचित्र। पण या स्थिरचित्राला मुलाबाळांची, कवितेची आणि स्मृतीत राहिलेल्या पतीच्या प्रेमळ सहवासाची पोपटी वेल आहे, आणि ती वेल पाषाण हृदयी समाजावर आपली हिरवी बोटं टेकवणारी आहे। शेला, मेंदी, रंगबावरी, गर्भरेशीम, मृगजळ, वंशकुसुम, निराकार अशा अनेक संग्रहातून बाई शेवटपर्यंत कविता लिहित राहिल्या। भावगर्भ तरल आणि जाणीवेच्या पातळीवर उतरलेल्या अनुभवाची आत्मनिष्ठ रसमयी कविता बाई लिहित राहिल्या। 85 वर्षाच्या जीवनकाळात 60 वर्ष त्यांचा हात लिहिता होता। 1970 नंतरच्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, स्त्रीवादाचे वारे वाहू लागले। त्याचा प्रभाव इंदिराबाईंच्या काही मोजक्या कवितांवर पडला। या संदर्भातली मध्यमवर्गी गार्गी ही कविता तर प्रसिद्धच आहे, पण स्त्री जीवनाचा वेध घेणारी त्यांची आणखी एक कविता मला फार आवडते। त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी। एकट्याने स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा पाहतो यावरची ही कविता। आज काळ बदललाय, स्त्रियांची स्थिती, समाजाची मानसिकता बदलली आहे, काही प्रमाणात हे खरंही आहे, पण सार्वत्रिकपणे अशी परिस्थिती झाली आहे असं मात्र दिसत नाही। एकट्याने राहणाऱ्या स्त्रीकडे स्पष्टपणे नाही तरी मनातून आजही अनेकदा ज्या भावनेनं पाहिलं जातं त्यावरच काही सांगू पाहणारी बाईंची एकटी ही कविता। एकटी मिळवती ती मग कशीही, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी। एकटीचे दार उघडे आत गप्पा, प्रश्नांच्या माशा घोंगावत आत बाहेर, कोण काय कसल्या एक रिकाम टेकडे कुतूहल। एकटीचे दार बंद, प्रश्नांचे तीर दारावर, अस्वस्थ तर्कग्रस्त मनात गाठी बांधणारे, एकटीचे बाहेर जाणे नीटनेटके सहज दिमाखाचे, मागून प्रश्नांचा घोळका, कुठे कुणाकडे कशाला उत्सुक उतावळा। एकटीचे यश बढतीचे, पगारवाढीचे, बदलीचे, परीक्षांचे, प्रश्नांच्या मानाखाली हिरमुसलेले हिंसक, कुणामुळे कशामुळे। एकटीच्या घराला कुलूप, सगळे प्रश्न दुर्मुखलेले, दुखवट्याच्या सभेसाठी उत्सुक, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर, आज इथला उद्या तिथला, तिच्याच आया बहिणींचा, एकटीच कशी, कोण, कुठून, का, आणखी आणखी, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर। बाईंच्या काही कवितांमधून स्त्री जाणीवेचे पदर दिसत असले तरी स्त्रीवादी कवयित्री ही काही त्यांची खरी ओळख नाहीच। बाईंनी स्त्रीवादी नाही तर संवेदनशील स्त्री मनाची कोमल भावकविता लिहिली आहे। आयुष्यात आलेले कटू अनुभव शांत समंजस वृत्तीने पचवणारी स्त्री त्यांच्या कवितेत वारंवार आपल्याला भेटत राहते। किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहूर माजले, किती सोसले साहिले, किती टाकले गाळून, आता त्याची न जाणीव नाही तीही आठवण, कात उलटून टाकिली मन मोकळे कोवळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे। आयुष्यात सोसावा लागलेला कडवटपणा, वाट्याला आलेल्या दुःखाची काट टाकून निसर्गाच्या, कवितेच्या सहवासात
बाईंनी आपल्या मनाला सतत मोकळं कोवळं ठेवलं. आपल्या कवितेचं महावस्त्र समंजस, उन्नत मनाचा, विशुद्ध भावनेचा शालीन शेला पांघरून मराठी वाचकांना दिलं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर बाईंनी लिहिलेली महावस्त्र नावाची कविता त्याची साक्ष देणारी. वर्तमानाचा आस्वाद सहा रसांच्या फुलांचा, फुले वेचावी फुडावी हाच नाद जीवनाचा. हसू रुसूच्या डोळ्यांनी घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी निळून. स्मृती मोठी कलाकार, स्मृती मोठी कलाकार घेते भरून रांजण. रस रंग परागांचे चाले तिचे घुसळण. निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंगरंग रांजणात रूप आले. तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते. रुद्र गाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफिते. घन श्याम सावळ असा उभा मागे भूतकाल, ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल. विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते. वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते. बाईंच्या कविता वाचताना आपल्या मनात येतं, निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत. पण त्यांच्या कवितेकडे अधिक जाणतेपणानं, सूक्ष्मपणानं पाहताना ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे जे म्हणतात ते अधिक भिडतं आपल्या मनाला. अरुणाताई म्हणतात, बाईंच्या कवितेतलं प्रेम म्हणजेच त्यांचं दुःख आहे. त्या दुःखाच्या गाभ्यातच विरह आहे, विरहाची मिठी एकाकीपणाला आहे, आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे. हे सगळं आपल्याला जसं जसं जाणवत जातं तसं तसं अधिक खोलवर उमजत जातं. इंदिराबाईंची कविता, त्यांची प्रतिभा मराठी साहित्यात सर्वार्थानं किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे ते. इंदिराबाईंच्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांच्याच जशी ती या कवितेची आठवण येते. जशी ती, तो कधी येईल कधी न येईल, कधी भेटेल कधी न भेटेल, कधी लिहील कधी न लिहील, कधी आठवण काढील कधी न काढील, असा तो एक अनिश्चिती. बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी, मृत्यूसारखी. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभी राहून ती झोके घेऊ लागली या आसमानापासून त्या आसमानापर्यंत. अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. वाऱ्यासारख्या आणि जीवनासारख्या मुक्त अशा इंदिराबाईंच्या प्रतिभेला पुन्हा एकदा सादर वंदन. धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित होता कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. लेखन आणि वाचन केलं होतं दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोतो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
2: श्रोतो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 4 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. विश्वजित जोशी यांचं संगीतबद्ध केलंय अविनाश विश्वजित यांनी.

ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातील हे गीत होतं अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांचं. संगीतबद्ध केलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं आहे अरुण पोडवाल यांनी. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील हे गीत होतं योगिता गोडबोले आणि प्राजक्त रानडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया शुभंकर कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आहे वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातील. संदीप खरे यांचं हे गीत आहे, संगीतबद्ध केलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातील हे गीत होतं स्वानंद किरकिरे यांचं. कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत बाल गंधर्व या चित्रपटातील. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 4:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. शंकर पाटील यांची पटकथा, लीला गांधी आणि उषा चव्हाण यांचा अभिनय, जगदीश खेबुडकरांची गीतरचना आणि राम कदम यांचं संगीत, या सगळ्यांसोबत अनंत माने दिग्दर्शित एक चित्रपट, म्हणजेच आत्ता ज्या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं तोच केला इशारा जाता जाता. या चित्रपटातली गाणी स्वरबद्ध करणं हे खरं तर राम कदम यांच्या पुढे एक आव्हानच होतं. पण आव्हानं स्वीकारण्यातच आनंद मानणारा हा संगीतकार होता. थोडी थोडकी नाही, 15 गाणी या चित्रपटामध्ये होती आणि तीही वेगवेगळ्या तऱ्हेची. स्त्रीची संवेदनशीलता जपणारं माहेर गीत होतं, जोशात नाचायला लावणारं डोंबारी गीत होतं, शृंगाराला आव्हान देणाऱ्या लावण्या होत्या, टेचात नाचायला प्रवृत्त करणाऱ्या गवळणी होत्या, गानसमाधीत गुंगवणारं शास्त्रीय संगीत होतं. एक ना दोन, 15 गाणी आणि त्यांच्या वेगवेगळ्या भावछटा.

डाव्या डोळ्यानं खुडून घा

आणि अशा या भावछटामधलंच यमन रागामध्ये स्वरबद्ध केलेलं एक गाणं अर्थात एक लावणी म्हणजे लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं, तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं. ही लावणी ऐकायला पुण्याच्या आर्यन या चित्रपटगृहात एक रसिक रोज अक्षरशः तिकीट काढून येत असे आणि पुण्यामध्ये हा सिनेमा 85 पेक्षा अधिक आठवडे चालला तितके दिवस लावणी बघण्याचा आणि ऐकण्याचा आनंद त्या रसिकानं लुटला. अशाही काही गाण्यांच्या आठवणी आहेत. आपण ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत.

संगीतकार राम कदम यांचा सूर आणि ताल दोन्ही लहान वयातच पक्क झालेलं होतं. शालेय जीवनात कवितांना लावलेल्या चाली, वाद्यवादन, मेळ्यांमध्ये स्पर्धांमध्ये केलेलं गायन, गाडगेबाबांबरोबर कीर्तनाच्या द्वारे झालेला संगीतकलेचा विकास, गुरु अब्दुल करीम खां यांच्याकडं रागदारीचे घेतलेले धडे, चांदलाल यांच्याकडं घेतलेलं क्लॅरोनेटचं शिक्षण, या सगळ्यामधून राम कदम यांच्या संगीतवृक्षाला चांगलंच खतपाणी मिळालं. प्रभातच्या वातावरणात या संगीतवृक्षाला अनेक धुमारे फुटले, बहर आला. क्लॅरोनेट वादक असणारे दादा संगीतकार झाले.

गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला एखादा गायक वेळेवर आला नाही तर ध्वनिमुद्रण ठप्प झालं अशी वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही। अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या आवाजात गाऊन देखील गाणं पूर्ण केलं होतं। त्याचंच एक उदाहरण म्हणजे बाई मी भोळी हा चित्रपट सांगता येईल। आली आली हो भागा बाई हे गाणं याच चित्रपटातलं। राम कदम यांनी खरं तर हे गाणं चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गाऊन घ्यायचं ठरवलं होतं। त्यादृष्टीनं पुण्यात रिहर्सल देखील झाली होती पण सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत ते आलेच नाहीत। सगळे वादक तयार होते, 10:30 वाजले 11 वाजले तरी चंद्रशेखर गाडगीळ यांचा पत्ता नाही। रेकॉर्डिंग रहित होतं की काय असं वाटायला लागलं, पण 11:30 वाजता राम कदम यांनी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि स्वतःच हे गाणं गायलं। आज आपण ऐकणार आहोत बाई मी भोळी या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी।

0: कौन है त्यो
1: पुजरा बाजुला हो रहा
0: हाँ
1: कानात भाया मस्त को

महाराष्ट्रामध्ये तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेतील राजकारणावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव एक गाव बारा भानगडी. या चित्रपटात तमाशा होता, सर्वसामान्य लोकांच्या समस्या होत्या, रहस्यमयता होती, रंजकता होती आणि या सगळ्यांबरोबर लोकांना आवडतील अशी कथानकाच्या मुशीतून बाहेर पडलेली गाणीही होती. 1968 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक गाव बारा भानगडी. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट बघितला असेल. नेळू फुले यांची झेले आणण्याची भूमिका आजही आपल्याला आठवते. जगदीश हेबुडकर यांची गीतरचना असणारी गाणी आणि कृष्णा कल्ले यांचा स्वर आजही आठवतो. याच चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

एक गाव बाराभनगडी या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, गणपत पाटील, गुलाब मोकाशी, गोविंद कुलकर्णी, जयश्री गडकर, दादा साळवी, नर्मदा मोरे, निळू फुले, बर्ची बहाद्दर, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेल. ठकवाडीतील पाटलाची बहीण राजक्का माडीवरून पडून गतप्राण झाली. त्याच दिवशी तिथल्या शाळेतील एक तरुण सुंदर शिक्षिका 25,000 रोकड रकमेसह बेपत्ता होते आणि या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी साहेबराव या तरुण पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. साहेबरावांची आणि तमाशा फडातील फुलवतीची ओळख होते. तेव्हा साहेबराव फुलवतीलाच हाताशी धरतात आणि फुलवती, गावचे पाटील, सरपंच, ठेकेदार या सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मत्सराची ठिणगी पडते आणि या गुन्ह्याला वाचा फुटते, असं हे कथानक होतं. एक गाव बारा भनगडी या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्ससहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बहिया आणि MT मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2019 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: श्रोतेहो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग ललिता गौरी. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि तानपुरा साथ आहे रक्षा रिंदानी यांची. ऐकूयात तर पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग ललिता गौरी. त्यांना तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि तानपुरा साथ होती रक्षा रिंदानी यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडही आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली आहे. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्या

0: तुम्हाला सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे नि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा. भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडत आहेत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं खरंच. म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशीही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्यामात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवो पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जाग होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जाग होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
0: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देहविक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं. खरंच फार फार सुंदर.
1: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमर शेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
0: वा वा. तन्वी, कवी म्हटलं की प्रेमकविता ही आलीच, आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेमकविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेमकवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
1: हो, नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
0: बर,
1: ती कविता सादर करते.
0: नक्कीच.
1: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
0: वाह.
1: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळूनी गेली बावरूनी गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे. तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
0: वा वा.
1: झुलवत राहिलास तूही तिला, झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ, 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती? ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या, आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली, भांबावून

0: गेली. तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली, गोंधळून गेली, भांबावून गेली. तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली, उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी, उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी.
1: वा सुंदर, म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे, अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

ते हो आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना.

बैठा दिया कीर्ति तुझे भारी, डंका तुझा ऐकू निकालो तुझा दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावरी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातून आनंद भाटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांची रचना, संगीत आहे कौशल इनामदार यांचं.

श्रोतेहोया गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: संकट स्थितिः उत्तर पूर्व भारते छत्तीसगढ़ झारखंड पश्चिम बंगाल राज्येषु च श्वः यावत् अश्रान्तं प्रवर्तयिष्यते। अनेन सहैव पर्यावरणविद्भिः विशेषरूपेण व्याहृतं यत् अस्मात् दिनांकात् आरभ्य अस्य मासस्य ऊनत्रिंशत् दिनांकं यावत् हरियाणा चंडीगढ़ दिल्ली पंजाब पश्चिमोत्तर प्रदेशेष्वपि मंद मध्यम वृष्टिः वसुंधराम् आच्छादयिष्यति, येन निदाघ तप्तानां जनपदानां कृते कश्चन अनिर्वचनीयः आह्लादः सम्प्राप्स्यते। फीफा विश्वचषक पादकन्दुक प्रतिस्पर्धायाः प्रथम उपान्त्य चरणस्य स्पर्धायाम् अद्य रात्रौ अमेरिका देशस्य टेक्सस राज्यस्य डलास क्रीडांगणे फ्रांस दलं स्पेन दलं सम्मुखीकरिष्यति। स्पर्धेयं भारतीय समयानुसारं मध्यरात्रौ सार्धद्वादशवादने समारप्स्यते। इति वार्ताः।
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सायंकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे उपचार याविषयी डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते विनायक मोरे।

0: श्रोतोहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करत आहोत डॉक्टर आशिष दरवडे यांचं, जे ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या शाखेतील तज्ज्ञ दंतचिकित्सक आहेत. तोंड, दात, हिरड्या आणि जबड्यांचे आजाराचं अचूक निदान, एक्सरे, सीबीसीटी यासारख्या आधुनिक रेडिओलॉजिकल तपासण्यांच्या सहाय्यानं योग्य उपचारांचं नियोजन करण्यासाठी ते समर्पित आहेत. गेल्या 15 वर्षापासून तोंड आणि जबड्याच्या आजाराचं निदान, उपचार, नियोजन आणि दंत चिकित्सा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सीबीसीटी म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे, त्रिमितीय 3D विश्लेषण आणि कॉम्प्युटर गायडेड इम्प्लांट सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचूक निदान, शस्त्रक्रियेचं संगणकीय नियोजन आणि सुरक्षित तसंच अचूक इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया हे राबवण्यात ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि परिचितचे आहेत. रुग्णांचं अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि दीर्घकालीन यशस्वी उपचार हे त्यांच्या मुख्य कार्याचं ध्येय आहे आणि हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तोंडाचं आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नेमका काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे परस्पर पूरक असे आहेत?
1: तोंडाचं आरोग्य म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की ओरल कॅव्हिटी इज अ गेटवे टू द बॉडी, म्हणजे तोंड हे शरीराचे प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर.
1: आणि निरोगी तोंड असेल तर तुमचं शरीर पण निरोगी राहील. तर पहिलं म्हणजे तोंड हे फक्त दात आहेत हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. तोंड मध्ये काय काय गोष्टी येतात, एक म्हणजे तुमचे दात आहेच.
0: बरोबर.
1: त्याच्या खालच्या हिरड्या ज्याच्या आतमध्ये हाड असते, जीभ, टाळू आणि तुमच्या आजूबाजूचा सॉफ्ट टिश्यू म्हणजे चमडी, तर हे सगळे विभाग अतिशय महत्वाचे, हे सगळे क्लीन असणं महत्वाचे. तर जेव्हा आपण घास घेतो तर दाताचं काम फक्त चावणं आहे, ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती. पण लाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे की लाळेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, लाळेमध्ये पचनक्रिया सुरू होते. आम्ही त्याला सदावरी अमायलेज म्हणतो की तुम्ही जो घास घेताय तो तिथेच पचायला सुरुवात होते.
0: बर.
1: आणि जिभेचं काम काय, तर जे जे आपल्या घास सावल्या चाललाय त्याला मऊ करून गोल करून तो पचनक्रियेमध्ये टाकून देणे,
0: अन्न नलिकेतून तो खाली ढकलण्याचं काम.
1: सगळ्यात पहिली पचनक्रिया जी सुरू होते ती तोंडात सुरू होते.
0: बर.
1: पचायला सुरुवात तिथे होते. आणि तिथे जर आपण काळजी नाही घेतली तर तोंडात, आता तुम्ही जे पण खाताय त्याची पहिली आपल्याला टेस्ट करते.
0: बरोबर.
1: तुम्ही रवंथ करता त्याचा आनंद पण घेता, मग तो आज जातो, डायरेक्ट नाही आज जात, गिळत नाही आपण. तर जेव्हा आपण हे सगळं करतोय तर हे महत्वाचं आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्थित चावत तर आहोतच, पण दात आहेत का, आपण हिरड्या मजबूत ठेवल्यात का, आपली जीभ स्वच्छ आहे का.
0: आणि फक्त दाताचं आरोग्याच्या बाबत बोलत असताना केवळ दाताच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा दाताची काळजी घेणं आवश्यक नसून मुखामध्ये आपले जे अन्य अवयव आहेत तर त्याची देखील देखभाल आणि काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मग ही तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या सवयी कोणत्या सांगता येतील आपल्याला?
1: तर पहिलं आपण हे समजून घेऊ की आपल्या तोंडात अनेक कीटाणू आहेत.
0: बर.
1: शरीरात लाखो मध्ये तोंडामध्ये 700+ कीटाणू ऑलरेडी आहेत.
0: बर.
1: त्याच्यामध्ये व्हायरसेस म्हणजे बुरशी तयार करणारे आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत.
0: हो.
1: तर यांना स्वच्छ ठेवायचं म्हणजे नुसतं ब्रश करून स्वच्छ ठेवणं नाही.
0: बर.
1: तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळामध्ये कॉपरच्या अशा रॉड्स होते,
0: टंग क्लीनर्स होते,
1: जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी होते. आता प्लास्टिकचे येतात, जीभ स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट. जेवल्यानंतर चूळ भरणे खूप महत्वाचं. पहिली गोष्ट चूळ भरणे महत्वाचं. दातातले अन्नकण साठले की बॅक्टेरियाज तिथे साठणार.
0: बरोबर.
1: आणि तो साठलेला भागेला आम्ही प्लाक म्हणतो, म्हणजे ते जिभेला थोडं मऊसर लागतं. तर पहिल्यांदा ते साठणंच आपल्याला टाळलं पाहिजे.
0: बर,
1: ब्रश दोनदा करणे सगळे सांगतात.
0: बर,
1: पण रात्रीचा ब्रश करणे अतिशय आवश्यक.
0: अच्छा, बर.
1: आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर ब्रश करणे आवश्यक. जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत. तर पचन क्रिया वाढवणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा कीटाणू आहेत ते सकाळी जास्त असतात, तर ते पोटात जाऊन दे, म्हणजे आपल्या शरीराला कळतं
0: की बॅक्टेरियाज,
1: गुड बॅक्टेरियाज अँड बॅड बॅक्टेरियाज राहिली.
0: अच्छा, बर.
1: ते पोटात जाऊन दे की आपल्या शरीराला कळते की आता पचन क्रिया सुरू करायची.
0: हो हो.
1: मग जेवल्यानंतर ब्रश तुम्ही करणं अपेक्षित.
0: बर बर बर.
1: ह्या दोन गोष्टी. आणि तिसरं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हिरड्यांना मसाज आपण नाही करत.
0: बर.
1: थोडस आपण हिरड्या जुन्या काळामध्ये ऑइल पुलिंग नावाची एक गोष्ट होती, म्हणजे तोंडात ते तिळाचं तेल
0: हो हो हो
1: किंवा खोबऱ्याचं तेल ठेवायचे, तोंडात पकडून ठेवायचे काही सेकंद आणि थुंकून द्यायचे.
0: हो, बरोबर.
1: त्याच्यामुळे काय व्हायचं की अडकलेल्या गोष्टी पण निघायच्या, दुर्गंधी कमी व्हायची. तर बेसिकली हिरड्यांना पण मसाज व्हायचा किंवा बोटानी मंजन असायचं.
0: हो हो, बरोबर.
1: तर हिरड्यांची पण काळजी घेतली जायची आणि हे स्पेशली वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचं आहे.
0: अच्छा. मग मला हे आता विचारायचं होतं की समजा दात नसल्यामुळं आणि आहार आणि पोषणावरती त्याचा काही परिणाम होतो का, किंवा त्यामुळं बोलण्यात एखाद्या प्रकारची अडचण येऊ शकते का, किंवा आपल्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये किंवा चेहऱ्याच्या लुकमध्ये काही बदल होऊ शकतात का?
1: तुमचे दात नसतील तर पहिलं तुमची पचनक्रिया खराब होणार.
0: बर.
1: म्हणजे तुम्ही अन्न चावूच नाही शकणार.

0: तर पचनक्रिया निश्चित कर. मग खूपशा वयोवृद्ध लोकांना ऍसिडिटी खूप असते, पोटाचे विकार असतात, त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्याने खातोय ना, माझे दात नाही आहेत
1: हो,
0: तर मी हिरड्याने खातोय. तर दाताचं काम छोटं करणे आणि थुंकीचं जे काम आहे, लाळेचं जे काम आहे ते खूप महत्वाचं, की जो ओल्ड एज मध्ये ड्राय माउथ होतो म्हणजे काय की थुंकीचं प्रमाण कमी होतं, तर जेव्हा तुम्ही दात नसतील अशा वेळेस निश्चितपणे पचनक्रिया तुमची खराब होते. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की तुमच्या कानाच्या शेजारी एक जॉईंट आहे, त्याला टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात, म्हणजे एक सांधा आहे,
1: बर
0: तो पहिला खराब होतो.
1: ओके.
0: तुमचे दात नसतील तर सगळा लोड, जसं की आपल्या पायामध्ये एखादा खडा जरी आला तर आपण लंगडायला सुरुवात करतो,
1: बरोबर,
0: तर तुमच्या दाताचा बॅलन्स गेला की सगळा लोड तुमच्या सांध्यावर जातो.
1: हो.
0: तुमचे चावण्याची पद्धत बदलली, अलाइनमेंट चुकली की तुमचे सांधे दुखायला लागतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे डोकेदुखी येते, हा करताना क्लिक आवाज येतो कानामध्ये. तुम्हाला कधी कधी काही पेशंटला तोंड पण उघडता येत नाही, खूप कठीण होतं तोंड उघडायला. तर निश्चित तुमच्या जॉईंटला त्याचा निश्चितपणे परिणाम आहेच. वरती तुमचे व्हिटॅमिन डेफिशियन्सी सुरू होतात, म्हणजे तुम्हाला पचत नसल्यामुळे खूप आजार, गंभीर आजार व्हायची शक्यता आहे. डायबिटीसला तुम्ही आमंत्रण देताय,
1: बरोबर,
0: कारण साखरेचं प्रमाण जास्त आहे. जेव्हा तिथनं दात जातो तर पर्यायाने तिथल्या हिरड्या पण जातात, कालांतराने हिरडीच्या खाली जे हाड आहे ते पण जायला सुरुवात होते. तर आपल्या दातांमुळे आपले गाल आणि ओठ स्पष्ट उच्चार करू शकतात, आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्नायू पण चांगले काम करतात. जसं मी स्नायूंचं बोललो की स्नायू तर इफेक्ट होतातच, पण स श फ व हे शब्दच उच्चारता येत नाही. आणि मग सुरकुत्या येणं, जेव्हा तुमचं जास्त प्रमाणात हाड जातं, दात तर गेलेच, हाड पण गेलं, तर जबड्याचं हाड पण जायला लागतं.
1: बरं. अच्छा.
0: कारण त्याला फंक्शनिंगच नाही. मी जसं नेहमी सांगतो की तिथे जर काही फंक्शनिंग असेल तो भाग शरीर झिजवून टाकतं.
1: बरोबर.
0: तर मग जबड्याचं हाड गेलं की तुम्हाला गाल आत जाणे,
1: बरोबर, चेहऱ्याचा प्रकारचा खड्डा पडल्यासारखं
0: वाटणं, बरोबर आहे, सुरकुत्या येणे.
1: हो.
0: त्यानंतर खूप वेळा निदर्शनात येतं आपल्याला की सुरकुत्या गाल तर गेलेच आहे पण चेहऱ्याची हाईट कमी होते,
1: बरोबर,
0: म्हणजे चेहरा छोटा दिसायला, जे की लगेच कळते की तोंडात दात नाहीये. बरं, हे फक्त वृद्धांना होतं असं नाही.
1: अच्छा.
0: तरुण लोकांना पण हा प्रॉब्लेम यायला लागला, कारण त्यांना अवेअरनेस नाहीये की ते पटकन दात काढून टाकतात, लहान वयातच दात गेलेले असतात, तर त्यांना पण जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होतात.
1: बरं.
0: त्यांचे पण चेहरे उतरतात आणि जे मोठ्यांना प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागले आहेत.
1: याबरोबरच सर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोंड कोरडं पडणं किंवा ड्राय माउथ आपण जसं म्हणतो की यासारखी समस्या निर्माण होताना आपल्याला सर्रासपणे आढळते, तर यावर काय उपाय आहेत का?
0: तर बेसिकली ड्राय माउथ म्हणजे त्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये झेरोस्टोमिया म्हणतो, की लाळ कमी होणे. तर जनरली तरुण असतानाच तुम्ही बघणं आवश्यक आहे की आपली लाळ कमी झालीय का, आपल्या तोंडातनं दुर्गंध येतोय का,
1: बर,
0: ड्रायनेस वाटतोय का,
1: कोरडेपणा.
0: कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुम्ही पाणी जर कमी पिलं तर तसा पण तुम्हाला लाळ कमी येणार. आणि जसं मी म्हणलं, लाळ खूप आवश्यक आहे. प्रौढ आला तर आम्ही पहिल्यांदा निश्चित सांगणार की तुम्ही हायड्रेटेड राहा, पाणी व्यवस्थित प्या, शुगर फ्री असे च्युइंगम आहेत किंवा झायलेटॉल असलेले गोळ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे तुमची येते. व्हिटॅमिन सी दिलं जातं.
1: बरं.
0: किंवा कृत्रिम लाळ पण आणता येते काही उपचार देऊन, परंतु ह्यानंतर पण जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं की माझ्या ग्रंथींना काही झालंय का.
1: बरं.
0: मला हे खूप सांगणं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये स्पेशली 40 नंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे
1: बदल होतात शरीरामध्ये,
0: ऑब्झर्व केलं गेलं की त्यांच्या ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत त्या सुचतात आणि तिथनं लाळ कमी येते.
1: ओके.
0: त्याला जॉग्रीन सिंड्रोम म्हणतात. तर खूपशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गालाच्या वरती कानाच्या मागे फुगलेलं असतं, तर लाळ ग्रंथीला सूज आलेली असते.
1: बर.
0: तर हे तपासून घेणं गरजेचं की मला ड्रायनेस काय येतोय.
1: बर. अच्छा.
0: घरगुती उपायामध्ये मी निश्चित हेच सांगेल की पाणी जास्त पिणे, इवन थोडाफार च्युईंगम गोळ्या खाऊन पण तुम्ही, स्पेशली त्याच्यात शुगर नसली पाहिजे,
1: बर,
0: तुम्ही ते वाढवू शकता.
1: तोंडाचे जे विविध आजार असतात, तर या आजारांमध्ये अन्य कुठल्या आजारांमुळे हिरड्यांच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम

0: वगैरे होतो का, किंवा अन्य कुठले आजार जे आहेत ते या गोष्टींना कारणीभूत ठरतात का?
1: जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह किंवा तुम्हाला हार्टच्या काही प्रॉब्लेम्स कंडिशन्स असतील,
0: बर
1: थिनरवर आहात तुम्ही,
0: अच्छा,
1: ह्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या हिरड्यावर दातावर
0: असतात.
1: तर तुम्ही काय गोळ्या घेताय ह्याच्यानी तुम्हाला पहिलं हे जाणून घेणं गरजेचं की माझ्या तोंडातनं रक्त येत आहे का,
0: बर
1: माझ्या दात हालायला तर नाही लागले ना. मी एक रेफरन्स देईल गोळ्यांनी तोंडावर कसा फरक पडतो की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये एक काळी बुरशी नावाची एक साथ आली होती, त्याला आम्ही म्युकर मायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांचे जबडे अक्षरशः खराब झाले, काढावे लागले. तर हे का झालं, कारण घाबरून त्या काळामध्ये लोक स्वतःच खूप मेडिसिन्स घ्यायचे, अँटीव्हायरल किंवा घाबरून इतक्या गोळ्या घ्यायच्या की त्याचे परिणाम तोंडावर दिसायचे. तर त्याचे निश्चित परिणाम तोंडावर असतात, जसं की आपण बोललो की डायुरेटिक्स म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ह्या सगळ्या रक्तदाबाच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हाड जाणे.
0: अच्छा,
1: जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असेल, जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर दम्यामध्ये स्टेरॉइड्स घेतले जातात, तर तुम्ही स्टेरॉइड जास्त घेतले की बुरशी तयार होते.
0: अच्छा,
1: त्याला आम्ही ओरल कॅन्डिडियासिस म्हणतो. ती जिभेवर जास्त करून कळतं आपल्याला की टेस्ट जाते जिभेवर,
0: पांढरटपणा
1: येतो. तर जेव्हा तुम्ही हार्ट रिलेटेड गोळ्या घेता, त्याला आम्ही हे म्हणतो रक्त पातळ व्हायच्या गोळ्या, तर मग तुमच्या हिरड्यातनं कधी कधी थोड्या प्रमाणात जरी साचलेलं असेल तर स्वरूप जास्त येतं, रक्त यायला लागतं.
0: बर,
1: तर मी असं सांगेल उलट कधी कधी हिरड्या तपासून पण तुम्हाला कळतं की तुम्हाला आहे काही प्रॉब्लेम.
0: अच्छा, बर.
1: तर गोळ्यांचा निश्चित असर आहे.
0: श्रोते, आपण डॉक्टर आशिष दरवडे यांच्याशी वृद्धांच्या विविध मुखाच्या आजाराच्या संदर्भातल्या बाबींवरती चर्चा करतोय. डॉक्टर, मला यानंतर असं विचारायचं हो, तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं यामध्ये कोणती असू शकतात?
1: तोंडाचा कर्करोग सगळ्यांनाच माहिती की कशाने होतो, म्हणजे ते नव्याने सांगायची गरज नाही की तंबाखू खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर पान सुपारी खात असाल तर त्याची सुरुवात जर एखाद्या पांढऱ्या डागाने होते, म्हणजे एक पांढरा डाग येतो
0: बर
1: चमडीवर आणि नॉन स्क्रॅपेबल म्हणजे काय की तुम्ही त्याला किती पण घासा तो तिथनं निघत नाही.
0: अच्छा,
1: आणि हे कुठे होतं? जिथे तुम्ही जास्त तंबाखू ठेवताय.
0: बर,
1: पहिला पांढरा चट्टा येतो,
0: बर,
1: त्याला आम्ही प्री कॅन्सर लिजन म्हणतो, म्हणजे कॅन्सरची सुरुवात.
0: बर,
1: त्याला ल्युकोप्लेकिया म्हणतो. तो लालसर चट्टा झाला तर त्याला आम्ही इरेथ्रोप्लेकिया म्हणतो.
0: अच्छा,
1: या दोन गोष्टी प्री कॅन्सरस मध्ये पकडल्या जातात की आधी होतंय, पण जर तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही अल्सर म्हणतो, जखम किंवा व्रण असेल,
0: अच्छा,
1: की जो दोन आठवडे झाला भरलाच नाही.
0: बर,
1: जसं आपण पहिले पण बोललो की तो भाग बधीर झाल्यावर तुम्हाला काहीच कळत नाही.
0: बर,
1: आणि मी प्रत्येक पेशंटला ही विनवणी करतो की दुखतंय म्हणून आमच्याकडे असं नाही, नाही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही तपासणी करून घ्या, कारण जर तुम्हाला खूप वर्षांसाठी एखादी तंबाखू खायची सवय
0: असेल, बरोबर,
1: तर असे जे चट्टे आम्हाला दिसतात त्याला आम्ही ट्रीट करू शकतो, लेझरनी तो भाग काढल्या जातो, मग तो पसरत नाही. जर एखादा व्रण जिभेवर आला तर आपल्याला जीभ हलवताना त्रास होतो, गिळताना त्रास होतो, किंवा जीभ गालावर किंवा जिभेवर आला तर तो भाग जाड होतो. असं काही तुम्हाला दिसलं तुम्ही डॉक्टरकडे जाणं ताबडतोब जाणं आवश्यक
0: आहे.
1: याबरोबर मला अजून एक मेन्शन करायचं आहे की एक सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजे जसं तंबाखू आहे तसं काही लोकांना पानामध्ये जे असतं बॅटल नट म्हणतो, बॅटल नट म्हणजे सुपारी, जेव्हा आपण ती सुपारी ठेवतो तर खूपशा लोकांना माहितच नाही की सुपारी पण कॅन्सर करू शकते.
0: बरं,
1: तर काही लोकांना पान खायची खूप
0: सवय असते. बरोबर,
1: त्या पानामध्ये तुम्ही चुना टाकताय, चुनामध्ये तुम्ही सुपारी पण टाकताय आणि तुम्ही ठेवून ठेवली,
0: बरोबर,
1: तर तिथे फायब्रस बँड म्हणजे कडक व्हायला लागतात, गाल कडक व्हायला लागतात आणि हळूहळू तुमचं तोंड उघडायची क्षमता जाते. जे सुपारी खातात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघितलं असेल, त्यांचे तोंड आतमध्ये गेलेले असतात, ते तोंड नाही उघडू शकत. ही कॅन्सरची सुरुवातच आहे.
0: अच्छा, बर.
1: आणि तिसरी महत्वाची गोष्ट की वृद्धा म्हणजे एक वयोवृद्ध लोकांना खूप कॉमनली दाताचं घर्षण होऊन टोका येतात.
0: अच्छा,

0: हाताला धार आली,
1: धार आलेली असते, राईट. तर ही धार जिभेला लागून, गालाला लागून खूप लोकांना कॅन्सर झालेलं मी स्वतः क्लिनिकवर पाहिलेलं, आणि त्यांना कधीच कळत नाही.
0: अच्छा.
1: आणि ते इग्नोर करतात.
0: बरं.
1: आणि जसं मी मगाशी म्हणलं, सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे ज्यांचे गाल ऑलरेडी कडक झाले त्यांना हे प्रमाण दुप्पट आहे. तर हे निश्चित तुम्हाला याच्यातली एक पण गोष्ट कळाली, चट्टा, तोंड उघडता येत नाही, जीभ हलवता येत नाही.
0: म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये चट्टा दिसणं वगैरे अशी जर लक्षणं दिसतायला लागली, सुरुवात जर झाली असेल, तर ताबडतोब दंतचिकित्सकाला भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: प्रत्येक दंतचिकित्सकाला फक्त दातच बघायचे नाहीये, तो सगळं बघेल.
0: बरोबर.
1: तो तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला आधीच सांगून ठेवेल की हे पुढे जाऊन काहीतरी
0: होऊ शकतं. बरोबर.
1: तुम्ही याला ट्रीट करा.
2: आपल्या मुलाखतीच्या समारोपात ज्येष्ठ नागरिकांना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा.
0: बरोबर.
1: ही सवय लावून घ्या. आपण आधीसारखे खूप चांगल्या सवयी नाहीयेत आपल्या खायच्या, तर आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. जर तुमच्या हिरड्यातनं रक्त येत असेल तर त्याला असं गृहित नका धरू की येतच की, आणि ते जर नकळत सारखंच येत असेल तर समजून घ्या की आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे. हे आपण रिलेशन समजून घेतलं पाहिजे. दात हलत असतील तर आपल्या शरीरामध्ये अशा काही व्याधी आहेत की जे आपले दात हलवतात, हे पण समजून घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: तर मला हे निश्चित सांगायची इच्छा आहे की जर मी सांगितलं की सगळ्यांनाच पर्यायाने दोनदा ब्रश करणं आहे, जेवल्यानंतर चूळ भरणं आहे, माउथवॉश वापरणं आहे,
0: बरोबर,
1: जीभ स्वच्छ करणं आहे, पण ह्या बरोबरच दाताची बरोबर तुमच्या तोंडाची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तर ह्याच्यावर तुम्ही लक्ष निश्चित दिलं पाहिजे. बरं, तुम्हाला हे पण मला सांगायचं, खूप कॉमनली मला दिसतं जॉईंटचा त्रास आहे.
0: अच्छा.
1: तर तुम्ही जर तुम्हाला आवाज येत असेल, डोकं दुखतंय, मानेत दुखतंय, खूप लोक म्हणतात की कानामागे खूप दुखतंय,
0: अच्छा,
1: आम्ही कुठे जाऊ? तर तुम्हाला योग्य ठिकाणी डेंटिस्टकडे पण अशी टेक्नॉलॉजी आहे, लेझर्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या जॉईंटचा पेन घालवण्यासाठी नवीन पद्धतीने मदत करतं की झोपताना दाताचं घर्षण न होण्यासाठी काय करावं हे समजून सांगतं. आणि तिसरं, आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर आपापल्या खर्चाच्या अनुरूप ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल,
0: बरोबर,
1: आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
0: सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या आजच्या चर्चेतनं हे निष्पन्न होतंय की आपल्याला संभाव्य पुढचे आजार आणि आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर आपल्या मुखाचं आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवणं हे खूप अपेक्षित आहे. त्याबाबत आपल्या चर्चेमध्ये आपण जे आज मार्गदर्शन केलं ते आपले जाणकार श्रोते याबाबत खबरदारी घेतील आणि आपण सांगितलेले उपाय अंमलात आणतील अशी आशा करूयात. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतो हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR सहित 558 किलो हर्ट्सवर

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:00 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तदार झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्यमंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची

0: नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS ने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS ने काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. ST महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75%पेक्षा कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं यावर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीसं चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला. त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा

0: महत्वाचा टप्पा आहे, कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल, तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे दोन महिने आहेत, त्या दोन महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत, हेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखा वातावरण निर असेल आत्ता दिसत असेल, तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी, ह्याच्यामध्ये बघा, एक सगळाभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही. आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडलीत, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या साह्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी, असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोर फेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध, 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची. म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ, त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय? तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून, जे राहिलेला खालचा चूड असतो, त्याच्यामधून 5-6 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत

0: सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे फुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहिला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहित आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे, त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पिक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः एक दोन गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल त्या आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकामध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचा आहे. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी गेलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे किंवा पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला एग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाल्यामुळे यावरती काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन्स आहेत तिथं रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम्न गारवा जातीचा 23 ते 26 आणि गारवा जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्या खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभं आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं

सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर. निवेदन राजश्री आकाशे.

श्रोते हो, आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 14 जुलै 2026. जाणून घेऊयात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवतील तर काही ठिकाणी वातावरण दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यातील साथीचे रोग आणि पशुधनाची घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर हिराचंद पालमपल्ले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत रोशन जाधव.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे पावसाळ्यातील पशुधनाचे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर हिराचंद पालमपल्ले. सर, उपसंचालक संशोधन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, पावसाळ्यात पशूंना होणारे वेगवेगळे विकार जे आहेत ते काय आहेत आणि ते कसे होतात?
2: कारण शेतकऱ्यांचा जो खरा सका सोबती असतो तो पशुधन, पावसाळ्यामध्ये त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. सर्वसाधारण आपल्या पशुधनाला दोन प्रकारचे रोग होतात. एक आहे की साथीचे रोग आणि दुसरा आहे की विशेष करून पावसाळ्यात होणारे रोग, नेहमीचे रोग. साथीच्या रोगामध्ये जे लाळ खुरकूत रोग आहे, एक टांगे आहे, फरे आहे, धनुर्वात आहे, हे झाले लार्ज ॲनिमल शिपगोटचे आजार. विशेष करून शेळ्या मेंढ्याच्या ज्या आजारामध्ये बोटोलिझम असतं, आंत्रविषार म्हणजे त्याला एन्ट्रोटॉक्सिमिया म्हणतात, आणि ब्ल्यूटम नील जीवा, असा हे वेगवेगळे रोग होतात. ते नेहमीच्या रोगाचा जर विचार केला आपण, त्यामध्ये पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पोटफुगे आजार होतो, नंतर त्याला पातळ शौचास होणे म्हणजे त्याला जुलाब होणे असं म्हणतो पावसाळ्यामध्ये ते खाद्य फरक पडल्यामुळं. तिसरं आहे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त जंताची बाधा होते, आणि पावसाळ्यात जे ओलसरपणा असतो, चिखल असतं, त्यामुळे स्तनदाह ज्याला मस्टायटिस म्हणतात, ते दुभत्या जनावरांना आजार होतो. आणि तिसरा आजार आहे की जो गर्भाशयाचा दाह, त्याला मेट्रायटिस म्हणलं जातं. हे जे उल्लेख केलेले जे रोग आहेत ते पावसाळ्यामध्ये त्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं.
1: बरं, आणि इतर साथीचे आजार कोणते आहेत?
2: साथीचे आजार म्हणजे असा आहे की एका एरियामध्ये, एका गावामध्ये जर साथ आली तर ते साथ इतर जनावरांना, त्या गावातील सर्व जनावरांना, शेजारच्या जनावरांना, जिथं चरायला गेले तिथं ह्याची साथ पसरते. या साथीच्या रोगामध्ये तुम्हाला लाळ खुरकूत नावाचा रोग आहे, त्याच्यामध्ये तुमचं ब्ल्यूटंग रोग आहे शेळ्या मेंढ्यामधला, त्याच्यामधलं तुमचं पीपीआर पेस्टी डे पेस्टी झुर्मिनन्स हा रोग आहे साथीचा रोग, जे ह्युमोरोजिक सेप्टिसेमिया आहे, हे जे आजार आहेत ह्या आजाराचा प्रसार पावसातल्या पाण्यामुळं, पावसात जे खाद्याच्या कॉन्टॅमिनेशनमुळं. समजा लाळ खुरकूत नावाचा रोग झाला आणि ते जनावर जर एका ठिकाणी पाणी पिलं कॉमन हौदामध्ये, आणि त्या तोंडातून त्या पाण्यामध्ये जी जंताची बाधा होते, तर इतर जनावरांनी जर पाणी पिले तर त्याला पाण्यावाटी बाधा होते. जे खाद्याचं जे भांडं असतं त्या जनावरांना खाल्लं, तेच भांडं आपण दुसऱ्या भांड्याला टोपल्यामध्ये खाद्य दिलं तर त्याला प्रसार होऊ शकतो. असे हे संसर्गजन्य आजार हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
1: बरं, याचा प्रसार होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
2: आता मी बोलल्याप्रमाणे की आपण प्रसार होऊ नये प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ते कसं होतो हे माहीत पाहिजे शेतकऱ्यांना. शेतकरी मित्रांना मला एकच सांगायचं आहे की कोणत्याही रोगाची बाधा होते ते चार प्रकारे होते. सर्वात महत्वाचं जे माध्यम आहे ते आहे खाद्य, दुसरं माध्यम आहे ते पाणी म्हणजे चारा पाणी, तिसरं आहे तुमचा संपर्क, म्हणजे एक जनावर जर बाधा झाली ते जनावर दुसरीला चाटलं किंवा एकमेकाला खेटलं तर त्याच्यामुळे ते बाधा होऊ शकते. आणि तिसरं आहे हवा, एखाद्या जनावराच्या तोंडातून लाळ गळते, जंतू पडतात आणि ते हव्यानं दुसरीकडे गेलं, ते हवेमार्फत पसरणारे पण साथीचे रोग आहेत. हे चार माध्यमं आपल्याला समजल्यानंतर आपल्याला प्रतिबंध करता येतो. मग पहिलं आहे खाद्य, ते आपल्याला खाद्य व्यवस्थित द्यायला पाहिजे, सेपरेट द्यायला पाहिजे, एकाचं भांडं दुसऱ्याला नाही वापरायला पाहिजे, खाद्य सकस असायला पाहिजे, खाद्य समतोल असायला पाहिजे, खाद्य कोरडं हिरवं आणि खुराक्याचं व्यवस्थित मिश्रण असायला पाहिजे. तिसरं आहे पाणी, स्वच्छ निर्जंतुक पाणी आणि पाण्याच्या ज्या टाक्या आहेत ते नियमितपणे स्वच्छ केलेले असायला पाहिजे, जेणेकरून तिथं बाधा होणार नाही. आणि जर एखाद्या जनावराला बाधा असेल तर त्याला जनावराला आपण इंडिव्हिज्युअल त्याला पाणी पाजायला पाहिजे, कॉमन ठिकाणी पाणी प्यायला नाही पाहिजे. तिसरा आहे संपर्क, की एकमेकाची एकदम जवळ, निरोगी जनावर आणि रोगी जनावर जवळ बांधायला नाही पाहिजे, एकमेकाची बाधा होऊ शकते. बसल्या ठिकाणी शेपूट जर त्या ओल्यामध्ये मिसळलं आणि ते शेपूट हललं तर इतर जनावराला 10-15 फुटापर्यंतचं स्प्रे शिरकावून बाधा होण्याची शक्यता असते. आणि हवेच्या कॉन्टॅक्टमुळे ह्या व्यवस्थितपणे आपण जर प्रतिबंध केला तर आपल्याला ह्याच्यावर प्रिव्हेंट नाही करता येणार, पण प्रमाण कमी करता येत.
1: बरं, आता साथीचे आजार तुम्ही म्हणालात की पावसाळ्यामध्ये याचा खूप प्रसार होत असतो, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करता येऊ शकतं?
2: सर्वात महत्वाचं साथीचे जे आजार आहेत ते साथीचे आजार आहेत जीवाणूजन्य आजार, त्याला बॅक्टेरियल, विषाणूजन्य आजार त्याला व्हायरल, आणि थर्ड आहे परोपजीवीशास्त्र, परोपजीवीच्या जंतामुळे होणारे आजार. तर एखादी साथ आली तर त्याला आपल्याला त्या साथीच्या रोगावर काही प्रमाणामध्ये काही रोगावर लसीकरण उपलब्ध आहे. ते आपण वेळीच लसीकरण, पावसाळ्यामध्ये हे रोग होणार आहेत त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर 21 दिवस अगोदर जर आपण त्या रोगाचं, फॉर एक्झाम्पल लाळ खुरकूत रोगाचं जर त्याच्या अगोदर आपण प्रतिबंध करून घेतला, किंवा जो बोटुलिझम आहे किंवा HS धनुर्वात आहे, पावसाळ्याच्या अगोदर जर लसी करून घेतलं तर वर्षभर तो प्रतिबंध होऊ शकतो. दुसरं की प्रतिबंध करण्यासाठी एखादी जनावराला आउटब्रेक आलाच तर त्या जनावराला हेल्दी निरोगी जनावरापासून वेगळ्या ठिकाणी बांधून त्याची चारा पाणी औषधोपचार व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं कॉन्टॅक्ट हेल्दी जनावरला नाही व्हायला पाहिजे. आणि प्रतिबंध करण्यासाठी हे दोन्ही गोष्टी करून नाही, त्याला आपल्याला आजारी असल्यानंतर त्याची देखभाल करणं, शास्त्रोक्त पद्धतीने औषधोपचार करणं आणि योग्य वेळी लसीकरण करणं हे पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जर अशा प्रकारे आपण योग्य वेळी लसीकरण, योग्य वेळी जंतनिर्मूलन, योग्य वेळी औषध उपचार आणि आहार व्यवस्थापन ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला साथीच्या आजारावर प्रतिबंध करता येतो.
1: लसीकरणाच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी?
2: हा, काही वेळेस असं असतं की आम्ही ज्यावेळेस खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या दारावर जातो, सर साहेब आम्ही लसीकरण देऊनही रोग आलेला आहे, त्याची अनेक कारणं आहेत. लसीकरण देऊनही रोग येणं, आउटब्रेक होणं, उद्रेक होणं, सर्वात महत्वाचं लसीकरण करण्याच्या काही पद्धती आहेत. एकदम ते सकाळी 10:00 अगोदर थंड हवामानामध्ये करायला पाहिजे, संध्याकाळी 5:00 नंतर थंड हवामानामध्ये करायला पाहिजे. जे लसीची वाहतूक आहे ते शीतपेटीमध्ये कोल्ड चेन मेंटेन करूनच न्यायला पाहिजे. आणि प्रत्येक लसीकरण करतेवेळेस जे इंजेक्शन आहे ते सेपरेट वापरायला पाहिजे. एका गावामधले सगळे 100% जनावर ते लसीकरण करून घेतले पाहिजे. काय जनावर बाहेर चराय गेलेत म्हणून ते राहिले तर त्याच्याकडून ह्या इतरांना बाधा होऊ शकते.
1: बरोबर,
2: 100% कव्हर करायला पाहिजे. तुमचे चरणाच्या ठिकाणी जे जे नेतो आपण ते करायला पाहिजे, नाहीतर आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण देण्याअगोदर जंतनाशकांचं औषध दिलं की तिच्या रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि आहाराचं व्यवस्थापन करणं तितकंच महत्वाचं आहे.
1: जंतांचा आता तुम्ही उल्लेख केला तर त्याबद्दल काय सांगाल आम्हाला?
2: 99% जे प्राणी आहेत त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जंताची बाधा एकदा तरी झालेलीच असते.
1: बरोबर,
2: जंता जे आहेत त्याला परोपजीव जंत म्हणतात. ते खाण्यासाठी राहण्यासाठी जनावराच्या शरीरावर अवलंबून असतात आणि त्याला जनावराचे छुपे शत्रू म्हणतात. एक तर ते आतमध्ये असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, जे बाहेर असतात ते डोळ्यांना दिसतात. आतमध्ये असणारे गोलक्रमी, चपटेकर्मी, पर्णकर्मी असे एकंदरीत वर्गीकरण आहे. ते जनावराच्या पोटातलं पचलेलं अन्न खातात.
1: अच्छा.
2: आणि ते जनावरांना मरत नाही, पण जनावराचं वजन कमी होणं, जनावराचं दूध कमी होणं, 10 लिटर दूध देणारी गाय त्या जंताची बाधा असल्यामुळं तुमचं 50 ml कमी होतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. पण असे 10 जनावरं रोज दिवसाचं, महिन्याचं, वार्षिक काढलं तर लाखो करोडो रुपयाचं नुकसान हे छुपे जंतू हे करतात. तर त्याचा प्रतिबंध करायला पाहिजे. नियमितपणे जंत निर्मूलनाचे औषध तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे, स्वतःच्या मनानं नाही घ्यायला पाहिजे. आणली गोळी मार्केटमधून खाऊ घातली त्याच्यानं ठीक नाही, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, रेजिस्टन्स लेवल डेव्हलप होऊ शकते. दुसरा राहिला जंताचा प्रकार जे बाह्य परोपजीवी जंत, त्या बाह्य परोपजीवी जंता म्हणजे गोचिड गोमाशा, माशा, चिलटे, मच्छर, कोलिकड्स, हे वेगवेगळे जे कीटक आहेत ते पावसाळ्यामध्ये जास्त वाढतात, कारण त्याला हिरवळ असते, पाणी असतं, उबदार असतं, फेवरेबल कंडिशन असतात आणि ते जनावराचा चावा घेतात.
1: बरं,
2: आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक रक्त पिणाऱ्या माशा आणि एक चावणाऱ्या माशा. दोन्ही गोष्टीमुळे जनावर बेचैन होतं, त्याच्यामुळे त्याचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे. ते कसं प्रतिबंध करणं? अंगावर मारायचं औषध, मारलं किती बसणार नाहीत, चावणार नाहीत. दुसरं, त्यांचे ब्रीडिंग प्लेसेस, प्रजनन ठिकाणं असतात, त्याच्यावर ते औषध त्याच्या 10 पटीनं कॉन्सन्ट्रेटनं आपण स्प्रे करायचं, तर ते प्रतिबंध होऊ शकतं. नुसत्या जनावराच्या शरीरावरचं प्रतिबंध केलं, गोचिड निर्मूलन किंवा माशा मारल्या तरी प्रतिबंध होऊ शकत नाही. त्यांचे छुपे जागे ठिकाणं असतात जे प्रजननचे, ते पण नष्ट करायला पाहिजे. आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने, एकच पद्धत चालत नाही सगळीकडे. एकात्मिक पद्धत म्हणजे कसं, तुमच्या जनावराला टिकची बाधा झालेली आहे तर तुम्ही टिकचा परिसर स्वच्छ ठेवा, दुसरं टिक्स असेल ते काढा, तिसरा अगोदर जनावराचा खरारा करा, हात फिरवा, चौथा असेल तुम्ही जनावर पाळताय तिथं कोंबडं बदक्या हे पाळ, म्हणजे जैविक पद्धतीने नियंत्रण होतं. काय ठिकाणी तुम्ही बायोलॉजिकल पद्धतीचं वापरा, बायोलॉजिकल पद्धती म्हणजे काय, कीटकाच्या सहाय्याने कीटकाचा हे आपण मराठीत म्हणतो काट्याने काटा काढायचा, ते कीटकाच्या सहाय्यानं हे करणं, त्याच्यामध्ये कवक आहेत, फंगस आहेत, ते फंगस त्या गोचिडाच्या बाधा किंवा त्या जंताच्या बाधा त्या खाऊन टाकतात. तशी पद्धत म्हणजे तुमचं वेगवेगळे जे वनस्पतीजन्य ऑइल आहेत कीटकनाशके, ह्याच्यामध्ये तुम्ही कडुनिंबाचं तेल असतं, करंजचं तेल असतं, निलगिरी तेल असतं, हे वेगवेगळे हर्बल प्रॉडक्ट जे माणसाच्या जनावराच्या शरीरावर जास्त दुष्परिणाम करू शकतात, चांगले परिणाम करू, ते तुम्ही वापरू शकता. आणि लास्टचा पर्याय म्हणून मग तुम्ही रासायनिक औषधं जे आपण म्हणतो सेंद्रिय पद्धतीनं, हे इंटिग्रेटेड अप्रोच वापरलं ना, लास्टचा पर्याय म्हणून तुम्ही वापरा. ह्या पद्धतीने जर नाही कमी झाले तुमचे जंत किंवा गोचिड, तर तुम्ही लास्ट ऑप्शन म्हणून केमिकल किंवा रासायनिक कीटकनाशक, रासायनिक औषधं हे वापरू शकता. अशा पद्धतीने इंटिग्रेटेड अप्रोच जर केलं, त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न निर्भेळ, कीटकनाशक रहित, चांगलं, आणि आपल्याला आरोग्याला पण चांगलं राहील आणि जनावरांच्या शरीराला पण चांगलं.
1: बरोबर. जंत निर्मूलनासाठी ज्या काही लसीकरण आहेत किंवा औषधं आहेत, ती किती कालावधीने देणं आवश्यक आहे,
2: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खेड्यामध्ये शेतकरी काय करतात की जनावराला जर जुलाब झाला, ह्या जंताची बाधा झाली म्हणतात, जनावराचं हो ते जंताची गुळी द्या म्हणतात, जंत आणून देतात. जंताची गुळी ही नेहमी जनावराच्या वजनानुसार दिली पाहिजे आणि ती डॉक्टरच्या सल्ल्याने द्यायला पाहिजे. नुसती गुळी आणून दिलं तर ते कमी डोस जास्त डोस हे परिणामकारक नसतो आणि तो निष्क्रिय करतो. त्याच्यामुळं लसीकरण देऊन रोग झाला, जंतनाचा औषध देऊन रोग झाला तर त्याचं प्रमाण ठरलेलं आहे आणि ते तुम्हाला मनानं देता येणार नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही देऊ शकता आणि ते वजनानुसार असतं. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना एवढंच आहे की आपल्या जनावरांना जर जंताची बाधा झाली, पातळ जुलाब झाले, तर आपल्याला डॉक्टरांना सांगून त्याचं वजन सांगून त्यांनी जे सांगतील त्याच्याप्रमाणे औषध तुम्ही पाजू शकता स्वतःच्या मनानं, पण स्वतःच्या मनानं औषध तुम्ही निवडायचं देखील तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं करायला पाहिजे असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे.
1: आता आपण लसीकरणाबद्दल, जंत निर्मूलनाबद्दल बोलतो आहोत, तर शेतकऱ्यांनी या सगळ्या सुविधांसाठी कुठे जायला हवं, त्या संदर्भात शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
2: महाराष्ट्र शासनानं प्रत्येक गावामध्ये 10 किलोमीटरच्या 5 किलोमीटरच्या गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1च्या अधिकाऱ्याचे दवाखाने असतात शासनाचे, आणि कमी शुल्कानं तिथं औषध उपचार, प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तर शेतकऱ्यांनी त्या शासनाच्या दवाखान्याचा फायदा घ्यायला पाहिजे, रेग्युलर जायला पाहिजे. दुसरं, ते पशुधन विकास अधिकारी प्रत्येक गावामध्ये त्यांचे वार ठरले, तुमच्या गावामध्ये पण येतात. तिसरं, जर वेळी आवेळी जर काय पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला तर खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर जे रजिस्टर्ड व्हेटनरी प्रॅक्टिशनर आहेत, जे डॉक्टर आहेत, ते पण उपलब्ध होऊ शकतात. तर त्यांच्या तज्ज्ञाच्या सहाय्यानं आपल्या पशुधनावर उपचार करून घ्यायला पाहिजे.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशूंचा आहार कसा असायला हवा, त्यात काय बदल करायला हवेत?
2: नक्कीच, कारण पावसाळा म्हणलं की आपल्याला माहित आहे की जनावरांना जे चारा मोकाट सोडलेले जनावर

0: असतात.
1: बरोबर.
0: आणि काय आपण दूध उत्पादन करण्यासाठी बांधून खाऊ घालतो की मोकाट चढलेल्या जनावराला उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला, म्हणजे कोरडं खाद्य संपलं आणि हिरवं खाद्य सुरू झालं, एकदम चेंज खाद्यामध्ये झाल्यामुळे जनावरांना सर्वात महत्वाचा चेंज म्हणजे जुलाबसाल होतात. तर त्याच्यामुळं आपल्याला खाद्यामध्ये बदल एकदम चांगल्या प्रकारे करायला पाहिजे की जनावर हिरवा चारा खाऊन डायरेक्ट जर संडास करत असेल, जुलाब करत असेल, तर आपल्याला त्याचं प्रमाण ठरायला पाहिजे. एक साधारण मी एक्झाम्पल देतो शेतकऱ्यांना, 500 किलोची जर गाय असेल दुधाची आपली, तर त्याला 25 ते 26-27 किलोपर्यंत आपल्याला त्याला हिरवा चारा द्यायचा.
1: बरं.
0: 5 ते 6 किलो त्याला कोरडा चारा द्यायचा आणि आंबवन ज्याला खुराक म्हणतो आपण 5 ते 6 किलो द्यायचं. दुसरं महत्वाचं काय, गाईला कसं असतं की मेंटेनन्स रेशन, त्याच्या बॉडीसाठी जे 500 किलोची गाय आहे त्याला गाईला मेंटेनन्स म्हणजे स्वतःचं पालन पोषण करण्यासाठी 2 किलो खुराक लागतं आणि त्याचं उत्पन्न 10 लिटर देणारी असेल दूध तर 5 किलो खुराक, म्हणजे ते 2 किलो मेंटेनन्स आणि 5 किलो प्रोडक्शन उत्पन्न देणार असं 7 किलोचं खाद्य त्याला 24 तासामध्ये यायला पाहिजे. खुराक, हिरवा चारा, कोरडा चारा, ह्या तिन्हीचं मिश्रण जर दिलं तो समतोल आहार आणि ते प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, तर असं शेतकऱ्यांनी देवं. दुसरं जे मोकाट जनावरं फिरायचे आहेत आपण नेऊन जंगलामध्ये चारतो, त्यांना आल्यानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये हिरवा चारा खाऊन आलेले असतात, तर संध्याकाळी जरा कोरडा चारा द्यायला पाहिजे आणि मेंटेनन्स रेस्ट द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला साथीचे रोग आणि ह्या जुलाबापासून प्रतिबंध करता येतो, पोटफुगीपासून प्रतिबंध करता येतो. कारण हिरवा चारा पूर्ण खाल्ल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पोटफुगीची शक्यता असते, शेळ्या मेंढ्यामध्ये पोटफुगीची शक्यता असते आणि मोकाट सोडण्या जनावरांमध्ये पण पोटदुखी शक्यता असते. तेवढी काळजी घ्यायला पाहिजे.
1: माशांचं नियोजन या दिवसांमध्ये कसं करायला हवं?
0: पावसाळा म्हणलं की सगळीकडे तुम्हाला पृष्ठभागावर पाणी साठलेलं असतं, हिरवं असतं, त्या हिरव्या गवतामध्ये जे कीटक आहेत, कीटक हे रोग वाहक आहेत, त्याच्या पोटामध्ये रोगाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, ते जनावर चारते वेळेस ते कीटक खातात, ते कीटक चावतात, तर अशा प्रकारे कीटकाची बाधा होते. तर त्याच्यामुळे जे पावसाळ्यामध्ये जे पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की एकदम पावसाळा आला हिरवा चारा तुम्ही कापून खाऊ घाला, डायरेक्ट जनावराला बाहेर सोडू नका. दुसरं महत्त्वाचं की आपल्या जनावराच्या शरीरावर तुम्ही औषधाची फवारणी करा, जेणेकरून ते कीटक त्याला चावा घेणार नाही त्याच्या वासामुळं. आणि तिसरं महत्वाचं, जे कीटकच होणार नाहीत ह्याची काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तुमचा गोठा कोरडा पाहिजे, तुमच्या गोठ्यामध्ये पाणी साठायला नाही पाहिजे, मलमूत्र वेळच्या वेळी कोरडं करायला पाहिजे, जे धुतो आपण गोठा रोजच्या रोज धुवायला पाहिजे आणि त्याच्या जे चॅनल आहेत गोठ्याच्या साईडनं तिथं स्टॅग्नंट न होता ते कोरडे असायला पाहिजे, जेणेकरून ते कीटकाच्या ब्रीडिंग प्लेस प्रजनन संस्थेत नसायला पाहिजे आणि कीटकाची संख्या वाढणार नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला कीटकाचा प्रतिबंध करता येईल.
1: बरं, गोचिड निर्मूलनासाठी काय सांगाल?
0: गोचिड निर्मूलनासाठी मी अगोदर सांगितलं की आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्या जनावराला आपण वैयक्तिकरित्या काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं गोचिड हे जे जनावर बांधतो त्या ठिकाणी पृष्ठभागावर छिद्रामध्ये असतात, ते जनावराचा उपयोग फक्त रक्त पिण्यासाठी होतो. तर आपल्याला गोचिड प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या औषधाचा वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करायचा, एकात्मिक पद्धतीनं गोचिड निर्मूलन करायचं आहे. परंतु त्याचे 2 माध्यमं आहेत, एक जनावराच्या शरीरावर असणारी गोचिड निर्मूलन करणं, औषध उपचार करणं, दुसरं जे छुपे आहेत जे पृष्ठभागाव्यतिरिक्त गोठ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं प्रतिबंध करणं, ह्या गोष्टी 2 महत्त्वाच्या आहेत. आता जे गोचिडावर बाजारामध्ये जे डायरेक्ट वेगवेगळे औषधं आहेत ते स्वतःच्या मनानं आणून स्प्रे करणं योग्य नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्या सुरू आपल्याला त्याला जैविक पद्धतीनं काय हर्बल पद्धतीनं ह्या गोचिडाचं निर्मूलन करायचं आहे आपल्याला. आणि गोचिडजन्य जे आजार आहेत त्या गोचिडजन्य आजार होऊ नये म्हणून आपल्याला 1 वर्षामध्ये कोणत्या टायमाला गोचिड येतात हे आपल्याला कळतं, उन्हाळ्यामध्ये येतात पावसाळ्यामध्ये, तर त्या अगोदर गोचिडचे काही गोचिड होऊ नये म्हणून प्रतिबंधक स्प्रे पण आहेत, हर्बल स्प्रे आहेत, त्या मारलं की काय इंजेक्शन आहेत, काय आता नवीन मार्केटमध्ये गोळ्या पण आलेल्या आहेत, खाद्य खाऊ घातलं की त्याला 3 महिन्यापर्यंत गोचिडची बाधा होऊ शकत नाही, अशा प्रकारे आपण जर केलं तर नक्कीच गोचिडाला प्रतिबंध करता येतो.
1: जनावरांना होणारे काही त्वचेचे आजार सुद्धा असतात का?
0: त्वचेचे आजार म्हणजे आपल्याकडे कीटक, आता कीटकाची संख्या वाढते पावसाळ्यामध्ये, गोचिडाची संख्या वाढते. एक महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक लंपी स्किन त्वचा रोग म्हणून आला होता, लंपी स्किन डिसीज म्हणायची त्याला, तो आजार हा गोचिडामुळं, तो आजार हा रक्त पिणाऱ्या माशामुळं प्रसार होतो आणि जनावराच्या शरीरावर पृष्ठभागावर गायवर्गीय शरीरावर मोठे मोठे फोड येतात आणि एकदम तो विषाणूजन्य आजार आहे आणि त्याचा प्रसार हे कीटक गोचिड माश्या गोमाश्या ह्याच्यामुळे होऊ शकतो. तो एक स्किनचा रोग आहे. म्हणजे दिसायला जनावर इतकं विचित्र दिसतं, म्हणजे इतका त्रास होतो जनावराला, तो गोचिडजन्य. दुसरा आहे खरूज. वेगवेगळे खरजेचे जंतू असतात, त्याची बाधा पण जनावराला होते. तिसरं आहे की जे आपल्याला म्हणतो की एकमेकाच्या संपर्काने कॉन्टॅक्ट झालं, ते मेंज माईट्सचं इन्फेक्शन असतं. हे त्वचेचे वेगवेगळे रोग आहेत.
1: म्हणजे हा साथीचा आजार,
0: साथीचा म्हणजे संपर्क झाला की उवा पिसवा एकाला झाले की दुसऱ्याला होणार, एकाच्या पिसवा दुसऱ्याच्या बॉडीवर जाणार. उवा पिसवा हे बुरशीजन्य आजार आहेत. ते बुरशीजन्य खाद्यामध्ये, पावसाळ्यामध्ये खाद्य साठवणं पण खूप काळाची चांगली करायला पाहिजे, कोरडं राहायला पाहिजे, जेणेकरून त्या खाद्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढतं आणि ते संपर्कामुळे एकमेकाला जनावर बसलं त्या बुरशी तरी ते इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. तर हे असे वेगवेगळे बाह्य परोपजीवीचे स्किन इन्फेक्शन असू शकतात.
1: लसीकरण केल्यानंतरही काही जनावरांना आजार होतात किंवा बाधा होते, तर अशा जनावरांची कशी काळजी घ्यायची?
0: प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर लसीकरणानं आपल्याला प्रतिबंध केला तर हे बेस्ट आहे. जर असं होऊनही जर उद्रेक झालाच, रोग आलाच, तर आपल्या सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की जे लक्षणं दिसणारे जे जनावर आहेत ते बाधित जनावर म्हणतो आपल्याला, ते बाधित जनावर आपल्या कंप्लीट निरोगी जनावरापासून वेगळे करायचे आहेत. म्हणजे एका गोठ्यात पण ठेवायचं नाही, दुसरीकडे न्यायचं, कारण ते परत हवेनं पसरणार. त्या बाधित जनावराचं पूर्ण खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे सगळं पूर्ण वेगळं करायचं आहे. त्याचे एकमेकाचे जे खाद्यासाठी जे आपण टोपले वापरणार आहेत, पाण्यासाठी जे भांडे वापरणार आहेत आणि त्याचा जे टाकाऊ उरलेला चारा आहे, ह्या तिन्ही गोष्टीचं व्यवस्थित आपल्याला डिस्पोजल व्यवस्थित वेगळ्या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून हेल्दी जनावराचा बिलकुल संपर्क नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये त्याला ट्रीटमेंट जे आहे ते आपल्याला लक्षणानुसार तज्ज्ञ डॉक्टरच्यानुसार ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि ज्या कळपातून आपल्याला ते काढलेत त्या कळपामध्ये पण काही बाधित जनावरं लक्षणं न दाखवता पण राहू शकतात, त्याच्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण काय असतं, इन्क्युबेशन पिरियड जो म्हणलेला असतो, उबवणी पिरियड, जे लक्षणं दिसण्याच्या अगोदर जनता असतात परंतु लक्षणं दिसत नाहीत, त्याच्यावर लक्ष ठेवून ते आपल्या कळपातून बाहेर काढून त्याची योग्य व्यवस्थापन केलं तर तो प्रसार हेल्दी जनावरांमध्ये होऊ शकत नाही.
1: शेतकऱ्यांना जाता जाता काय सल्ला द्याल?
0: शेतकऱ्यांना मी आपल्या बळीराजाची काळजी घेण्यासाठी मी एकच सल्ला देईन की शेतकरी मित्रांनो, जसं आपल्या मूलभूत गरजा आहेत तशाच जनावराच्या पण मूलभूत गरजा आहेत. त्याच्यामुळं त्याला निवारा, म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं गोठा, ऊन वारा पावसाच्या पण संरक्षण करणारा गोठा असायला पाहिजे. अन्न म्हणजे सकस समतोल आहार, ज्याच्यामध्ये आंबवन, हिरवा चारा, कोरडा चारा असायला पाहिजे. तिसरं शास्त्रोत्पत्तीनं व्यवस्थापन, लसीकरण आणि जंतरनिर्मूलन करायला पाहिजे. आणि ह्या तिन्ही मूलभूत गरजा आपण जर त्यांना पुरवल्या तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न स्वच्छ निर्भेळ मिळेल आणि आपला व्यवसाय किफायतशीर होईल आणि आपल्याला एक मुख्य सख्या सोबतीचं आपल्याला एक संवर्धन आणि त्याचं कल्याण करता येईल.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील साथीचे रोग आणि पशुधनाची घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर हिराचंद पालमपल्ले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रमात अशोक गोकर्ण यांच्या स्वरात रेखा गंधेवार यांची रचना ऐकली. संगीत होतं अशोक गोकर्ण यांचं. शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी दिनांक 15 जुलै रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानचा विषय असा आहे, महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुगधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी संध्याकाळी 7:30 आणि शुक्रवारी दुपारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. निवेदन संपलं. तसंच उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात काकडी पिकाची लागवड या कार्यक्रमावर आपण माहिती ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, या बरोबरच माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8 वाजतायत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून ना दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळेत सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेच्या खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपल्या नशिबी दगड दोंडा आलत राहिल, पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारखा शिवून देखी. आणि नाही का आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली आहे,
0: वय वय
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थानं पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
5: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ॲश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ॲश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ॲश इन इकोनॉमिक वे सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून UK होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल, असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल, असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या, तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक रहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल, तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR बरोबरच DTH उपग्रह वाहिनीवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता.

रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात शहीद उधम सिंह यांच्यावर असलेला पोवाडा शेख जानूचंद्र आणि मंडळी यांनी सादर केलेला.

श्रोते हो, आत्ताच आपण शहीद उधम सिंह यांच्यावर रचलेला आणि सादर केलेला शेख चानूचंद्र मंडळी यांनी सादर केलेला हा पोवाडा ऐकलात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज

ए आय आर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात सुरुवातीला सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात पी टी पाटणकर यांची ही रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरात. राम उगावकर यांची रचना आहे आणि संगीत भुवानंद बोगम यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र 9:15, स्पॉटलाईट 9:30 आणि मनी टॉक, तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांनी गायलेला राग नटकेदार. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जोबन गरब सखी आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत मन भावन भावन. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाल्मली जोशी यांनी गायलेला राग नटकेदार ऐकलात. यांना तबला साथ दिली होती निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती प्रकाश वागळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोत्याहो, रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य अंताक्षर.
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य अंताक्षर. लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: ओके रेडी ही आता काडे पेटी गेली क्लास मध्ये आणि ते सर क्लास पुढे गेले 1 2 3
1: थांब रे तो ग्लास आधी उपडा कर
2: ग्लास उपडा केल्यानंतर मी पाणी कशातून मिळणार आणि असल्या गोष्टी करण्यासाठी स्किल लागत
0: हा ठीक आहे ठीक आहे
2: तोंड लोक सुद्धा लागत
3: अरे राजन गुजराती मध्ये एक म्हण आहे जेनू काम तेनू थाय बीजा करे सो गोतो खाय
1: अगदी बरोबर बघ निलिमा अगं तेथे पाहिजे जातीचे आणि सुनील क्लास मध्ये काड्या पेट्या टाकण्याचा जो खेळ खेळतोस ना तोच खेळ काल मी घरात एकटा असताना खेळत होतो आणि तेव्हा मॅच बॉक्स ग्लास मध्ये चक्क 10 वेळा पडली
4: हा ठीक आहे ठीक आहे अरे घर में तो कुत्ता भी शेर होता है
2: पताला अक्षय कुमार मी तर शाहरुख खान समजतो आई एम सॉरी जगदून सिन्हा
4: अरे समजतो म्हणजे काय समजतो चान्स मिळाला पाहिजे यार अख्खी फिल्म इंडस्ट्री हादरून टाकी
5: चान्स काही तुला कोणी घरी आणून देणार नाहीये जराशी मेहनत कर निर्मात्यांच्या घरी फेऱ्या मार अरे फोटो सेशन्स कर मुळात अभिनय शिक आमच्या पुढे जेवढं करतोस ना तेवढं काही पुरेसं नाहीये
4: अरे मेहनतीची तयारी आहे यार पण लक पाहिजे लक जल्दी को आग कहते है बुझी को राख कहते है
1: ओ शॉटगन सिन्हा आता गप्प बसा अरे अजून आपला चहा कसा नाही आला अरे बाली चहा पाठव लवकर
6: पासून ना मी एक ऑब्झर्व करतोय
0: आता काय
6: अरे आपल्या समोर तो माणूस बसला ना तो माणूस तुम्हाला सारखा आपल्याकडे बघतोय रे
7: कोण कोण
1: इथे म्युझिक बंद कर रे जरा तुम्हा सगळ्यांना ना एक वाईट खोड आहे
0: आता कसली
1: मी असं काही हळू आवाजात सांगितलं की तुम्ही सगळे त्याची बातमीच करून टाकता
2: आजच्या ठळक बातम्या आणि कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये सुनील सिन्हा आय एम सॉरी सुनील बाकरेने मॅग मॉग ग्लास मध्ये टाकली
5: मस्करी पुरे रे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कॉलेजचा पिरियड बंक केलाय पुढचा पिरियड सुद्धा बसणं जरास कठीणच दिसतंय मला ए तर काय करूया आपण
4: बोर हुआ यार चलो अच्छी एक पिक्चर देखते हैं
3: तुला पिक्चर शिवाय दुसरं काही सुचतं का रे गेल्या 15 दिवसात आपण 4 पिक्चर्स पाहिली माझा पॉकेट मनी संपला
1: अगं पैशाची काळजी कशाला करते आहेस सुनील द ग्रेट आहे ना आपल्या बरोबर बडे बाप का एक लौता बेटा
4: ए हळू बोला ना कॅन्टीन मध्ये आजूबाजूला पब्लिक बसलंय
1: कोण तो म्हातारा गृहस्थ ना छोड ना यार तो नक्कीच आपल्या वडिलांचा मित्र नाहीये
5: ए पण आज पिक्चर नको हा
4: तो एखादा ड्रामा
3: नो पिक्चर नो ड्रामा आपण झूला जाऊया मस्त टाइमपास होईल
2: आता माथ्यावर सोने आलेला असताना वेळ लागले की काय तुला दुपारी वाणू एवढी तापते की नाका तोंडातून दूर येतो
1: मस्त आयडिया आहे आपण इथेच बसूया आणि मधून मधून चहा पिऊया
4: आणि मी काळे पेठ्या ग्लास मध्ये टाकत राहीन तुम्ही पाहत राहा आपल्याकडे पत्ते हवे होते नाही कार्ड्स बघा आम्ही स्पीक किलवर चौकट
1: ओ श्रीमंत माणसा जमिनीवर या जमिनीवर या पत्ते खेळायला हा काही क्लब नाहीये हे सुशिक्षितांसाठी बांधलेलं कॅन्टीन आहे
4: अच्छा मग मी एक शेर ऐकवतो ऐका ए दिलवाली ए दिलवाली यहां से जाते जाते तेरी हुस्न ने बर्बाद कर दिया
2: वाह वाह वाह बर्बाद कर दिया
4: ए दिलवाली यहां से जाते जाते तेरी हुस्न ने बर्बाद कर दिया बर्बादी बचाने के लिए मैंने तेरी हुस्न को आजाद कर दिया
2: वाह क्या बात है रन लन आणि टन लन टन जोडतो चांगली पुस्तक वाच नुसती ती मासिक वाचू नको चित्रपटांची
3: जाऊ दे रे आपण सगळे घरीच जाऊया
1: ए तुझं बरं आहे ग तुझे आई बाबा काय दोघही सर्व्हिस करतात कुणाला कळणार आहे की तू कॉलेजमध्ये आहेस की कुठे बाहेर गेली आहेस आमचं तसं नाहीये आमच्या सगळ्यांच्या आया या घरातच असतात अगं गेल्या वर्षीपर्यंत काहींच्या ऑफिसमध्ये जात होत्या अरे पण या VRS ने ना सगळा गोंधळ केलाय
4: नाही तर काय मगाशी ना शेर ऐकवला अब एखादा सीन करता हूं
5: ए प्लीज पुरे
2: पुणे एक मात्र गण आज आपल्याला कंटाळा आलाय थोडासा वेगळेपणा हवाचा म्हणतोय रुटीन पासून थोडासा चेंज काहीतरी नवीन
8: मी तुम्हाला काही सुचवू का
4: कोण तुम्ही
2: आम्हाला सुचवणार
4: आमच्या बरोबर टाइमपास करणार
8: येस आय मीन इट हे बघा तुम्ही कंटाळा आहात ना तुमचा वेळ चांगला जाईल थोडस वेगळं वाटेल नाहीतरी तुम्हाला पिरियडला जायचंच नाहीये ना
4: म्हणजे नवा आयटम
2: तुम्ही आमच्या बरोबर काय असं वेगळं काय आहे?
8: हे बघा, प्रथम मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, तुम्हाला

0: मी जॉईन झालेलं आवडेल का?
1: अरे
0: काय आहे, मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे. यू मे नॉट लाईक माय कंपनी, पण काय आहे, एक दिवस बदल, कुणाची हरकत आहे? आणि हे बघा, माझा स्वभाव असा आहे की मी तरुणांच्यात तरुण आहे आणि म्हाताऱ्यांच्यात म्हातारा.
1: हो चालेल काका.
0: बघितलं ही मला काका म्हणाली, म्हणजे हिने ताबडतोब दाखवून दिलं की मी म्हातारा आहे.
1: नाही हो, तसं नाही.
0: पण हे बघा मला काका म्हणू नका, नुसतं मिस्टर महाशब्दे म्हणा.
2: ओके, मिस्टर महाशब्दे.
0: ठीक आहे. आता असं करूया, आपण आधी चहा पिऊया आणि नंतर अंताक्षरी खेळूया.
3: काय झालं
1: महाशब्दे? अहो अंताक्षरी नको, ते टीव्हीवर सुद्धा हल्ली फॅड झालंय.
3: ओ महाशब्दे, मागच्या जन्मी तुम्ही गुजराती नव्हतात ना? नाही, कारण त्यांना अंताक्षरी फार आवडते.
0: गुड जोक. पण मित्रांनो, आपण गाण्यांची अंताक्षरी खेळणार नाही आहोत.
3: मग
0: काय, मी गायला लागलो ना तर तुम्ही डायरेक्ट पिरियडला जाल. आपण नावांची अंताक्षरी खेळूया. थोडक्यात म्हणजे शब्दांची अंताक्षरी, म्हणजे पूर्वीच्या आपल्या भेंड्या हो, पण फक्त नावांच्या.
4: म्हणजे
0: विशेष असं काही नाही हो. प्रथम तीन अक्षरांची खेळूया. काय, त्या निमित्तानं एकदा मराठी शब्दकोश भांडाऱ्याची उजळणी होईल. असं करूया, तुम्ही सगळे विरुद्ध मी एकटा.
5: हो महाशब्दे, तुम्ही मराठीचे प्रोफेसर होता काय?
0: होतो नाही, आहे. दादरच्या एका महाविद्यालयात शिकवतो मी. काय, आज मी सुद्धा बंक मारलाय.
3: असं?
0: माझं इथं जरा काम आहे, एकाला भेटायचं आहे. दुपारी 12:30 वेळ आहे, तोपर्यंत आपला वेळ जाईल थोडासा, थोडीशी गंमत आणि एक दुसऱ्याच्या ज्ञानात भर. काय तुम्हाला पसंत आहे?
3: हा चालेल. नाही म्हणजे काय, नेहमीपेक्षा जरा असं काहीतरी वेगळं. तयार?
2: यस. 1 against 6.
0: ओके. प्रथम आपण तीन अक्षरांच्या मुलांच्या नावाच्या भेंड्या खेळूया. हा ओके, सुरू. 1 2 3.
3: नितीन.
0: नरेश.
5: शिरीष.
0: शरद.
4: दिलीप उर्फ युसुम खान.
0: प म्हणजे पराग.
3: गौतम.
0: मंगेश.
1: शिशिर.
0: राजन.
4: आनंदवाज.
3: एक अपरे. नितीश.
0: शार्दूल.
1: लतेश.
0: शंकर.
3: राजेश. महाशब्द, एक जरा पाणी देते ना. काय झालं?
0: नाही,
3: तरी पण तुमचा ठसका कुठल्या तरी कटु आठवणीशी संबंधित असल्यासारखा वाटतो. काय झालं महाशब्द?
0: हुशार आहात. हा, खरं आहे तुमचं म्हणणं, आठवणच आली मला.
3: आठवण कुणाची?
0: राजेशची.
1: राजेश?
0: हो, राजेश खन्ना नाही, महाशब्दे राजेश, माझा मुलगा, एकुलता एक, घराण्याचं नाव पुढे नेणारा कुलदीपक. पण नियतीला मंजूर, तिनं राजेशचा राजू केला. सर्व फासेच एका प्रसंगानं उलटे फिरवले. नशिबापुढे प्रत्येक जण हतबल असतो हेच खरं.
1: कुठला प्रसंग मिस्टर महाशब्दे?
0: असं बघायला गेला तर पुरुषार्थाचाच प्रसंग. पण

0: काय हो? अजून राजेश आला नाही?
1: येईल हो, कशाला काळजी करताय? वा कोण
0: राजेश? राजेश काय झालं? राजेश
2: नाही, काही नाही, पण तुम्ही घाबरू नका.
1: काय रे? अरे काय झालं? काय
0: हे
1: राजेश, काही लपू नकोस, नीट सांग काय झालं.
2: मी अप्पांना मारलं.
1: काय? अप्पांना मारलंस?
2: हो.
1: अरे एवढ्या मोठ्या माणसाला मारलंस? अरे माझ्या वयाचे आहेत ते.
2: बेदम मारलं, कारणही तसंच होत.
0: पण का? कसलं कारण?
2: मला काही गोष्टी नाही सांगत.
1: काय झालं? काय सांग ना.
2: अप्पा बनीवर बनीवर हात टाकत होते.
1: काय? कुठं?
2: नळावर.
0: नळावर?
2: हो, ती हंडा गेला खाली वाकली तेव्हा.
1: छान, चांगलं केलंस. काही अपराधांना शिक्षा झालीच पाहिजे. व्यक्ती कोणीही

0: सो अपराध तो अपराधच.
1: काय चांगलं केलंस तुम्ही? नको त्या गोष्टीला त्याला कसलं प्रोत्साहन देता तो? आपल्याला काय करायचंय? ती बनी आणि तिच्या घरची मांडळी पाहून घेतील काय ती?
0: आपल्याला काय करायचंय
1: मग?
2: या वाक्याची चीड आहे मला. आई अगं, एका चाळीत राहतो ना आपण. ती बनी आणि मी लहानपणी एकत्र खेळलोय, एकत्र अभ्यास केलाय, आणि आपल्याला काय करायचंय? काय करायला हवं? तुम्ही नुसतं बघत राहायला हवं कि आपण कौतुक करायला होत? छान हा गुड अप्पा जे करताय ते खूप चांगलं.
0: अगदी बरोबर आहे तुझं. एका चांगल्या नागरिकाचं तू कर्तव्य बजावलंस. या असल्या लोकांच्या सवयी जायलाच हव्यात, नाहीतर राईचा पर्वत झाला तर प्रत्येक घराला आग लागेल, आणि आग लागल्यानंतर आरडाओरडा करून आकांड तांडव करण्यात काहीच अर्थ नाही.
2: थँक्यू बाबा. बाबा मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यामुळे मला धीर येतो, सहनशक्ती वाढते. बाबा काही झालं तरी मी अन्याय सहन करणार नाही, भले मग तो माझ्यावर झाला असेल किंवा आणखीन कुणावरही. अहो बाबा, आज त्यांनी बनीवरती हात टाकला, उद्या आणखीन कुणावरही टाकतील. बाबा ही वाळवीची कीड आहे, हिचा बंदोबस्त आपण केलाच पाहिजे. हो पण बाबा एक नक्की, आजच्या प्रसंगामुळे ते पुन्हा कुणाच्याही वाटेला जाणार नाही.
3: कोण आहे?
1: कोण? अप्पा साहेब. आणि त्यांच्याबरोबर पोलीस?
3: हो पोलीस.
1: काय हवंय? कोण हवंय?
3: चला चला बाजूला वा.
4: ए कुठे आहे तो हरामखोर?
3: तो बघा तो बघा तो काय बघा कसा घमेंडी तो भाई.
4: काय रे, एवढ्या मोठ्या माणसाला मारताना तुला लाज नाही वाटली काय रे? एवढं मारायचं? तू काय स्वतःला हिंदी चित्रपटातला नट वगैरे समजतोस की काय? उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे.
2: आपण त्यांनी काय केलं ते तरी विचारू ना.
3: काय रे, काय केलं मी? काय केलं? त्या बंदीला हंडा उचलायला मदत करत होतो ना मी.
2: बस एवढंच अप्पा, वयोमानानुसार आता तरी खरं बोलायला शिका.
3: म्हणजे आता मी खोटं बोलतोय? तुला काय नाही वाटलं मी काय तिचं नाव ती बाबा पन्नी पन्नी पन्नीशी लगट करत होतो? अरे माझ्या मुली सारखी ती सांगतो महाशब्दे असते ना, तर त्यांनी सुद्धा तिला मदत केलीच असते की नाही? काय हो महाशब्दे?
2: खरंय, पण माझ्या वडिलांचा हेतू शुद्ध असता.
4: रामाच्या अवतारा, आधी पोलीस स्टेशनकडे चलायचं बघ. तुझा सगळा माझच उतरवून टाकतो. अप्पा साहेबांनी रितसर कंप्लेंट केली आहे.
1: अरे काय, माझा मुलगा पोलीस चौकीत?
0: हे बघा, तुम्हाला असं नेता येणार नाही. त्याला त्यानं काय केलं
4: तुमचं? विचारताय तुम्ही? विचारताय म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते असं.
2: साहेब
4: हे बघा, तू मध्ये बोलायचं नाही, तू मध्ये बोलायचं नाही. हे बघा, अप्पा साहेबांनी आता कंप्लेंट दिली आहे, त्याला आता तिकडे आम्हाला आत घ्यावं लागेल. नंतर बनीची जबानी घेऊ.
3: कळलं?
4: बनीच्या जबानी नंतर सोक्ष मोक्ष होईल, तोपर्यंत आमच्या तो कस्टडीत राहील. चाल बघतोस काय? बघतोस काय?
3: चल आता दाखवतो 14वे रत्न.
0: कुठल्या शब्दावर अडलो तुम्ही?
5: लहान वयात पोलीस चौकी म्हणजे? राजेशचं पुढे काय झालं महाशब्दे?
0: काय होणार मुली, कारण नसताना पोलीस स्टेशनला डांबला गेला. काही दिवसांनी मी माझ्या ओळखीनं त्याला सोडून आणला, पण आतमध्ये गेल्यावर राजेशचा राजू झाला. जेलमध्ये नको त्या लोकांची संगत लागली त्याला. बाहेर येऊन चक्क मारामारीची कामं घेऊ लागला. सुपारी शब्द सराईतपणे वापरू लागला. मी विचारलं तर म्हणतो मला आता एकेकाचा सूड घ्यायचा आहे. मी म्हटलं बाबा सूडाचा प्रवास थांबत नाही, वाटल्यास आपण नवीन जागा घेऊ, इथून निघून जाऊ. तर म्हणाला कुठेही गेला तरी सगळी माणसं सारखीच, एकेकाला वटणीवर आणायचं आहे मला. काही दिवसांनी कारण नसताना पोलिसांनी त्याला आत केलं. जाऊ दे, कटू आठवणी कितीही उगाळल्या तरी उत्तर शून्य. कोणतं अक्षर आलं?
6: नाही नाही नाही, नुसतं महाशब्दे आम्हाला सांगा की कारण नसताना पुन्हा अटक केलं त्याला.
0: हो ना, पुन्हा अटक केलं दंगलीच्या दिवसात. एकदा जेलमध्ये गेल्यावर त्यांच्या लिस्टनुसार.
7: इन्स्पेक्टर साहेब, राजेशला आत का केलंय?
8: संशयावरून.
7: हो कसला संशय?
8: हे बघा, शहरात वातावरण एकदम तंग आहे, सगळ्याच गुंडांना संशयावरून आत केलंय.
7: पण राजेश काही गुंड आहे का? चांगला शिकला सवरलेला मुलगा आहे तो.
8: हे बघा बाई, पोलीस स्टेशनला एकदा आतमध्ये आलं की आमची लिस्ट तयार होते, आणि मग त्या माणसांना आम्ही कधीही आत करतो.
7: पण काही गुन्हा नसताना?
8: तुम्हाला सांगितलं ना, गुन्हा असो वा नसो ही परिस्थिती डाऊन होईपर्यंत आम्हाला त्याला आत ठेवायलाच लागणार. वॉन्टेडच्या लिस्टवर आहे तो.
7: त्याला असं गुंडांच्या लिस्टवर ठेवू नका हो. हे खरंय की त्यानं काही मारामाऱ्या केल्यात, पण आजपर्यंत त्याने ज्याला कोणाला मारलंय ना, ते अन्यायाचं न्यायात रूपांतर करण्यासाठी. आणि अहो 90% लोक अन्याय गुपचूप सहन करतात. कुणीतरी अन्यायाला प्रतिकार करायलाच हवा ना.
8: हो, त्यासाठी आम्ही आहोत ना. अहो, कायदा हातात घ्यायचा. स्वतःला समजतो कोण काळा पहाड की रॉबिनहूड, आणि अन्यायाचा कसला घेऊन बसला तो. अहो, मागच्या वेळेला ती चाळीतली केस, ती बनी ती हा त्याच्या बाजूने बोलली का?
0: हा, हे मात्र खरं आहे. हा, त्या मुलीनं आम्हाला चांगलंच तोंडघशी पाडलं.
7: ते सगळं जाऊ द्या, पण त्याला आता सोडून द्या. प्लीज प्लीज साहेब.
8: बाई बाई, हे बघा, माझं फुकट डोकं खाऊ नका. सांगितलं ना, परिस्थिती निवळल्यानंतर त्याला सोडून देऊ म्हणून.
7: अहो, म्हण तोपर्यंत नको त्या लोकांच्या तो राहणार. त्यांच्या नको नको त्या गोष्टी ऐकून नाही नाही ते करायला उद्युक्त होणार. पुन्हा पुन्हा गुन्हा घडणार आणि पुन्हा तुम्ही त्याला आत करणार. हे दुष्ट चक्र थांबणार तरी कधी?
8: बाई, तुम्ही एवढं तावातावानं बोलताय, तुमचं त्याच्याशी काय नातं आहे?
7: हे बघा, इथं नात्याचा प्रश्न नसून तत्वाचा आहे. आपला कायदा नेहमीच म्हणतो ना, 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता का म्हणे?
8: तुम्ही कितीही आरडाओरडा केलात तरी मी काहीही करू शकत नाही. तुम्ही निघा आता, मला माझं काम करू द्या.
0: चल श्यामली, यांच्या पुढे आपलं काहीही चालायचं नाही.
7: अहो, पण
0: एकदा कानफाट्या झालाय ना तो.
7: बाबा, पण या अशा न्यायामुळे तो जमिनीवर येण्याऐवजी नरकात जाईल. बाबा, मी काहीही करेन, पण राजेशला पुन्हा आपल्यात आणेन.
0: बेटा, सध्या आपल्या हातात मूग गिळून गप्प बसणं एवढंच आहे. शेवटी ज्याचं त्याचं नशीब पडायचं. राजेश श्यामली छान जोडी होती. श्यामली साधी भोळी मुलगी, राजेशसाठी पोलीस स्टेशनवर बिनधास्त इन्स्पेक्टरला जाब विचारणारी, राजेशची प्रेयसी, त्याच्यावर मनोभावे प्रेम करणारी, वेळ प्रसंगी त्याच्यावर रागवणारी आणि रागवल्यावर त्याच्यासाठी उपाशी राहणारी, हट्टी, आग्रही.
9: लग्न झालं दोघांचं?
0: लग्न झालं, पण दोघांचं नाही,
9: मग
0: तिच्या एकटीचं, दुसऱ्या कोणाशी तरी. कारण राजेशची वाटच भिन्न झाली होती ना. प्रति जाऊ दे, आपण अंताक्षरी खेळूया. राजेशचा श, श म्हणजे शेखर. आता तुम्ही र वरून. हा, र वरून.
9: नाही नाही नाही नाही, महाशब्द चे आता अंताक्षरीतला रसच उडून गेलाय हो. मग सांगा, राजेशचं पुढं काय झालं? काय करतो तो सध्या? कुठे असतो? कुठे नोकरी करतो का?
0: पुढं काय राजानो, राजेश नको त्या लोकांच्या सामील झाला. सुरुवातीला 1-2 दिवसांनी घरी यायचा, मग 8 दिवसांनी यायला लागला. त्याची आई त्याच्या अशा वागण्यामुळे हार्ट अटॅक येऊन गेली. ती गेली त्या दिवशी, तो तिला बघायला आला, पण तिला स्मशानापर्यंत न्यायला सुद्धा त्याला वेळ नव्हता. म्हणाला, बाबा सॉरी, निघायला हवं. आणि एक दिवशी चांगली मारुती गाडी घेऊन आला. बरोबर 2 मित्र होते. मित्र कसले म्हणा, गुंडच होते ते.
2: बाबा, मुद्दामून भेटायला आलोय, जरा गाईत.
0: अरे अरे, बऱ्याच दिवसांनी आलाय, जरा बस तरी.
2: बसायला अजिबात वेळ नाहीये. आमच्या लाईनी थांबला तो संपला. बॉसने माझा एरिया बदललाय, मला दुबईला पाठवतोय.
0: एरिया दुबई?
2: होय बाबा, बॉसची ऑर्डर आहे ना. त्याच्या म्हणण्यानुसार मी मुंबईत जास्त दिवस राहणं बरोबर नाही, डेंजर आहे. हे काय बाबा, गप्प का? तुम्हाला काय वाटतं?
0: काय वाटणार, काय वाटणार रे, काय बोलणार राजा? अरे अरे, तुझं हे रूप बघून माझी बोबडी सोळले. मला मला लहानपणचा राजेश आठवतोय. घराबाहेर मोठा आवाज झाला की हिच्या खुशीत मान लपवणारा, घरातले दिवे गेले की दरवाजा घट्ट बंद केलाय की नाही हे चाचपून पाहणारा.
2: ओ बाबा, जास्त सेंटिमेंटल होऊ नका. आता या चिखलात रुतलो, यातून बाहेर पडणं कठीण आहे. माझ्या नावावर दोन मर्डर केसेस आहेत.
0: काय काय म्हणालास तू?
2: मर्डर केसेस. यस.
0: अरे अरे पण
2: रिलॅक्स बाबा, रिलॅक्स. अहो एवढं घाबरता कशाला? आमच्या बॉस कडे तर 15-15, 20-20 मर्डर केसेस असलेली माणसं आहेत. काय बंड्या?
10: हा बाबा सही बोलताय राजू भाई.
2: यांनी 25 केलेत बाबा. तुम्हाला खरंच सांगतो, खऱ्याची दुनिया नाहीये. नाहीतर सुरुवातीलाच आपांच्या बाबतीत जेलची हवा खायला लागली नसती मला.
0: हे बघ बेटा, बेटा बेटा सोडून दे सगळं, सोडून दे. आपण आपण एकदा पोलिसात जाऊ, सगळा खरा वृत्तांत सांगू. काय आहे, थोडीफार शिक्षा होईल, पण नंतर बाहेर येऊन सुखाने राहा. हे बघ, मी तुझ्यासाठी नोकरी बघेन, एखाद्या सुशिक्षित मुलीशी तुझं लग्न लावून देईन.
10: क्या बोलतय बाबा?
2: बाबा आता मला सुखाने निरोप द्या ना, विनोद कशाला करताय? पुन्हा जेलमध्ये आणि बाहेर आल्यावर नोकरी आणि लग्न. एवढं आयुष्य आरामात जीवन चाललेलं असताना पुन्हा खडी फोडायला, एका महिन्याच्या पगाराच्या तिप्पट पैसा दिवसाला मिळत असताना नोकरी, आणि तुम्हाला ऐकवणार नाही बाबा. पण आपलं रोजच लग्न होत असताना ते मुंडावळ्या बांधून केलेलं लग्न बंड्या.
10: क्या राजू भैया?
2: नाही बाबा नाही, आता फक्त बॉसचा आदेश, त्याच्यासाठीच जगायचं आणि त्याच्याच गोळीने मरायचं. मी निघतो बाबा, दुबईहून तुम्हाला तार करेन.
11: महाशब्दे, तुमची संपूर्ण कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटासारखीच वाटते हो.
9: हो ना, मेलो ड्रॅमॅटिक पण खरी.
0: मुलांनो, वास्तव हे कधी कधी एखाद्या कहाणीपेक्षाही भयंकर असत, पण त्यापासून दूर न पळता ते पचवायला लागत. मी तर म्हणेन पचवणं भागच पडत, दुसरा इलाजच नसतो.
5: महाशब्दे, सध्या तुम्ही एकटेच राहता?
0: राजेशची आई गेल्यापासून एकटाच, पण कॉलेजमध्ये माझा वेळ चांगला जातो. खरं सांगतो मुलांनो, माझ्यासारख्या समवयस्क माणसांपेक्षा मी तुमच्यासारख्या लहान मुलांच्या मध्येच जास्त रमतो.
5: पण खरंच एवढं दुःख पचवून आनंदी राहणं म्हणजे जरा कठीणच आहे.
0: नो नो सिम्पथी, नो सिम्पथी, आय हेट सिम्पथी. माणसानं आयुष्याकडून पराभव न स्वीकारता जीवनावर स्वार व्हायला शिकलं पाहिजे. कुणासाठी थांबायचं नाही, कुणाची प्रतीक्षा करायची नाही, मिळेल त्याच्याबरोबर चालत राहायचं. गत आयुष्यातील कटू आठवणी उगाळण्यापेक्षा येणाऱ्या जीवनाला आनंदाने सामोरं जायचं.
9: पण महाशब्दे, तुम्ही दादरच्या कॉलेजात शिकवता ना, मग आज इथे पार्ल्यात कसे काय आलात?
0: मला वाटलंच हा प्रश्न मला कोणीतरी विचारणार म्हणून. दादरच्या कॉलेजात शिकवणारा प्रोफेसर आज पार्ल्यात का आलाय?
9: हो ना,
0: आणि तो सुद्धा इथं का थांबलाय? मित्रांनो, अंताक्षरी अर्धवटच टाकावी लागणार आहे, कारण आता माझी निघायची वेळ झाली. जुहूला शीतल अपार्टमेंटमध्ये राजेशचा मित्र राहतो, त्यानं मला दुपारी 12:30 भेटायला बोलवले. विचारा का?
5: का?
9: का?
5: परत काही प्रॉब्लेम?
9: काही प्रॉब्लेम
0: नाही बाळानो, आता प्रॉब्लेम संपले. कारण माझ्या राजेशला 3 दिवसापूर्वीच घरात गोळ्या घालून कोणीतरी मारलं, अगदी चिंधड्या उडवल्या शरीराच्या.
9: काय म्हणजे 2 दिवसापूर्वीच पेपरात बातमी आली होती की राजूची दुबईत हत्या? तो
0: होय राजानो, होय. माझ्या राजेशचीच बातमी होती ती.
9: माय गॉड, बापरे.
0: बेवारशी म्हणून त्याचं प्रेत झाडलं गेलं.

त्याच्याच अस्थी घेऊन त्याचा मित्र आलाय. त्या नेण्यासाठी त्यांनी मला बोलवलंय. दुपारी 12:30 वेळ होती, तोपर्यंत मला वेळ काढायचा होता म्हणून तुमच्यात येऊन बसलो. छान वेळ गेला, छान वेळ गेला. पण अंताक्षरी रंगली असती तर अधिक बरं वाटलं असतं. खरं तर हल्ली तुमच्या एवढ्या प्रत्येक मुलात मी राजेश बघतो. मला कळतं, मला कळतं ते मृगजळ आहे, तरी आभासाला थोडा वेळ वाचतो समजतो. मित्रांनो,

0: मित्रांनो, तुमचं हे वय फसवं आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. अन्यायाचं न्यायात रूपांतर करा. अन्यायाचं निवारण करा. पण त्याचबरोबर सुडाचा प्रवास सुरू करू नका. सुडाचा प्रवास कधी संपतच नाही आणि त्यामुळेच राजेशचा राजू होतो. आयुष्य हे चालण्यासाठी आहे, फरफटवण्यासाठी नाही. कुणासाठी थांबू नका, कुणासाठी रडू नका आणि गत आयुष्यातील कटू आठवणी न उगाळता येणाऱ्या आयुष्याला आनंदाने सामोरं जा. गुड बाय अँड गुड लक.
1: गुड बाय मिस्टर.
2: गुड बाय.

0: आताच आपण अंताक्षर हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते शिरीष सुकटणकर. यातील भूमिका आणि कलावंत राजेश, शेखर फडके, निखिल यतीन ठाकूर, नीता वंदना पवार, नीलिमा रेशमा गावकर, श्यामली धनश्री करमरकर, अनिल मयुरेश शिर्के, इन्स्पेक्टर प्रवीण चिपळूणकर, आई कमलिनी विजयकर, महाशब्दे सनीरा रणदिवे आणि सादरकर्त्या उमा दीक्षित.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 33° सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 27° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 71% आणि सांताक्रूज इथं 75%. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 33° सेल्सिअस आणि 27° सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश अंशतः ढगाळ असेल आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अरुण डाते यांच्या स्वरात कवी

श्रोत्याहो, आत्ताच आपण अरुण दाते आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात आता आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची ही रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात के श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग रागेश्री. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. तर ऐकूया के श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग रागेश्री.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग रागेश्री ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत पैठणी या मालेचा भाग 11.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड, सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी आज ऐकूया या मालिकेचा भाग 11. श्रोते हो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
5: रसिक हो, वेगवान आयुष्यात काही लाटा थपडा देऊन जातात. नम्रतेच्या बाबतीत तेच झालं. त्यानंतर 8 महिन्यांचा काळ लोटलाय. नम्रताचं आणि शशांकचं विभक्त होणं कोर्टानं मान्य केलंय. चंद्रिका मात्र शशांकडेच वाढते. अक्षता मोहन शलाकाचं काय झालं ऐकूया पैठणीत.

0: मोहन, माझ्या मेकअप रूम मध्ये कशाला आलायस तू?
1: रागवलीस? कम ऑन डार्लिंग, किती रागवतेस तू?
0: गेले 15 दिवस आणि 15 रात्री यू वर ॲब्सकॉन्डिंग.
1: मंजुनी केवढा तमाशा केलाय सेटवर येऊन.
0: मग तो काय माझा दोष आहे?
1: कुठल्या चॅनलला, कुठल्याही पेपरला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये तिने. आय हॅड नो अदर ऑप्शन.
0: आता सेटवर कशाला आलायस पण तू?
1: अगं,
0: त्या शलाकाच्या घरात लपला होतास ना?
1: मी निरोप सांगायला आलोय तुला.
0: काय, कोणता निरोप?
1: की आपल्या हम दोनोतन रिप्लेस होतोय मी.
0: का? म्हणजे याचा अर्थ आता माझ्या भूमिकेवर सुद्धा गदा?
1: अगं,
0: टीआरपीची तर वाट लावलीच आहेस तू स्वतःच्या वर्तनाने.

0: अरे जीभ रेटते कशी रे आपल्या फ्लॅटची असं म्हणायला. इट इज माय ओन फ्लॅट.
1: हे बघ,
0: माझा घामाचा पैसा वापरून घेतलेलं घर आहे, त्याच्या एका इंचावरही तुझा अधिकार नाही, समजलं ना?
2: मोहन, तू इथे काय करतोयस? हा,
0: तो इथे काहीही करत नाही. शलाका, तुला काळजी करायची जराही गरज नाही आहे. मंजूला सोडलं, मला सोडलं, आणि आता मालिकाही सोडतीये त्याला, हेच सांगायला मला आलाय तो इथे. आणि त्याला धरून ठेवण्यात मला काही इंटरेस्ट उरलेला नाही आहे. मोहन इज हाईट ऑफ डिसऑनेस्टी.
2: मालिकेतून केवळ त्याचीच रिप्लेसमेंट होत नाही अक्षता, तुझीही होतीये. डू यू रिमेंबर, काही काळापूर्वी तू मला याच सेटवर मोहनच्या मेकअप रूममध्ये म्हणाली होतीस, आता तू मर, प्रत्यक्ष जीवनात कितीही जग ग, पण मालिके तुझं मरण निश्चित आहे. काय गंमत आहे बघ, ह्याच्या एक्झिटचा शॉक तुला बसतो, आता हम दोनों तू मरणार आहेस.
0: शलाका,
2: दोनच दिवस उरलेत तुझे. हा, कालाय तस्मै नमहा. बाय डार्लिंग.
1: अक्षता, अक्षता, आय एम रिअली सॉरी, प्लीज चिडू नकोस माझ्यावर.
0: फ्लॅटची चावी हवी होती ना तुला? तिथून फक्त तुझं सामान उचलून घेऊन जा, घे, आणि शेजारच्या मीनू आंटी जवळ चावी परत दे.
1: अक्षता,
0: यू रुइन मी, बट आय शॅल नॉट क्राय. तुझं सगळं सामान मी आपल्या बाहेरच्या खोलीमधल्या सेटीपाशी बॅगेत सकट पॅक करून ठेवलंय आधीच.
1: अक्षता,
0: तू आणि शलाकाच्या बातम्या झळकायला लागल्यापासून जा जा ते सामान सुद्धा घेऊन जा. फक्त तिथल्या खोल्या खोल्यांमध्ये काही सुखद आठवणी आहेत, त्या नको चोरून नेऊस म्हणजे झालं.
1: अक्षता प्लीज.
0: नाही, आय वोंट ब्लेम यू मोहन. आणि हे शेवटचे अश्रू आहेत, ते माझ्यासाठी आहेत, तुझ्यासाठी नाहीत. मी मंजूपासून तुला हिरावून घेतलं. आय हॅड टू पे फॉर दिस. ह्या जन्मीच भेडावं लागतात म्हणतात ना. नो रिग्रेट्स. जा तू
1: अक्षता प्लीज.
0: जा तू.

0: कशी आहेस तू?
1: आला शशू.
0: हो, त्या चॅनलवर मोहन शलाका पुराण चालू झालं ना, तसा खाडकन बंदच केला मी टीव्ही. आलो इकडे निघून.
1: बरं केलंस, खूप एकटं वाटत होतं.
0: अक्षता, ए तुला तुला आठवतं अक्षता? बघ म्हणजे लहानपणी ना मुलं मला खेळात एकटी पाडायची, तेव्हा तू कशी माझ्यापाशी नवा चेंडू घेऊन यायचीस, आठवतं? तो लाल सोनेरी चेंडू ना अख्ख्या गँगचं आकर्षण होता. म्हणजे जो कोणी शशूशी बोलेल त्यालाच या चेंडूला हात लावायला मिळेल असं म्हणून तू मुलं परत गोळा करायची, आठवतं तुला? आय कॅन नेव्हर फॉरगेट दॅट. अगं, नम्रतापासून माझी कायदेशीर सुटका व्हावी म्हणून केवढी धडपड केलीस तू. हा, यू आर माय स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट अक्षू. तू आणि आई माझ्या आयुष्याचे पिलर्स आहात तुम्ही, पिलर्स.
1: शशू, बरं चंद्रिका कशी आहे? तिला कधी आणलंस?
0: चंद्रिका? अगं, बाबांनी सोडलं तर आणणार ना.
1: म्हणजे
0: बाबांचं खेळणं झाली आहे ती.
1: शशू, मी थोडे दिवस हे घर बंद करून तिकडेच राहायला येणार आहे. इथे घरभर मोहनच्या आठवणी विखुरल्यात. नको वाटतं मला, जगणंच नको वाटतं. माझं सगळं आयुष्य अस्थिर आहे. अस्थिरतेनं ठाण मांडून स्थैर्य पटकावलं माझ्या आयुष्यात. शशू, आय नीड अ ब्रेक. आपण कुठेतरी जाऊया का?
0: अक्षू, तू घरी येतेस ना? अगं मग तुला आणखी कुठे जाण्याची गरजच नाही आहे. अग तुला सांगतो, चंद्रिका आहे ना, चंद्रिका, ती तुला जगातला अवघा निष्पाप गोडवा आणून देईल बघ, असा हातामध्ये आणून देईल. बाबा तिला पाकळी म्हणतात, पाकळी. आणि अक्षरशः फुलाच्या पाकळीसारखे जपतात तिला. तुझा विश्वास नाही बसणार. बाबा हल्ली क्लबवर कमी आणि पाकळीजवळ जास्त असं रुटीन आहे त्यांचं. मी सुद्धा खरं तर तिच्याच ओढीनं ऑफिसमधून परतत असतो.
1: समथिंग टू लुक फॉरवर्ड. चल, माझं सामान आवरूया, बॅगेत भरूया.
0: तुला तुला आठवतं का अक्षू?
1: काय रे,
0: आपण चौघं शिमल्याला चाललो होतो.

0: मी माझ्या बॅगेत माझा युनिफॉर्म आणि स्काउटचा ड्रेस भरला होता. कसली हसत सुटली होतीस तू तेव्हा.
1: खरंच शशू, लहान पण कधीच संपू नये, आपण कधीच मोठं होऊ नये असं वाटतं ना. आईच्या पदराला धरून सगळी सुख दुःख तिच्यावर टाकून देऊन उंडारण्यात कसली मौज असते ना. गेले ते दिवस आता.
0: अगं पण आता लहान म्हणजे किती लहान होता येणार आहे तुला ठाऊक आहे का काही. अक्षता देवी तुम्ही चक्क 8 महिन्यांच्या होणार आहात, 8 चंद्रिके एवढ्या.
1: धड बारस सुद्धा झालं नाही ना बिचारीचं. तिच्या आईचे हिस्टेरिक अटॅक्स, कोर्टाची केस, धावपळ, तगमग,
0: आता संपलं ना सगळं.
1: हो
0: तू म्हणतेस तशी त्या भळभळत्या जखमांवर दुःखावर मी शस्त्रक्रिया केली.
1: बघतोस का शशू?
0: हा. नाही तूच बघ ना. अगं तुझे कोणी ते निर्माते बिरमाते असतात नाहीतर फॅन्स असतात. अरे व्हॉट डू आय नो अबाउट युअर प्रोफेशन.
1: बरं ठीक आहे,
0: बोल ना.
1: हॅलो
2: शशू, आलाय ना तुझ्याकडे?
1: हा आई. हो आलाय, एक मिनिट हा. हे घे शशू, आईचा फोन आहे.
0: हा आई. हो आम्ही दोघं येतोय घरी, येतोय.
2: हा
0: चंद्रिका कशी आहे?
2: अरे तेच सांगायला फोन केला, अर्जुनची खेळतीये. या लवकर या, खेळण्यांची हिसका हिसकी करतायत दोघ. लवकर या बघायला. तुला सांगते सगळ्या दुःखांचा परिहार आहे बघ त्यांच्या बाळलीला म्हणजे.
0: खरंय खरंय. बरं आलोच आलोच.
2: हा
0: ए अक्षू, चल चल चल, संगीता अर्जुन पण आलेत घरी. लेट्स गो.
1: चल लवकर.
0: से ऑन आवर मार्च, रेडी स्टेडी अँड
1: गो.
2: संगीता, अर्जुन आणि चंद्रिका कुठे आहेत? आवाज नाही ऐकू येत अजिबात.
3: अहो ललिता त्यांना खालच्या नर्सरीत घेऊन गेलीय. मुळीच काळजी करू नका, बाबा सुद्धा बरोबर आहेत ललिताच्या.
2: विश्वनाथ म्हणजे चंद्रिकाचं मोठं खेळणंच आहे. अगं त्यांचे केस काय ओढते, कान पकडते, नाक धरून ठेवते, घोडा घोडा करून घरभर रांगायला लावते. पण एक शब्द यांच्या तोंडून निघत नाही. सारखं पाकळी पाकळी करत घरभर हिंडतात तिच्या पाठीमागे. तुला सांगते संगीता, चंद्रिका म्हणजे ना सुखाचं बाळलेणं आहे बघ.
3: खरे मावशी, नम्रताचा कधी फोन येतो का हो बाळासाठी तरी?
2: म्हणजे तुला ठाऊक नाही? शशांक काही बोलला नाही का?
3: नाही हो. कशाबद्दल? म्हणजे नम्रताबद्दल का?
2: अगं नम्रताची आई तिला लोणावळ्याच्या आश्रमात घेऊन गेली. तिथे तिच्यावर मानसोपचार करणार आहेत म्हणे.
3: अरे बापरे. पण बरं आहे एका अर्थी. फार व्हायलंट होते ती वेळोवेळी. बरं वाटेल तिला तिथे, बरं वाटू बिचारीला.
2: हो ना. पण तुला सांगते संगीता, त्या मायलेखीनाच उपचाराची गरज आहे बघ.
3: मावशी, हे लग्न टिकावं म्हणून शशांकनं किती प्रयत्न केले.
2: अगं लग्न टिकावं अशी दोघांनाही इच्छा असावी लागते ना.
3: खरंय.
2: असो, ते आता सगळं संपलंय. एक अध्यायच समाप्त झाला म्हणणं. पाणी जसं एक रस्ता बंद झाला तर नवीन वळण घेतं आणि पुन्हा प्रवाही होतं, तसंच जीवन असलं पाहिजे ग. सतत प्रवाही आणि नितळ.
3: मावशी, तुमचा सहवासच माणसाला खूप काही शिकवून जातो, जगण्याची उमेद वाढवतो.
2: खरंच का ग?
3: खरंच. मी कधीच विसरू शकणार नाही तुम्ही मला परत आयुष्यात उभं केलं.
2: अगं पुरे पुरे. संगीता, हे मुलांशी खेळत बसले ना तर त्यांना अजिबात भान राहत नाही वेळेचं. आणि त्या नर्सरीत झाडांपाशी डास बीस असले तर पंचायत.
3: हो हो.
2: तू घेऊन ये बघू अर्जुन आणि चंद्रिकाला, अगदी दामटवूनच घेऊन ये. आणि ललिताला सुद्धा सांग मी बोलवले म्हणून. मी तोवर बाळांसाठी खिमट तयार करते, मग छानसं खातील, मग पेंगुळतील.
3: बरं
2: जा लवकर.
3: हो.

0: मंजुषा
1: तुम्ही काय हवंय आता? चुकून आलात का या घरी?
0: हे असं कधी याआधी बोलली नव्हतीस तू. नेहमी मी आल्या आल्या स्वागत करायचीस माझं.
1: मोहन, तेव्हा मी असहाय्य होते, अगतिक होते, पैशांसाठी दिनवाणी होते. आणि आज न उद्या माझा नवरा जुन्या प्रेमाची आठवण ठेवून परत येईल या आशेवर होते. मुलांना पित्याचा आधार असायलाच हवा हा वेडा हट्ट होता रे मनाचा. पण मोहन, आता मंजू लेची पेची नाहीये. मी अक्षताच्या आईच्या मदतीनं उभी राहिली. सुमती मावशींनी मला निरामय या वृद्धाश्रमाची 25 रुपयांची ऑर्डर मिळवून दिली
0: आहे. बरोबर आहे. शेवटी खाणावळवालीचीच मुलगी आहेस ना तू, दुसरं काय करणार आहेस तू आयुष्यात? अगं संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो एक प्रसिद्ध नट म्हणून, पण तू इथे हा असा कळकट धंदा करतीयस आणि तिकडे स्टुडिओत येऊन सेटवर तमाशा करेपर्यंत मजल मारतीयस
1: का? मिरच्या झोंबल्या नाकाला. बायको आणि मुलांना वाऱ्यावर सोडून दिलंस तेव्हा काय अवस्था होती माझी? तुला काय म्हणा त्याच? मी हरिहरेश्वरच्या समुद्रात जीवही दिला असता रे, पण दीप आणि कळीकडे बघून आत्महत्येचा विचार मनाड केला. तू पळपुटा निघालास भ्याड आणि भेकड.
0: म्हणजे अगं काय, हा असा दरवाजा अडवून आणखी किती वेळ व्याख्यान देणारेस मला? जरा आत तर येऊ देशील?
1: आत यायचंय, ये की, पण कोणतीही आशा ठेवून येऊ नकोस. दीप आणि कळी शांत झोपली आहेत दोघं, त्यांना उठून त्रास देऊ नकोस. अरे, बापाची कर्तव्य ज्या पुरुषाला पार पाडता येत नाहीत त्यांना सटीसामाशी येऊन मुलांचे मुके घेऊ नयेत. त्यांना दुबळं करू नये, खोटी आशा लावू नये. या मोहनराव, जाताना प्रत्येक वेळी न सांगता गेलात, पण इतपर घरात येताना माझी परवानगी घेऊन यावं लागेल.
0: ठीक आहे, जरा बसू का इथे या कोचावर?
1: बसा की, माझ्या कष्टांचा असला तरी हरकत नाहीये. बसा, बोला आता, पण हळू आवाजात. मुलं झोपली आहेत.
0: मंजू, जरा काही दिवस माझं सामान मला इथे ठेवायचं होतं.
1: का? त्या अक्षतानं लाथ मारली वाटतं.
0: हे बघ, मी सोडलंय ते घर.
1: अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं अक्षतानं घालवून दिलं.
0: बोल बाई बोल, तुझा वाट चुकलेला नवरा आहे ना मी, बोल तू.
1: मोहन, शलाकाशी आपण धर्मांतर करून लग्न केलं ना?
0: मंजू,
1: करा नाही तर मरा. मला काय त्या गोष्टींच, काहीही सोयरसुतक उरलेलं नाहीये.
0: किती कडवट झालीयस तू.
1: ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुम्हाला माझ्या यातनांची कशी ओळख व्हावी?
0: आता दर महिन्याला मी पोटगी देत जाईन बास, अगदी 15,000 पर मंथ, तुमच्या तिघांचे प्रत्येकी 5,000.
1: पोटगी त्यांना देतात ज्यांचे घटस्फोट होतात मोहनराव?
0: हो, म्हणजे तसं होच.
1: अच्छा, म्हणजे तुम्हाला घटस्फोट हवाय तर?
0: म्हणजे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी.
1: बायको नावाच्या प्राण्यानं नेहमी अंडरस्टँडच करायचं असतं, मला ठाऊक का नाहीये?
0: अगं
1: मोहन, 8 महिन्यांपूर्वीच मी माझ्या मनावर शस्त्रक्रिया केली आहे. मला त्या कागदी घोड्यांची आता कोणतीही भीती वाटत नाही. तुला घटस्फोट हवाय ना? जरूर मिळेल. वकिला कर्वी कागद पाठव, मी अगदी विना तक्रार सही करेन. भिकेमध्ये मिळणारी उष्टीपत्रावळ हवी आहे इथे कोणाला? लोक मला मुळेच हसणार नाहीयेत.
0: मंजू,
1: मोहन तुलाच हसतील.
0: हे बघ, जरा हळू बोल, मुलं उठतील नाही तर.
1: वा, केवढी आहे ही जाणीव. मोहन, आपणच हात उंच करा आणि आपलं सामान माळ्यावर ठेवा. शलाकाच्या दारातून घरात प्रवेश मिळाला की घेऊन जा, किंवा मी सुद्धा रिक्षानं पोचवून देईनच की. आता मात्र निघायचं बघा, मला आता जेवून झोपायचंय. उठा आता.
0: मंजू अगं,

0: शशांक उठ रे राजा, उठ उठ। अरे ही बघ, तुझी छकुली बघ कशी खेळतीये ती, आणि हे तर उठून फिरायला गेले सुद्धा।
1: गुड मॉर्निंग आई।
0: गुड मॉर्निंग।
1: काय करतेस, चहा करतेस?
0: आम्ही आता तेलू मालू करणार। माझी छकुली एवढी आनंदात असते तेलू मालू करताना, हो का नाही?
1: आई अगं, ही काम तू त्या ललिताला सांगत जा ना, किती दमतेस तू।
0: छे रे, माझ्या आजची सर का त्या मुलाच्या बाईला
1: आहे। आई, आज मी करतो तेलू मालू चंद्रिकेला।
0: तू?
1: हा अगं, तिची माऊली नाहीतरी मीच होणार ना।
0: मग घ्या शशांक महाराज।
1: ओ
0: घ्या घ्या सांबळ, एक गुलाबी गाठोड घ्या तुमचं।
1: ओय ओय ओ, आले आले आले। ए ए ए, माझ्या छबुकल्या, माझी लालाची मैना ना ग तू, नानी माझी की। ये ये ये,
0: आता चहा टाकते मी।
1: हो,
0: तुम्ही करा तुमच्या राणीला तेलू मालू। मग मी तिला उनून पाण्याने नाऊ मकू घालणार, काजळ तीट लावणार।
1: ये ग बाळा ये।

0: आजचा पेपर वाचला साई?
1: वाचला.
0: मोहन दुबईला गेलाय रमण कुमार बरोबर. रमण कुमार बाहेर देशात प्रोग्राम करणाऱ्या लोकांमध्ये बॉस आहे आई, बॉस, बडी पार्टी. त्या शलाकाला बरोबर घेऊन गेलाय. वाचलास का तू?
1: हो वाचलं ना, आणि विसरूनही गेले. त्याच्या आयुष्यात काय घडतं या गोष्टीशी मला काय घेणं देणं आहे?
0: आई पण तू
1: विसरून जा राजा, विसरून जा, त्यातच सुख आहे. तुझ्या दुःखाशी यातनांशी आता त्याचा काय संबंध आहे? कशाला तू वाईट वाटून घेतेस?
0: आई पण सगळे पेपर्स, चॅनल्स, इंडस्ट्रीतली माणसं हाच विषय चघळत आहेत ग. आकाशचा काल रात्री उशिरा फोन होता. हम दोनों मालिका बंद पडली, जेवढे भाग शूट झालेत तेवढेच टेलिकास्ट करतील आई.
1: हे तर होणारच होत ना अक्षता. अगं मालिकेचा TRP घसरणं ही चॅनेलसाठी वाईटच बातमी असते. मालिकेच्या हिरोची पब्लिक इमेज ढासळली की TRP वाट लागणारच. अक्षू अगं इतके चॅनेल्स चालू आहेत, एक मालिका गेली तर दुसरी मिळेल.
0: इथे ब्रॅकेट असतं, प्रत्येक हिरोची आपली अशी एक खास फ्रेंड असते, तिचंच नाव तो रेकमेंड करणार. पुरुषांची सद्दी चालते ह्या क्षेत्रात. आई मोहनची आणि माझी जोडी फुटली, आता नवा साथीदार स्क्रीनसाठी शोधणं आलंच ना.
1: तुला एक विचारू?
0: काय?
1: तुला या अस्थिर आयुष्यातून सुटका हवी आहे का?
0: आई सुटका तर हवी आहे ग, पण मी दुसरं काय करू? 10 ते 5 नोकरी करणं मला नाही जमणार, सवयच नाही आहे मला त्याची. ते प्रोफेसर की करायला किंवा नोकरी करायला नको वाटेल ग मला.
1: एक पर्याय आहे.
0: पर्याय?
1: लग्न.
0: आई अगं पण लग्न संस्थेची मी आजवर टर उडवत आली आहे. मंजुषा आपल्या नवऱ्यासाठी माझ्याजवळ नागदुऱ्या काढायची, ते आठवलं ना की पोटात कालवतं माझ्या. खूप अन्याय केलाय मी तिच्यावर, आणि आता मला सोडून देऊन मोहन त्याचं उट्टं काढतोय. काही नाही ग, आय एम पेईंग द प्राईस ऑफ माय ओन मिस्टेक्स.
1: तुला कळतंय ना हे? मग झालं तर. आणि जरा मंजुषाकडे बघ, शिक्षण नाही तिच्या हातात, पण जी कला हातात आहे त्याचा उपयोग करून राहिली ना आयुष्यात परत उभी. अगं रोज 3:30 उठते, 25-25 डबे तयार करते ती त्या निरामय वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी, आपल्या दोन्ही मुलांना सांभाळते. म्हटलंच आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. अक्षु मंजुषाचं खरंच मला मोठं कौतुक वाटतं.
0: खरंच आहे, मला सुद्धा वाटतं तिचं कौतुक.

0: अरे शशांक, तू आज घरी कसा आलास? आता अगदी बिझी बिझी झालायस ना? चंद्रिकेने पुरतं बांधून टाकलंय बाळलीलांनी तुला.
1: अगं मलाच काय, अख्ख्या घराला वेळ लावलाय या पोरीनं. आता सुद्धा आजोबांबरोबर बागेतच गेली होती. आई आणि अक्षरा कुठेतरी शॉपिंगला गेल्यात, मी आलो ऑफिसातून आणि असं एकटं एकटं वाटायला लागलं ग, म्हणून आलो तुझ्याकडे. ए चित्रा मावशी कुठे गेली आहे? अर्जुनला घेऊन गेले का कुठे?
0: अगदी बरोबर ओळखलंस. आता आईंचेही गुडघे दुखत नाहीत की अंग दुखत नाही. आईंना सुद्धा अर्जुन टॉनिक मिळालंय ना.
1: खरंय खरंय, तुला सांगतो दोन्ही घरं या बाळांनी दुःखातून वर काढली. हा खरं की नाही संगीता?
0: अगदी खरंय, यू आर 100% करेक्ट. वाईट एकाच गोष्टीचं वाटत, माझ्या बाळाचं बारसं नुसतं कानात नाव सांगून झालं, कसला समारंभ नाही की थाटमाट नाही.
1: कमॉन संगीता, अगं बारसं बाळाला थोडंच आठवतं, मुंज आठवते मुंज. तू एक काम कर, अर्जुनची मुंज आहे ना ती अगदी थाटात कर. अगं माझ्याकडे बघ ना, माझी चंद्रिका जन्माला आली तेव्हा आमच्या घरात काय परिस्थिती होती तुला माहिती आहे. नम्रता किती हिस्टेरिक झाली होती. माय गॉड, आय हॅव क्लोज दॅट डोर ऑफ माय डार्क पॅच ऑफ लाईफ. एनिवे, अगं 8व्या वर्षी तुला मुलाची मुंज तरी करायला मिळेल, माझं काय? चंद्रिकेचं बारसं नाही, मुंज नाही, ओनली लग्न. लग्न तेही ती तिच्याच मर्जीनं करणार. अरे फिर भी हम खुश हैं संगीताजी.
0: आणि तू खुश आहेस हे बघून मला खूप आनंद होतोय शशांक. मावशी क्लासवर आल्या की सांगतात ना, तुझ्याबद्दल खूप बोलतो आम्ही.
1: हा मेरी बुराईया तो नहीं करती आप?
0: बिलकुल नहीं साहेबराव.
1: अरे वा, संगीता आई म्हणत होती की मेंटल हॉस्पिटल मधून तुला फोन आला होता म्हणून.
0: हो शशांक, आता माझी आई पुष्कळच बरी झाली
1: आहे. गॉड इज ग्रेट.
0: इनफॅक्ट तिला घरी आणण्यासंबंधीच फोन आला होता. माझ्या वडिलांचा काहीच पत्ता नाही, कुठल्या वाटाने निघून गेलेत कळायला काहीच मार्ग नाही. तिला कुठे एकटी ठेवणं आता मला खरंच धोक्याचं वाटायला लागलंय.
1: कशाला ठेवायची एकटी? आपण सांभाळू की?
0: आपण?
1: हो आपण.
0: तू काय बोलतोयस याची कल्पना आहे तुला?
1: पूर्णपणे.
0: तू मावशींशी बोललायस का या बाबतीत?
1: बोललोय, तिनंच सुचवलंय. अर्जुनला बाबा हवेत, चंद्रिकाला आई, शशांकला साथ देणारी पत्नी हवी आणि संगीताला एक विश्वासू सोबत हवी. ज्या सुखाची दोन जीवांना तहान आहे त्यांनी केवळ विचारायचा धीर होत नाही म्हणून एकमेकांपासून दूर राहायचं, सुखाची कवाडं बंद करायची. आईच म्हणाली मला, विचार तिला, ती हो म्हणाली तर एक नवं जीवन सुरू करा. आणि खरंच सांगतो माझ्या मनालाही उभारी मिळाली त्यामुळे. संगीता तू हो म्हणशील?
0: शशांक हो हो. सो कॉंग्रॅट्स, आईने गुड न्यूज दिली मला शशांक.
1: थँक यू. तुला सांगतो तिला विचारेपर्यंत ना मनात धाकधूक होती माझ्या. आता नम्रताच्या राज्यात माझ्या कॉन्फिडन्सची पूर्ण वाट लागली होती. काय काय म्हणायची मला, चम्या, शांबळू, बावळट, म्हणजे एवढाच मी. स्मार्ट, चलाक, इफेक्टिव्ह, ती आणि तिची ती आई बस.
2: शशांक आई काय म्हणते माहिती आहे ना?
1: काय ग?
2: देर इज नो यस्टरडे, देर इज ओनली वन डे, दॅट इज टुडे. टुडे इज ऑलवेज प्रेशियस बिकॉज इट बिल्ड्स टुमॉरो.
1: खरंय ग, अगदी खरंय. भूतकाळाचं भूत मानगुटीवरून उतरवून ठेवण्यातच खरी मौज आहे. आणि माझी आणि संगीताची वेवलेंथ ना अगदी चांगली जुळते.
2: खरंच तुम्ही दोघे दुःखाच्या पोलात भट्टीत चांगले शेकून निघालात, आता तुम्ही सुखाने संसार करा. ए चित्रा मावशीला सांगितली का ही आनंदाची बातमी?
1: हो हो, संगीताने एवाना सांगितली असेल, पण संगीताचा होकार मी स्वतः मिळवलाय अक्षू, मी या चम्या बावळट शशांकनं.
2: ए चम्या बावळट आणि तू ऐसे बोलने वाले जले तेरे दुश्मन.

0: सर आता त्या कडू आठवणी. आनंदाच्या वाटेवर आनंदयात्री हो तू, तू आणि संगीता, अर्जुन आणि चंद्रिका. आई आणि बाप असल्याशिवाय मुलांच्या आयुष्याला पूर्णत्व येत नाही म्हणतात ना, खरंच येते. आता चंद्रिकाला आई मिळेल, संगीतासारखी विचारी वत्सल आई, आणि अर्जुनला बाबा, माझा विवेकी प्रेमळ भाऊ. शशू, खरंच तुमचा संसार खूप सुखाचा होईल, खूप खूप सुखाचा, मला पूर्ण खात्री आहे. आणि माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू.
1: थँक्यू, थँक्यू अक्षता. अगं, संगीताच्या आईला वेड्यांच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतोय. आम्ही ना तिला भेटायला गेलो होतो हा गेल्या वर्षी, म्हणजे संगीताची गुड न्यूज सांगायला. तुला सांगतो, तेव्हा ती मलाच संगीताचा नवरा समजली होती ग, आणि ना माझंच अभिनंदन केलं तिने.
0: भाऊराया, माणसाच्या तोंडून कधी कधी भविष्य वर्तवलं जातं तसंच आहे. तुला गंमत सांगू एक, आमच्या सेटवर एक स्वामीजी आले होते.
1: स्वामीजी?
0: त्यांना वाचासिद्धी होती, म्हणजे हम दोनों सिरियल मोहनच्या वागण्यामुळे बॅड वॉटर्स मध्ये होती ना, म्हणून निर्माता दिग्दर्शक अरुण फ्रँक त्यांना घेऊन आला होता.
1: बर.
0: मी स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा ते मला म्हणाले, आपके जीवन में एक नया मूड आपकी प्रतीक्षा कर रहा है. शशू, आईच्या मदतीने त्या नया मूडकडे मी जाते, मी खरंच जाते. शशू,
1: बहिणाबाई, इज इट अ गुड न्यूज?
0: वेट अँड वॉच.
2: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 11 आत्ताच आपण ऐकलात. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ, मिलिंद सफई, अक्षता, पल्लवी वैद्य, शलाका, शुभांगी भुजबळ, मंजुषा, शिल्पा भागवत, संगीता, पूर्वी भावे, शशांक, प्रसाद पणसे, मोहन, अक्षय पेंडसे आणि सुमती, इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतवहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया मोसंबी नारंगी या चित्रपटातला अनुराधा पौडवाल आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातला अनंत जाधव यांचं गीत. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव

0: नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर आणि सुहासिनी यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अरे संसार संसाराय या चित्रपटातलं विठ्ठल वाघ यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी.

0: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी आणि चित्रपट आहे अष्टविनायक.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केले अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. मध्यरात्रीचा 1:01 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात प्राजक्ता मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. यांना तबला साथ दिली आहे अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे विनोद पाडगे यांनी. विलंबित बंदिश आहे एक तालात आणि द्रुतबंदिशही एक तालात आहे. तर ऐकूया प्राजक्ता मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करीत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आज आपण ऐकणार आहात लावण्य रंग या मालेचा भाग 15.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
3: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 3 भाग आज आपण ऐकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की राम कदम यांचा जन्म गोकुळाष्टमीचा 28 ऑगस्ट 1918 त्यांचा जन्म झाला आणि महाराष्ट्रातल्या शहरी लोकांबरोबरच ग्रामीण भागातल्या रसिकांना देखील त्यांनी वेडावून टाकलं. राम कदम यांच्या घराण्यामध्ये कुठंही संगीताची परंपरा नसताना राम कदम यांच्या रोमारोमात संगीत भरलेलं होतं. त्यांना दादा म्हणून ओळखलं जायचं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे शालेय जीवनातच त्यांच्यातला संगीतकार जागा झाला आणि कवितांना ते सुंदर चाली लावून शिक्षकांना थक्क करू लागले. शाळेतले संगीत शिक्षक आप्पांना गंगावणे हे मिरज इथं मेळा चालवत असत. त्यांनी या छोट्याशा रामच्या बोटातली जादू ओळखली आणि राम कदम यांचे वडील वासुदेवराव यांची परवानगी घेऊन राम कदम यांना मेळ्यात घेतलं. या मेळ्यामध्ये रामची इवलीशी बोट बुलबुल तरंग वाजवू लागली. सुरेल गळ्यातून अभंग आणि देशभक्तीपर गीतं गायली जाऊ लागली. जलसे मेळे या गोष्टी मिरजेतल्या लोकांना नित्याच्या होत्या, पण इतक्या लहान मुलाच्या बोटातली जादू त्यांना स्तिमित करणारी होती. त्या काळामध्ये राम कदम यांचे वडील वासुदेवराव हे खानावळ चालवत होते. तिचं नाव होतं कदम मराठा खानावळ. ही खानावळ त्या काळामध्ये तेजीत असल्यामुळं त्यांच्या वडिलांनी कौतुकानंच 7 वर्षाच्या राम कदम यांना सोन्याचं कडंही केलं होतं. छंद प्रीतीचा हा चित्रपट 1968 प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटामध्ये पी सावळाराम यांनी एक बैठकीची लावणी लिहिली होती. आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. छंदप्रीतीचा हा चित्रपट माधव भोईटे यांनी दिग्दर्शित केला होता आणि राम कदमांचं वैशिष्ट्य हे होतं की कथानकाच्या गरजेनुसार आवश्यक त्या नेमक्या वाद्यांचा वापर करून ते गाणं अधिक लोकप्रिय करत. ऐकूया नयनांच्या महाली अहो सज्जना या, अतिशय सुंदर अशी ही रचना.

श्रोते हो, छंद प्रीतीचा चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकलं. याच चित्रपटामध्ये मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला हे देखील गाणं आहे. या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मालकंस रागातील या यादगार गाण्यासाठी राम कदम यांना सूर सिंगारतर्फे बृहस्पती अवॉर्ड देखील मिळालं होतं. राम कदम म्हणजे सुरांच्या दुनियेत वावरणारा संगीतकार असल्यामुळं हातामध्ये शब्द आले की मनात लगेच संगीताचं कोंदण तयार व्हायचं आणि मोहून टाकणाऱ्या चालीमध्ये त्याचं रूपांतर व्हायचं. छंद प्रीतीचा चित्रपटातच पी सावळाराम यांनी लिहिलेली आणखीन एक लावणी आहे. कृष्णा कल्याणी पुष्पा पागधर यांनी ती गायली आहे. आपण ऐकूया.

श्रोते हो, छंद प्रीतीचा चित्रपटातली दोन धमाल अशी गाणी आपण ऐकली. एकदा काय झालं की राम कदम यांचे वडील वासुदेवराव यांना एक ज्योतिषी भेटला आणि त्यानं सांगितलं की तुमच्या मुलामुळं तुम्हाला व्यवसायामध्ये अपयश येण्याची शक्यता आहे, त्याला घरापासून दूर ठेवा. भविष्यावर विश्वास ठेवणाऱ्या वासुदेवरावांना धक्का बसला. आता रामला कुठं ठेवायचं याचा विचार ते करायला लागले. जत संस्थानाच्या राजेसाहेबांशी वासुदेवरावांचे स्नेहाचे संबंध होते. ते काही कामासाठी मिरजेला आले असताना ज्योतिषाची भविष्यवाणी त्यांना आठवली आणि मग त्यांनी रामला काही दिवस जत इथं ठेवायचं ठरवलं. आणि ज्योतिषाच्या सांगण्यानुसार राम कदम यांना घरापासून दूर राहावं लागलं. राजवाड्यातलं जीवन सुखासीन होतं, पण आईवडिलांच्या मायेपासून 7-8 वर्षाच्या रामला वंचित राहावं लागलं. राम कदम यांनी वसंत पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या टिळा लाविते मी रक्ताचा या चित्रपटालाही संगीत दिलं होतं. या चित्रपटातली गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. टिळा लाविते मी रक्ताचा या चित्रपटाचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं ते ऋणुझुणुत्या पाखरा, स्त्री मनाचा भाव टिपणारं गाणं. ऋणुझुणुत्या पाखरा जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणीतीला लिंब लोण करा, हे या चित्रपटातलं एक गाजलेलं गाणं. या चित्रपटात आणखीनही काही गाणी होती. संसाराच्या तुरुंगामध्ये जाग तुला आली, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गाणं आपल्याला आठवत असेल. याच चित्रपटातलं कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया. रचना जगदीश खेबुडकर यांचीच आहे.

संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आज आपण ऐकतोय. एखादी मातब्बर व्यक्ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोंगाड्या चित्रपट. खरं तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातून दादा कोंडकेंनी लोकप्रियतेचा कळस गाठला होता हे आपण जाणतोच. दादा कोंडके यांना अभिनयाबरोबर गाण्याची आणि खाण्याचीही आवड होती. आपण एखादं हॉटेल सुरू करावं असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यांनी आपला मनसुबा भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला, पण दूरदृष्टी असणाऱ्या भालजींनी तो विचार धुडकावून लावला. तू कलाकार आहेस, पैशांचा विनियोग चित्रपट निर्मितीसाठी कर असं भालजी पेंढारकरांनी दादा कोंडकेंना सुचवलं. मग दादा कोंडके यांनी नायिका उषा चव्हाण यांना चित्रपटामध्ये घ्यायचं ठरवलं. पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी वसंत सबनीसांना सांगितलं, गाणी लिहिण्यासाठी जगदीश खेबुडकरांना सांगितलं आणि संगीतकार म्हणून राम कदम यांची निवड केली. आणि हे सगळं भालजी पेंढारकरांनीच सांगितलं. आणि एवढंच नाही तर या सगळ्यांना घेऊन जो चित्रपट तयार होईल त्याला सोंगाड्या हे नाव दे असंही त्यांनी सुचवलं. सोंगाड्या चित्रपटाबद्दल मी आणखीन सांगणार आहे, पण त्यापूर्वी या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये, रचना वसंत सबनीस यांची आहे.

0: आपण सध्या बोलतोय सोंगाड्या चित्रपटाबद्दल, ज्याला राम कदम यांचं संगीत आहे. सोंगाड्या चित्रपट त्या काळामध्ये 2.5 लाख रुपये एवढ्या खर्चामध्ये तयार झाला, पण या चित्रपटाला वितरक काही मिळेना. प्रमुख भूमिकेमध्ये दादा कोंडके आहेत असं म्हटलं की वितरक फारसे तयार होत नव्हते. शेवटी दादा कोंडके यांनी वितरणासाठी स्वतःच कसेबसे पैसे उभा करून कामाक्षी चित्र या नावानं वितरण करावं असं ठरवलं. पण त्या काळामध्ये मुंबई किंवा पुणे इथं कुठंही चित्रपटगृह काही त्या सिनेमाला मिळेना. खूप प्रयत्नांनी मुंबईला कोहिनूर आणि पुण्यामध्ये भानुविलास अशी 2 चित्रपटगृह 2 आठवड्यांसाठी त्यांना मिळाली. पहिले 2-3 दिवस चित्रपटगृहात तसा शुकशुकाटच होता, पण दादा कोंडकेंची हाफ पॅन्टमधली भोळसर मूर्ती, उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांचं रांगडं प्रेम, काय ग सखू बोला दाजीबा किंवा मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी यासारखी गाणी असल्यामुळं या गाण्यांची चर्चा होऊ लागली. आणि मग चित्रपटगृहावरती तब्बल 8 महिने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत होता. या चित्रपटातली आणखीन एक लावणी कृष्णा कल्ले यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया.
1: बिब्ब घ्या, बिब्ब शिक.

0: संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा तिसरा भाग आज आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालेचा भाग 15 ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: श्रोते हो, मध्यरात्रीचे 2 वाजतात. सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करत आहोत डॉक्टर आशिष दरवडे यांचं, जे ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या शाखेतील तज्ज्ञ दंतचिकित्सक आहेत. तोंड, दात, हिरड्या आणि जबड्यांचे आजाराचं अचूक निदान, एक्सरे, सीबीसीटी यासारख्या आधुनिक रेडिओलॉजिकल तपासण्यांच्या सहाय्यानं योग्य उपचारांचं नियोजन करण्यासाठी ते समर्पित आहेत. गेल्या 15 वर्षापासून तोंड आणि जबड्याच्या आजाराचं निदान, उपचार, नियोजन आणि दंत चिकित्सा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सीबीसीटी म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे, त्रिमितीय 3D विश्लेषण आणि कॉम्प्युटर गायडेड इम्प्लांट सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचूक निदान, शस्त्रक्रियेचं संगणकीय नियोजन आणि सुरक्षित तसंच अचूक इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया हे राबवण्यात ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि परिचितच आहेत. रुग्णांचं अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि दीर्घकालीन यशस्वी उपचार हे त्यांच्या मुख्य कार्याचं ध्येय आहे आणि हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तोंडाचं आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नेमका काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे परस्पर पूरक कसे आहेत?
1: तोंडाचं

0: हिप्स बरोबर
1: त्याच्या खालच्या हिरड्या ज्याच्या आतमध्ये हाड असते
0: बर
1: जीभ टाळू आणि तुमच्या आजूबाजूचा सॉफ्ट टिश्यू म्हणजे चमडी
0: हो
1: तर हे सगळे विभाग अतिशय महत्वाचे हे सगळे क्लीन असणं महत्वाचे तर जेव्हा आपण घास घेतो तर दाताचं काम फक्त चावणे
0: हो
1: ठीक आहे ते सगळ्यांना माहिती पण लाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे की लाळेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते लाळेमध्ये पचनक्रिया सुरू होते आम्ही त्याला सदावरी अमायलेज म्हणतो की तुम्ही जो घास घेताय तो तिथेच पचायला सुरुवात होते
0: बर
1: आणि जिभेचं काम काय तर जे जे आपल्या घास सावल्या चाललाय त्याला मऊ करून गोल करून तो पचनक्रियेमध्ये टाकून देणे
0: अन्न नलिकेतून तो खाली ढकलण्याचं
1: सगळ्यात पहिली पचनक्रिया जी सुरू होते ती तोंडात सुरू होते
0: बर
1: पचायला सुरुवात तिथे होते आणि तिथे जर आपण काळजी नाही घेतली तर तोंडात आता तुम्ही जे पण खाताय त्याची पहिली आपल्याला टेस्ट करते
0: बरोबर आहे
1: तुम्ही रवंथ करता त्याचा आनंद पण घेता मग तो आज जातो डायरेक्ट नाही आज जात गिळत नाही आपण तर जेव्हा आपण हे सगळं करतोय तर हे महत्वाचं आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्थित चावत तर आहोतच पण दात आहेत का आपण हिरडे मजबूत ठेवल्यात का आपली जीभ स्वच्छ आहे का
0: आणि फक्त दाताचं आरोग्याच्या बाबत बोलत असताना केवळ दाताच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा दाताची काळजी घेणं आवश्यक नसून मुखामध्ये आपले जे अन्य अवयव आहेत तर त्याची देखील देखभाल आणि काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे मग ही तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या सवयी कोणत्या सांगता येतील आपल्याला
1: तर पहिलं आपण हे समजून घेऊ की आपल्या तोंडात अनेक कीटाणू आहेत
0: बर
1: शरीरात लाखोमध्ये तोंडामध्ये 700 प्लस कीटाणू ऑलरेडी आहेत
0: बर
1: त्याच्यामध्ये व्हायरसेस म्हणजे बुरशी तयार करणारे आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत
0: हो
1: तर यांना स्वच्छ ठेवायचं म्हणजे नुसतं ब्रश करून स्वच्छ ठेवणं नाही
0: बर
1: तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळामध्ये कॉपरचे असे रॉड्स होते
0: टंग क्लीनर्स होते
1: जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी होते आता प्लास्टिकचे येतात जीभ स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट जेवल्यानंतर चूळ भरणे खूप महत्वाचं पहिली गोष्ट चूळ भरणे महत्वाचं दातातले अन्नकण साठले की बॅक्टेरियाज तिथे साठणार
0: बरोबर
1: आणि तो साठलेला भागाला आम्ही प्लाक म्हणतो म्हणजे ते जिभेला थोडं मऊसर
0: लागतं
1: तर पहिल्यांदा ते साठणंच आपल्याला टाळलं पाहिजे
0: बर
1: ब्रश दोनदा करणे सगळे सांगतात
0: बर
1: पण रात्रीचा ब्रश करणे अतिशय आवश्यक
0: अच्छा बर
1: आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर ब्रश करणे आवश्यक जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत तर पचनक्रिया वाढवणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा कीटाणू आहेत ते सकाळी जास्त असतात तर ते पोटात जाऊन दे म्हणजे आपल्या शरीराला कळतं
0: गुड बॅक्टेरिया
1: गुड बॅक्टेरियाज अँड बॅड बॅक्टेरिया
0: अच्छा बर
1: ते पोटात जाऊन दे की आपल्या शरीराला कळते की आता पचन क्रिया सुरू करायची
0: हो हो
1: मग जेवल्यानंतर ब्रश तुम्ही करणं अपेक्षित
0: बर बर बर
1: ह्या दोन गोष्टी आणि तिसरं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हिरड्यांना मसाज आपण नाही करत
0: बर
1: थोडंसं आपण हिरड्या जुन्या काळामध्ये ऑइल पुलिंग नावाची एक गोष्ट होती म्हणजे तोंडात ते तिळाचं तेल
0: हो हो हो
1: किंवा खोबऱ्याचं तेल ठेवायचे तोंडात पकडून ठेवायचे काही सेकंद आणि थुंकून द्यायचे
0: हो बरोबर
1: त्याच्यामुळे काय व्हायचं की अडकलेल्या गोष्टी पण निघायच्या दुर्गंधी कमी व्हायची ते तर बेसिकली हिरड्यांना पण मसाज व्हायचा किंवा बोटानी मंजन असायचं
0: हो हो बरोबर
1: तर हिरड्यांची पण काळजी घेतली जायची आणि हे स्पेशली वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचं आहे
0: अच्छा मग मला हे आता विचारायचं होतं की समजा दात नसल्यामुळं आणि आहार आणि पोषणावरती त्याचा काही परिणाम होतो का किंवा त्यामुळं बोलण्यात एखाद्या प्रकारची अडचण येऊ शकते का किंवा आपल्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये किंवा चेहऱ्याच्या लुकमध्ये काही बदल होऊ शकतात का
1: तुमचे दात नसतील तर पहिलं तुमची पचनक्रिया खराब होणार
0: बर
1: म्हणजे तुम्ही अन्न चावूच नाही शकणार तर पचनक्रिया निश्चित कर मग खूपशा वयोवृद्ध लोकांना ऍसिडिटी खूप असते पोटाचे विकार असतात
0: बर
1: त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्यांनी खातोय ना माझे दात नाही आहेत
0: हो
1: तर मी हिरड्याने खातोय तर दाताचं काम छोटं करणे आणि थुंकीचं जे काम आहे लाळेचं जे काम आहे ते खूप महत्वाचं की जो ओल्ड एज मध्ये ड्राय माउथ होतो म्हणजे काय की थुंकीचं प्रमाण कमी होतं तर जेव्हा तुम्ही दात नसतील अशा वेळेस निश्चितपणे पचनक्रिया तुमची खराब होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला

0: हे सांगायचं आहे की तुमच्या कानाच्या शेजारी एक जॉईंट आहे, त्याला टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात, म्हणजे एक सांधा आहे.
1: बरं बरं.
0: तो पहिला खराब होतो.
1: ओके.
0: तुमचे दात नसतील तर सगळा लोड, जसं की आपल्या पायामध्ये एखादा खडा जरी आला तर आपण लंगडायला सुरुवात करतो.
1: बरोबर.
0: तर तुमच्या दाताचा बॅलन्स गेला की सगळा लोड तुमच्या सांध्यावर जातो.
1: हो.
0: तुमच्या चावण्याची पद्धत बदलली, अलाइनमेंट चुकली की तुमचे सांधे दुखायला लागतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे डोकेदुखी येते. हा करताना क्लिक आवाज येतो कानामध्ये. तुम्हाला कधी कधी काही पेशंटला तोंड पण उघडता येत नाही, खूप कठीण होतं तोंड उघडायला. तर निश्चित तुमच्या जॉईंटला त्याचा निश्चितपणे परिणाम आहेच. वरती तुमचे विटामिन डेफिशियन्सीज सुरू होतात, म्हणजे तुम्हाला पचत नसल्यामुळे खूप आजार, गंभीर आजार व्हायची शक्यता आहे. डायबिटीसला तुम्ही आमंत्रण देताय.
1: बरोबर.
0: कारण साखरेचं प्रमाण जास्त आहे. जेव्हा तिथनं दात जातो तर पर्यायाने तिथल्या हिरड्या पण जातात. कालांतराने हिरडीच्या खाली जे हाड आहे ते पण जायला सुरुवात होते. तर आपल्या दातांमुळे आपले गाल आणि ओठ स्पष्ट उच्चार करू शकतात.
1: हो.
0: आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्नायू पण चांगले काम करतात. जसं मी स्नायूंचं बोललो की स्नायू तर इफेक्ट होतात, पण स श फ व हे शब्दच उच्चारता येत नाही. आणि मग सुरकुत्या येणं, जेव्हा तुमचं जास्त प्रमाणात हाड जातं, दात तर गेलेच, हाड पण गेलं, तर जबड्याचं हाड पण जायला लागतं.
1: बरं. अच्छा.
0: कारण त्याला फंक्शनिंगच नाही. मी जस नेहमी सांगतो की तिथे जर काही फंक्शनिंग असेल तो भाग शरीर झिजवून टाकतं.
1: बरोबर.
0: तर मग जबड्याचं हाड गेलं की तुम्हाला गाल आत जाणे.
1: बरोबर. चेहऱ्याचा प्रकारचा खड्डा पडला,
0: खड्डा पडल्यासारखं वाटणं. बरोबर आहे. सुरकुत्या येणे.
1: हो.
0: त्यानंतर खूप वेळा निदर्शनात येतं आपल्याला की सुरकुत्या गाल तर गेलेच आत आहे, पण चेहऱ्याची हाईट कमी होते.
1: बरोबर.
0: म्हणजे चेहरा छोटा दिसायला, जे की लगेच कळते की तोंडात दात नाहीये. बरं, हे फक्त वृद्धांना होतं असं नाही.
1: अच्छा.
0: तरुण लोकांना पण हा प्रॉब्लेम यायला लागला, कारण त्यांना अवेअरनेस नाहीये की ते पटकन दात काढून टाकतात. लहान वयातच दात गेलेले असतात, तर त्यांना पण जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होतात.
1: बर.
0: त्यांचे पण चेहरे उतरतात. आणि जे मोठ्यांना प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागले आहेत.
1: याबरोबरच सर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोंड कोरडं पडणं किंवा ड्राय माउथ आपण जसं म्हणतो की यासारखी समस्या निर्माण होताना आपल्याला सर्रासपणे आढळते, तर यावर काय उपाय आहेत का?
0: तर बेसिकली ड्राय माउथ म्हणजे त्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये झेरोस्टोमिया म्हणतो, की लाळ कमी होणे. तर जनरली तरुण असतानाच तुम्ही बघणं आवश्यक आहे की आपली लाळ कमी झाली आहे का, आपल्या तोंडातनं दुर्गंध येतोय का, ड्रायनेस वाटतोय का,
1: कोरडेपणा.
0: कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुम्ही पाणी जर कमी पिलं तर तसं पण तुम्हाला लाळ कमी येणार. आणि जसं मी म्हणलं, लाळ खूप आवश्यक आहे. प्रौढ आला तर आम्ही पहिल्यांदा निश्चित सांगणार की तुम्ही हायड्रेटेड राहा, पाणी व्यवस्थित प्या, शुगर फ्री असे च्युईंगम आहेत किंवा झायलेटॉल असलेले गोळ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे तुमची येते. व्हिटॅमिन सी दिलं जातं.
1: बर.
0: किंवा कृत्रिम लाळ पण आणता येते काही उपचार देऊन. परंतु ह्यानंतर पण जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं की माझ्या ग्रंथींना काही झालंय का.
1: बर.
0: मला हे खूप सांगणं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये स्पेशली 40 नंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे
1: बदल होतात शरीरामध्ये,
0: ऑब्झर्व केलं गेलं की त्यांच्या ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत त्या सुचतात आणि तिथनं लाळ कमी येते.
1: ओके.
0: त्याला जॉग्रीन सिंड्रोम म्हणतात. तर खूपशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गालाच्या वरती कानाच्या मागे फुगलेलं असतं, तर लाळ ग्रंथीला सूज आलेली असते.
1: बर बर बर.
0: तर हे तपासून घेणं गरजेचं की मला ड्रायनेस काय येतोय.
1: बर. अच्छा.
0: घरगुती उपायामध्ये मी निश्चित हेच सांगेल की पाणी जास्त पिणे, इवन थोडाफार च्युईंगम गोळ्या खाऊन पण तुम्ही, स्पेशली त्याच्यात शुगर नसली पाहिजे.
1: बरं.
0: तुम्ही ते वाढवू शकता.
1: तोंडाचे जे विविध आजार असतात, तर या आजारांमध्ये अन्य कुठल्या आजारांमुळे हिरड्यांच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम वगैरे होतो का, किंवा अन्य कुठले आजार जे आहेत ते या गोष्टींना कारणीभूत ठरतात का?
0: जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह किंवा तुम्हाला हार्टच्या काही प्रॉब्लेम्स कंडिशन्स असतील, थिनरवर आहात तुम्ही.
1: अच्छा.
0: ह्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या हिरड्यावर दातावर
1: असतात.
0: तर तुम्ही काय गोळ्या घेताय ह्याच्यानी तुम्हाला पहिलं हे जाणून घेणं गरजेचं की माझ्या तोंडातनं रक्त येत आहे का.
1: बर.
0: माझ्या दात हालायला तर नाही लागले ना.

0: मी एक रेफरन्स दिल गोळ्यांनी तोंडावर कसा फरक पडतो की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये एक काळी बुरशी नावाची एक साथ आली होती, त्याला आम्ही म्युकर मायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांचे जबडे अक्षरशः खराब झाले, काढावे लागले. तर हे का झालं? कारण घाबरून त्या काळामध्ये लोक स्वतःच खूप मेडिसिन्स घ्यायचे, अँटीव्हायरल किंवा घाबरून इतक्या गोळ्या घ्यायच्या की त्याचे परिणाम तोंडावर दिसायचे. तर त्याचे निश्चित परिणाम तोंडावर असतात, जसं की आपण बोललो की डायुरेटिक्स म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ह्या सगळ्या रक्तदाबाच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हाड जाणे.
1: अच्छा.
0: जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असेल, जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर दम्यामध्ये स्टेरॉइड्स घेतले जातात, तर तुम्ही स्टेरॉइड जास्त घेतले की बुरशी तयार होते.
1: अच्छा.
0: त्याला आम्ही ओरल कॅन्डिडियासिस म्हणतो. ती जिभेवर जास्त करून कळतं आपल्याला की टेस्ट जाते जिभेवर,
1: पांढरटपणा
0: येतो. तर जेव्हा तुम्ही हार्ट रिलेटेड गोळ्या घेता, त्याला आम्ही हे म्हणतो रक्तपातळ व्हायच्या गोळ्या, तर मग तुमच्या हिरड्यातनं कधी कधी थोड्या प्रमाणात जरी साचलेलं असेल तर स्वरूप जास्त येतं, रक्त यायला लागतं. तर मी असं सांगेल, उलट कधी कधी हिरड्या तपासून पण तुम्हाला कळतं की तुम्हाला आहे काही प्रॉब्लेम.
1: अच्छा. बर.
0: तर गोळ्यांचा निश्चित असर आहे.
1: श्रोते, आपण डॉक्टर आशिष दरवडे यांच्याशी वृद्धांच्या विविध मुखाच्या आजाराच्या संदर्भातल्या बाबींवरती चर्चा करतोय. डॉक्टर, मला यानंतर असं विचारायचं, तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं यामध्ये कोणती असू शकतात?
0: तोंडाचा कर्करोग सगळ्यांनाच माहिती की कशाने होतो, म्हणजे ते नव्याने सांगायची गरज नाही की तंबाखू खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर पान सुपारी खात असाल तर त्याची सुरुवात जर एखाद्या पांढऱ्या डागाने होते, म्हणजे एक पांढरा डाग येतो
1: बर
0: चमडीवर आणि नॉन स्क्रॅपेबल म्हणजे काय की तुम्ही त्याला किती पण घासा तो तिथनं निघत नाही.
1: अच्छा.
0: आणि हे कुठे होतं? जिथे तुम्ही जास्त तंबाखू ठेवताय.
1: बर.
0: पहिला पांढरा चट्टा येतो
1: बर,
0: त्याला आम्ही प्री कॅन्सर लिजन म्हणतो, म्हणजे कॅन्सरची सुरुवात.
1: बर.
0: त्याला ल्युकोप्लेकिया म्हणतो. तो लालसर चट्टा झाला तर त्याला आम्ही इरेथ्रोप्लेकिया म्हणतो.
1: अच्छा.
0: या दोन गोष्टी प्री कॅन्सरस मध्ये पकडल्या जातात की आधी होते, पण जर तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही अल्सर म्हणतो, जखम किंवा व्रण असेल.
1: अच्छा.
0: की जो दोन आठवडे झाला भरलाच नाही.
1: बर.
0: जसं आपण पहिले पण बोललो की तो वाघ बधीर झाल्यावर तुम्हाला काहीच कळत नाही.
1: बर.
0: आणि मी प्रत्येक पेशंटला ही विनवणी करतो की दुखतंय म्हणून आमच्याकडे असं नाही, नाही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही तपासणी करा, कारण जर तुम्हाला खूप वर्षांसाठी एखादी तंबाखू खायची सवय
1: असेल बरोबर,
0: तर असे जे चट्टे आम्हाला दिसतात त्याला आम्ही ट्रीट करू शकतो. लेझरनी तो भाग काढला जातो, मग तो पसरत नाही. जर एखादा व्रण जिभेवर आला तर आपल्याला जीभ हलवताना त्रास होतो, गिळताना त्रास होतो, किंवा जीभ गाल्यावर किंवा जिभेवर आला तर तो भाग जाड होतो. असं काही तुम्हाला दिसलं तुम्ही डॉक्टरकडे जाणं ताबडतोब जाणं
1: आवश्यक आहे.
0: याबरोबर मला अजून एक मेन्शन करायचं आहे की एक सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजे जसं तंबाखू आहे तसं काही लोकांना पानामध्ये जे असतं बॅटल नट म्हणतो, बॅटल नट म्हणजे सुपारी, जेव्हा आपण ती सुपारी ठेवतो तर खूपशा लोकांना माहितीच नाही की सुपारी पण कॅन्सर करू शकते. तर काही लोकांना पान खायची खूप
1: सवय असते बरोबर,
0: त्या पानामध्ये तुम्ही चुना टाकताय, चुनामध्ये तुम्ही सुपारी पण टाकताय आणि तुम्ही ठेवून ठेवली
1: बरोबर,
0: तर तिथे फायब्रस बँड म्हणजे कडक व्हायला लागतात, गाल कडक व्हायला लागतात आणि हळूहळू हळू तुमच्या तोंड उघडायची क्षमता जाते. जे सुपारी खातात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघितलं असेल, त्यांचे तोंड आतमध्ये गेलेले असतात, ते तोंड नाही उघडू शकत. ही कॅन्सरची सुरुवातच आहे.
1: अच्छा. बर.
0: आणि तिसरी महत्वाची गोष्ट की वृद्धा म्हणजे एक वयोवृद्ध लोकांना खूप कॉमनली दाताचं घर्षण होऊन टोक येतात.
1: अच्छा. दातांना धार
0: आलेली असते. राईट. तर ही धार जिभेला लागून गालाला लागून खूप लोकांना कॅन्सर झालेलं मी स्वतः क्लिनिकवर पाहिलेलं आणि त्यांना कधीच कळत नाही.
1: अच्छा.
0: आणि ते इग्नोर करतात.
1: बर.
0: आणि जसं मी मगाशी म्हणलं सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे ज्यांचे गाल ऑलरेडी कडक झाले त्यांना हे प्रमाण दुप्पट आहे. तर हे निश्चित तुम्हाला ह्याच्यातली एक पण गोष्ट कळाली, चट्टा, तोंड उगडता येत नाही, जीभ हलवता येत नाही.
1: म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये चट्टा दिसणं वगैरे अशी जर लक्षणं दिसायला लागली, सुरुवात जर झाली असेल, तर ताबडतोब दंतचिकित्सकाला भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: प्रत्येक दंतचिकित्सकाला फक्त दातच बघायचे नाहीये, तो सगळं बघेल.
1: बरोबर.
0: तो तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला आधीच सांगून ठेवेल की हे पुढे जाऊन काहीतरी
1: होऊ शकतं. बरोबर.
0: तुम्ही ह्याला ट्रीट करा.
1: आपल्या मुलाखतीच्या समारोपात ज्येष्ठ नागरिकांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा.
1: बरोबर.
0: ही सवय लावून घ्या. आपण शरीरामध्ये अशा काही व्याधी आहेत की जे आपले दात हलवतात, हे पण समजून घेणं आवश्यक.
1: बरोबर.
0: तर मला हे निश्चित सांगायची इच्छा आहे की जर मी सांगितलं की सगळ्यांनाच पर्यायांनी दोनदा ब्रश करणं आहे, जेवल्यानंतर चूळ भरणं आहे, माउथवॉश वापरणं आहे, जीभ स्वच्छ करणं आहे, पण ह्या बरोबरच कानामागे खूप दुखत आहे,
1: अच्छा
0: आम्ही कुठे जाऊ? तर तुम्हाला योग्य ठिकाणी डेंटिस्टकडे पण अशी टेक्नॉलॉजी आहे, लेझर्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या जॉईंटचा पेन घालवण्यासाठी नवीन पद्धतीने मदत करतात की झोपताना दाताचं घर्षण न होण्यासाठी काय करावं हे समजून सांगतात. आणि तिसरं, आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर आपापल्या खर्चाच्या अनुरूप ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या आजच्या चर्चेतनं हे निष्पन्न होतंय की आपल्याला संभाव्य पुढचे आजार आणि आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर आपल्या मुखाचं आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवणं हे खूप अपेक्षित आहे. त्याबाबत आपल्या चर्चेमध्ये आपण जे आज मार्गदर्शन केलं, आपले जाणकार श्रोते याबाबत खबरदारी घेतील आणि आपण सांगितलेले उपाय अंमलात आणतील अशी आशा करूयात. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोतो हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: www.prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया खरा वारसदार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात एकापेक्षा एक चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केले अरुण पौडवाल यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आपण गंमत जंमत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत दिलं अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात कैवारी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. याला संगीत दिले प्रभाकर जोग यांनी.

0: कडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेक विविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग

0: टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंटना.
1: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
0: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्यूट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला, तिकडे होमिओपॅथीचं कॉलेजसुद्धा उभारलं गेलं, आणि तिथपासनं खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
1: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
0: होय, अगदी होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे, आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली आहे. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही, दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा, तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते, आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
1: बर, या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
0: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिमटम तर असतातच, काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं, वेगवेगळे कॉम्बिनेशन लागतो. कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटला IBSचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं, कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे, आणि त्यांचं सिमटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही IBS लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले, आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्ही राईटला पहिलं इन्व्हॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं काही ना. असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अॅग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम, म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं आहे सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नये का पेशंटला खूप त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली

0: तरी ते त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
1: कसं आहे ते आमच्याकडे जे सिम्प्टम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत, जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे कसं आहे अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
0: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळ्या डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: ह्याच्यामध्ये
1: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिम्प्टम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात, काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिम्प्टम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही प्यायले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्प्टम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्प्टम्स आहेत, आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगलं रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
0: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
1: कारण हे जे सिम्प्टम आहे हे त्यांचे स्वतःचे सिम्प्टम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिम्प्टम येत आहेत ते आहेत.
0: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी तापच तरी किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
1: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता ते कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
0: बरोबर. तुम्ही मगाचपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
1: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं ॲनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
0: म्हणजे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल?
1: होय. पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात ऑलरेडी, त्यामुळे ऑलरेडी
0: करून आलेले
1: 80% वेळेला असंच होतं.
0: होमिओपॅथीचे औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक, तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का, म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्प्टम्स वाढू शकतात. म्हणजे दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं, म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून, आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची ती बकरीचं दूध, म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेसमधनं किंवा इतर मिनरल्समधनं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेसमधनं बनवतो आम्ही औषधं,
0: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
1: अगदी वेगळी हो. त्यामुळे सगळ्यात दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात, पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
0: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा,
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी आम्ही कधीच रेकमेंड

0: नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 14 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून अजून पोटेंटाइज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातनं 3 घ्या.
1: अच्छा,
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषधं बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा.
0: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसे पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाही आहेत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात, म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचं तर करू शकता, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं आहे,
0: होय, ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा,
0: की आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय.
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी, आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंटचा आणि लवकर येतो
1: त्याच्यामध्ये
0: स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच, एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते, किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे, HLA-B27 वगैरे, हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एन्डोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना, की बाबा कधी खूप जास्त ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज, ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
1: अच्छा. पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
0: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढले आहेत आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे एक 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग

0: औषधं घ्यावी लागणार नाहीत आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते. आणि डिप्रेशनसारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ॲडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय
1: बर
0: व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही, आणि ह्याच्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आल्या जेव्हा यांचं जॉब सुद्धा जायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटीसारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात, अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th नंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत
1: त्यांना आम्ही करत आणायचं
0: आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एन्डॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेशन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर्स आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये ह्या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसनं का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं ह्याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार त्यामुळे. आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच, जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी, हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंता
0: धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचं मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बरेच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत

0: तुमच्या सवयी बदलत नाही तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि काय
1: खूपच
0: वाढलंय.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकारशक्तीवर काम करून प्रतिकारशक्ती चांगली करतं आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता आम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झालं तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपलं स्वभाव बदलला आपण चिडचिडे झालो आपली झोप गेली असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे 1-1.5 तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मग अशी तुम्ही औषधाच्या डोसविषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही असं चालतं किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोटिक कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठलंही दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात त्यांची ट्रीटमेंट सुरू असते त्यांना केमोथेरपीचे सपोज 1 सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण तर 3-4 सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचंच उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात कधी फर्स्ट स्टेज असतं सेकंड स्टेज थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला. माझ्याकडे एक लेडी आलेल्या त्यांचं वय 80 वर होतं त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं त्यांना पोटात खूप दुखत होतं सगळ्या टेस्ट केलेल्या त्या

0: ऑन्कोलॉजिस्टकडेच गेले होते, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरला आहे की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर त्यांना जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला ते असं बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ॲक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला आहेत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतला की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर की आता हे सिमटम येत नाही आहे, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे, ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिमटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली ते सिमटमही आता येत नाही आहेत, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो, तर अशा वेळेला हे सिमटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्यान पिढ्या मला माहिती आहे म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहे. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत, होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो, आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी ह्याच्यामध्ये बरेच फाटेफुटर तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ॲसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे डेडलाईन्स आहेत त्याच्यानंतर अर्धशिशी, काही ना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो, असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या ह्याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिरं आरोग्य शिबिरं सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं, त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आत्तापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथिक स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्त

0: असते आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर मी गेले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून की बाबा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला.
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षे प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे, तुमचे वडील बालरोगतज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला, ते म्हणाले होमिओपॅथी अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरं, डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद. श्रोत्या हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3:38 होत आहे, सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. पहाटेचे 4 वाजता सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नंदिनी शंकर यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग मिया मल्हार. यांना तबला साथ दिली आहे अजित पाठक यांनी. विलंबित गत आहे 1 तालात आणि द्रुतगत आहे 3 तालात निबद्ध. तर ऐकूया नंदिनी शंकर यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग मिया मल्हार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नंदिनी शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिया मल्हार ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अजित पाठक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
3: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीकांत कृष्णमूर्ती यांनी गायलेला राग जौनपुरी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोते हो, पहाटेचे 5 वाजता सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात अरे संसार संसार या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. पहाटेचे 5:30 होत आहे. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांचा हा अभंग.